नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 14 वैशाख, शके 1948, 4 मे 2026। पहाटेचे 5:50 आणि 45 सेकंद झाली आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत। आकाशवाणी पुणे केंद्राच्या या प्रातकालीन सभेत मी विराज सवाई तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रसारणाची आणि दिवसाची मंगल सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी।

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देशकार रागातली धून प्रसारणाच्या प्रारंभी श्रोते हो आपण ऐकले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. पहाटेचे 5:55 होत आहेत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आता गिरवाणवाणी या सदरात ऐकूया सच्चिदानंद गाडगिळ यांच्या स्वरात पारंपरिक द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम.

0: सच्चिदानंद गाडगिळी यांच्या स्वरात पारंपरिक द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम आता आपण ऐकलत गिरवाणवाणी या सदरात. श्रोतेहो, उद्या याच सदरात आपण ऐकू शकाल श्रीनिवास शास्त्री यांच्या स्वरातलं अग्निस्तोत्र. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
1: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीमधलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर 6:05 प्रभात वंदन या कार्यक्रमात आपली भेट होईलच.

श्रोतेहो प्रभात वंदन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातल्या अरविंद आगाशे यांच्या रचनेनं.

संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली अरविंद आगाशे यांची ही भक्तिरचना कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकली. या भक्तिरचनेचं संगीत होतं केदार पंडित यांचं. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली शांता शेळके यांची ही भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो लीला कणसे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं म उ पेठकर यांचं हे गीत आता आपण ऐकलं. यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरातलं विनय राजवाडे यांचं हे भक्तिगीत, संगीतबद्ध केलंय श्याम तारे यांनी.

0: मिलिंद करमरकर यांनी लिहिलेलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर गायलेलं हे भक्तिगीत कार्यक्रमात आपण शेवटी ऐकलं. आता प्रभातवंदन या कार्यक्रमात वेळ झालेली आहे चिंतन या सदराची. आज आपण ऐकणार आहोत अविनाश धर्माधिकारी यांचे विचार.
1: प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याला प्रशिक्षणाच्या काळात तो नंतर ज्या ज्या यंत्रणेचा वरचा अधिकारी होणार आहे अशा हाताखालच्या सगळ्या यंत्रणेत त्यांनी काही काळ काम करायचं असतं स्वतः. तर मला जोडून दिलेले एक फौजदार होते, त्यावेळी त्यांचं वय 55 की जेव्हा मी 26 वर्षाचा आहे, म्हणजे लक्षात घ्या की वडिलांसारखं वय आहे त्यांचं, पण पोलिसातला फौजदार आणि असे ताटच्या ताट तरतरीत अत्यंत 55 वर्षी पण फिटनेस त्यांनी राखलेला होता. एक आठवडा मी दिवस रात्र त्यांच्याबरोबर होतो. मी पाहिलं दिवस रात्र कायम हा माणूस हसतमुख प्रसन्न, आणि प्रशासन मला कळणं चालू झालं होतं, त्यामुळे मनात प्रश्न आला की हा इतका उत्तम ऑफिसर आहे हे फौजदार, पण वयाच्या 55व्या वर्षी अजून फौजदार कसे काय? आणि मग आमची जशी दोस्ती नातं घनिष्ठ होत गेलं तसं मी त्यांना एकेवेळी विचारलं की तुम्ही पोलिसात दाखल केव्हा झालात, तर त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी फौजदार म्हणून, आणि आता 55 वर्षाचे होते तरी अजून फौजदारच. खल 19व्या वर्षी आणि वय वर्ष 55, फौजदार उत्तम, प्रमोशन नाकारली गेलेली, कोणी चिडला असता, रागवला असता, कोणी व्हायलंट झाला असता. म्हणून मी हे सगळं बोलून त्यांना म्हणलो की कसं काय जमतं तुम्हाला. हा, त्यांनी मला अशी गळ्यातली माळ दाखवली आणि म्हणले ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलंय. आणि हे जे फौजदार मला सांगत होते की साहेब मी वारकरी आहे आणि ज्ञानोबा तुकोबाची शिकवण आहे आपलं कर्तव्य नीट करणे, हीच ईश्वराची आराधना आहे. बाकी दुसरा मूर्तीतला तो विठोबा पंढरपूरला नाहीये नुसता आणि राम नुसता अयोध्येला नाहीये, कुठून शिकले? की दरवर्षीची वारी सावता महाराजांच्या गावावरनं पुढे सरकली, हे दरवर्षी वारीला जाणारे यावर्षी नाही गेले. गावात कोणीतरी विचारलं की विठोबालाही तुमची आठवण येत राहील आणि यावर्षी वारी चुकली तुमची, असं कसं काय? त्यावर सावता महाराजांनी एक अभंग लिहिला की जो सुदैवाने लहानपणीच माझा आपोआप पाठही झाला, पण ओळी आहेत कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी, की तो विठोबा तिकडं नाही आहे, हे जे मी शेत पिकवतोय आणि या शेतामध्ये मी जे कांदा मुळा भाजी लावली आहे हाच माझा विठोबा आहे. आणि गोरगरीब बहुजन जनसामान्यांना अध्यात्मातलं ज्ञान की जे संस्कृतमध्ये होतं ते बहुजनांना समजण्याकरता ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं 9000 पेक्षा जास्त ओव्यांचं ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीबद्दल संत नामदेव म्हणतात ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. पण ज्ञानोबा माऊली

0: आणि तिथून जो भक्तीचा विचार भारतभर जातो तो उत्तरेकडचा नाथ संप्रदाय आणि दक्षिणेकडचा भक्तीचा विचार याचं सिंथेसिस आहे. संत ज्ञानेश्वर या व्यक्तिमत्वात आणि त्यांनी मांडलेले प्रस्थानत्रयी ज्याला मी म्हणतो ती ज्ञानेश्वरी चांगदेव 65 आणि अमृतानुभव मध्ये उत्तरेला जो नाथ संप्रदाय होता आणि दक्षिणेला भक्ती संप्रदाय याचा मेळ ज्ञानोबांच्या मध्ये दिसून येतो आणि तिथून भक्तीची संकल्पना सर्व भारतभर पसरते. की जेव्हा हातातून राजसत्ता तर गेलेली होती, राज्य संस्था कोलमडून पडलेली होती, ती राज्य संस्था भारताचा देश धर्म संस्कृती भाषा ह्याच्याशी वैर करणारी बेसिकली परकी आक्रमक धर्मांध होती. अशा शतकानुशतकांच्या काळात संतांनी समाजाला बळ दिलं, संतांनी समाजाला एकत्र ठेवलं. तर संतांचं कार्य हे जातीपातीतली विषमता दूर करून आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं अशी एक मध्ययुगीन समाज सुधारणा चळवळ सुद्धा आहे.
1: अविनाश धर्माधिकारी यांचे विचार आता आपण ऐकलेत चिंतन या सदरात. आणि श्रोतेहो, या बरोबरच आजचा हा प्रभात वंदन, हा भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही आपल्याबरोबर आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, अर्थात मध्यम लहरी 378.78 मीटर्स आणि 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच, म्हणजेच ठीक 6:35 वाजून आजचे दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत. या सदराचे सादरकर्ते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात कृषीवाणी या सदरात रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 वाजता आरोग्यम धनसंपदा या सदरात निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयीच्या माहितीचा भाग 4. तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरभी कोहजकर. 6:50 परिसर या सदरात हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर श्वेता चिटणीस यांनी रोशन जाधव यांना दिलेल्या मुलाखतीचा भाग 4 आपण ऐकणार आहोत. ही दोन्ही सदरं आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेली आहेत. मुंबई केंद्रावरूनच आम्ही ती सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:00 जनता सहकारी बँक आजचा विचार. 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातमीपत्र. तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 सुगम संगीत. तर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. तर दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 ही वेळ आहे भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. तर 9:00 आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. व्यक्तिवेध हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत सकाळी 9:30. यामध्ये आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा आज पूर्वार्ध आम्ही आपल्याला ऐकवू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनायक मोरे. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 पुन्हा काही सुगम गीतं. तर 10:25 काही स्थानिक निवेदनं आपल्याला ऐकता येतील. सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. तर 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सांदीपन समाजपती यांचं शास्त्रीय

0: यामध्ये आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा आज पूर्वार्ध आम्ही आपल्याला ऐकवू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनायक मोरे. सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 पुन्हा काही सुगम गीतं, तर 10:25 काही स्थानिक निवेदनं आपल्याला ऐकता येतील. सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत, तर 11 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सांदीपन समाजपती यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग अहिर भैरव आज आम्ही आपल्याला ऐकव. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात पक्ष्यांचे लक्ष थवे वन्यजीव छायाचित्रकार ओंकार करमळकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे, मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करू. 1:00 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 2:15 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, तर 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम कवितेचा बालसखा. लेखन आणि निवेदन आहे गौतमी करमरकर यांचं, निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी, तर सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 साहित्य सौरभमध्ये संवाद लढा मायबोलीचा यज्ञ साहित्यिकांचा, लेखन आहे सुशांत देवळेकर यांचं, तर सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर यांचा. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला सुरू हंगामातील ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रीती देशमुख यांनी दिलेली माहिती, कृषीवाणीचं पुनःप्रसारण आणि शेवटी बाजारभाव. 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम सादर करतील नेहा देशपांडे. आज अरुण दाते यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर आधारित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. तर 10:00 प्रसारणात शेवटी फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे ठीक 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेणार आहोत आजचे दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज 4 मे. हा दिवस ज्या गोष्टींसाठी आठवणीत आहे त्यापैकी काही अशा होत्या. अमेरिकेनं पनामा कालव्याचं काम 4 मे 1904 या दिवशी सुरू केलं. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराला जोडणारा हा 77 किलोमीटर लांबीचा कालवा आहे. 1924 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस इथं या दिवशी सुरू झाली. ब्रिटिशांनी महात्मा गांधी यांना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवलं. हा दिवस होता 4 मे 1930. 1949 या तारखेला इटलीच्या तुरीन या शहराचा प्रसिद्ध फुटबॉल संघ घेऊन जाणारं विमान कोसळून सर्व खेळाडूंचं निधन झालं.
2: टुरिन इज सायलंट, शॉप्स अँड ऑफिसेस आर क्लोज्ड, फ्लॅग्स एट हाफ मास्ट, अ सिटी मर्न्स, मर्न्स फॉर इट्स चॅम्पियन्स, द टोरिनो ऑफ टुरिन, इटलीज क्रॅक सॉकर टीम, 18 ऑफ हूज प्लेयर्स डाइड इन एन एअर क्रॅश. द प्लेन फ्लाइंग द टोरिनो बॅक फ्रॉम लिस्बन hit the spire of Superga Cathedral, 10 miles outside Turin, and burst into flames. All its 31 passengers were killed.
1: Margaret Thatcher, 1979 साली या दिवशी इंग्लंडच्या पंतप्रधान झाल्या.
3: The greatest honor that can come to any citizen in a democracy. I know full well the responsibilities that await me as I enter the door of number 10. And I'll strive unceasingly to try to fulfill the trust and confidence that the British people have placed in me and the things in which I believe. And I would just like to remember some words of St. Francis of Assisi, which I think are really just particularly apt at the moment. Where there is discord, may we bring harmony.

0: Where there is error, may we bring truth. Where there is doubt, may we bring faith. And where there is despair, may we bring hope.
1: 1995 साली या दिवशी बॉम्बे ऐवजी मुंबई हे नाव अधिकृत राहील असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. आजचा दिवस जन्मदिन असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. 1928 इजिप्तचे पंतप्रधान होस्नी मुबारक. 1929 लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम. वीरसेन कदम हे मूळ नाव असलेले बाबा कदम हे व्यवसायानं वकील होते. त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. भावगीत गायक अरुण दाते यांचा 1934 साली या दिवशी जन्म झाला.

0: आज स्मृतीहीन असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व याप्रमाणे आहेत. म्हैसूरचा राजा टिपू सुलतान याचा 1799 साली आजच्या तारखेला मृत्यू झाला. म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा हा पराक्रमी राजा श्रीरंगपट्टणम इथं इंग्रजांशी लढताना मारला गेला. युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष जोसेफ टिटो यांचं 4 मे 1980 या दिवशी निधन झालं. 1980 विख्यात मराठी साहित्यिक अनंत काणेकर.
1: श्रोते हो, आजचे दिनविशेष आपण जाणून घेतले. या सदराचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पारंपरिक रासायनिक NPK खतांना अंशतः किंवा पूर्णपणे पर्याय म्हणून अनेक पर्याय वापरले जाऊ शकतात. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि आव्हानं आहेत. त्याच्या पर्यायांना आणि व्यावहारिकतेसाठी, उपलब्धतेसाठी आणि जमिनीच्या आरोग्यावरील सकारात्मक परिणामांसाठी प्राधान्य दिलं आहे. सेंद्रिय सुधारक याविषयी जाणून घेऊयात. यासाठी शेणखताची आवश्यकता असते. चांगलं कुजलेलं शेणखत आवश्यक पोषक द्रव्य पुरवतं आणि जमिनीची रचना सुधारतं. शेणखत वापरायचं प्रमाण पीक आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, परंतु सामान्यतः 5 ते 10 टन हेक्टर एवढं हे प्रमाण असतं. कंपोस्ट खतासाठी पिकांचे अवशेष हिरवळीच्या खतापासून बनवलेले कंपोस्ट अन्नद्रव्य पुरवतं. नियमित वापरामुळे सूक्ष्मजैविक क्रियाशीलता आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. गांडूळ खत अन्नद्रव्य समृद्ध असतं आणि वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतं. हिरवळीची खतं फुलोरा येण्यापूर्वी ताक दहींच्या जमिनीत मिसळल्यानं जैविक स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. जैविक खतामध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम यांचा समावेश होतो. सर्वप्रथम रायझोबियम याविषयी जाणून घेऊयात. कडधान्य पिकासाठी हे जीवाणू वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, ज्यामुळे कृत्रिम नायट्रोजन स्त्रोतावरील अवलंबित्व कमी होतं. ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलम गहू, मका, तांदूळ यासारख्या कडधान्य नसलेल्या पिकांसाठी उपयुक्त असलेलं मुक्त जीव जगणारं नायट्रोजन स्थिरीकरण करणारं जीवाणू आहे. फॉस्फेट विद्राव्य करणारे जीवाणू हे सूक्ष्मजीव मातीतील अविद्राव्य फॉस्फरस वनस्पतींना उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात रुपांतर करतात. पोटॅश गतिशील करणारं जीवाणू यामध्ये जमिनीतील पोटॅशची उपलब्धता वाढवतात. एकात्मिक पोषक तत्व व्यवस्थापन यामध्ये पोषक अन्नद्रव्य वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय, जैविक आणि किमान रासायनिक घटकांचा वापर केला जातो. अचूक पोषक तत्वाच्या वापरासाठी माती परीक्षण, उपलब्ध संसाधनाचा संतुलित वापर

0: आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक फेरपालट ही प्रमुख तत्वे आहेत. विस्तार कार्यकर्त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार अनुकूलित अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मृदा सुधारक आणि कृषी उद्योग उपउत्पादनाचा वापर. मृदा सुधारक आणि कृषी उद्योग उपउत्पादनाचा वापर हा जमिनीचं आरोग्य आणि सुपीकता सुधारण्यासाठी एक शाश्वत दृष्टिकोन म्हणून अधिकाधिक ओळखला जात आहे. वनस्पती पोषक तत्वांचे अनेक दुर्लक्षित परंतु सहज उपलब्ध असलेले सेंद्रिय स्रोत शाश्वत शेतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. यामध्ये या गोष्टींचा समावेश होतो: पिकांचे अवशेष, कापणीनंतर उरलेला पेंढा, देठ, टरफल आणि पानं यासारख्या पिकांच्या अवशेषांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु विविध विघटन आणि पुनर्चक्रीकरणाद्वारे त्यांचं मौल्यवान पोषक अन्नद्रव्यामध्ये रुपांतर केलं जाऊ शकतं. जमिनीत मिसळणं, आच्छादन करणं किंवा खत बनवणं यामुळे सूक्ष्मजैविक विघटन होतं. जमिनीत मिसळल्यावर या अवशेषांचे सूक्ष्मजैविक विघटन होतं, ज्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी आवश्यक पोषक द्रव्य वनस्पतींना सहज उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात हळूहळू मुक्त होतात. या रुपांतरणाची सुलभता अवशेषांची रचना आणि व्यवस्थापन पद्धतीवर अवलंबून असते. ज्या अवशेषांमध्ये कर्बनत्र गुणोत्तर कमी असतं त्यांचं विघटन अधिक वेगाने होतं, तर ज्यामध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त असतं त्यांना अतिरिक्त प्रक्रिया किंवा खतनिर्मितीची आवश्यकता असू शकते. आच्छादन, थेट जमिनीत मिसळणं किंवा खतनिर्मिती यासारख्या शेतावरील सोप्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना बाह्य साधनांवर जास्त अवलंबून न राहता पिकाच्या अवशेषाचा कार्यक्षमतेने पुनर्चक्रीकरण करणं, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवणं आणि शाश्वत पोषक व्यवस्थापनात योगदान देणं शक्य होतं. योग्य व्यवस्थापन जसं की कर्बनत्र गुणोत्तर समायोजित करणं किंवा उच्च लिग्निन अवशेषांचं खत बनवणं आणि जमिनीचं समृद्धीकरण करणं शक्य होतं.
1: कृषीवाणी या सदरात आता आपण ऐकलं रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना याविषयीची ही माहिती. हीच माहिती संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळचे 7:15 आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर ही दोन्ही सदर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून.
2: श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, आतापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतोय. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित, ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो, उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप

0: आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार, जसं की मड पॅक किंवा मडबात, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी, जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी, यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल, म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाश तत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ऍसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते, तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनिटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी, या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही. कधी कधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा, कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.
1: श्रोते हो, आताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

0: Jason.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
2: प्रवाळ कट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक एक पॉलीप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलिप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात. तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्र किनाऱ्यांची धूप होणे थांबते, त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात. परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत. तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात. खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात. तर समुद्र तळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलीप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात. हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात. तर जेव्हा ब्लीचिंग

0: ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं. त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही. इतर प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेन असं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते. त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे. परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे. त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030 पर्यंतची मुदत आहे. मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं तर जेव्हा आपण 1.5 डिग्री तापमान वाढ ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लीचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते. परंतु 2024 साली जेव्हा आपण 1.5 अंश सेल्सिअस हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच. परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात.
1: श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली. परिसरच्या या चार भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडची उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळ पट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. थोड्याच वेळात आपण ऐकाल संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: एम आकाशवाणी संप्रती वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रिचा झा. अथ वार्ताः. असम, पश्चिम बंगाल, केरलम, तमिलनाडु राज्येषु केन्द्र शासित प्रदेशे पुडुचेरी इत्यत्र विधानसभा निर्वाचनेभ्यः अद्य मतगणनायै सर्वाः सज्जताः जाताः. मतगणना प्रातः 8 वादने प्रारप्स्यते. प्रैष्य मतपत्राणां गणना सर्वप्रथमं भविष्यति तथा वैद्युतिकी मतदान यन्त्राणां गणना प्रातः 8:30 प्रारप्स्यते. असमराज्ये 26+ केरलम राज्ये 44+ तमिलनाडुराज्ये 34+ आसनेभ्यः तथा पुडुचेरी इत्यत्र 30 विधानसभासनेभ्यः मतगणना भविष्यति. पश्चिम बंगाले 93+ आसनेभ्यः अद्य मतगणना भविष्यति. फाल्टा विधानसभायै पुनर्मतदानं मईमासस्य 21 दिनांके भविष्यति. तत्रैव मतगणना च मईमासस्य 24 दिनांके भविष्यति.
4: जनादेश 2026.
5: असम, केरलम, तमिलनाडु, पश्चिम बंगाल और पुदुचेरी के चुनाव नतीजों पर विशेष कार्यक्रम आकाशवाणी के साथ
4: आज सुबह 8:30 से
5: मतगणना की पल पल की खबर,
4: हर सीट की सटीक जानकारी,
5: संवाददाताओं से ताजा हाल
4: और विशेषज्ञों द्वारा नतीजों का विश्लेषण.
5: आकाशवाणी गोल्ड और अन्य फ्रीक्वेंसी पर सुनिए
4: जनादेश 2026.
3: भारतीयान्तरिक्षनवाचारेण

0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:15 झालेली आहेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत जनता सहकारी बँक आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: ऐकूया आजचा विचार. शिखरावर पोहोचणं म्हणजे यश नाही, तर तिथे पोहोचताना तुम्ही किती जणांना सोबत घेऊन आलात, किती जणांचे आशीर्वाद कमावले, हे खरं यश आहे.
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
8: काय सांगताय जोशी, कधी ठरला मुलीचं लग्न?
7: अहो

0: मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
6: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. शिखरावर पोहोचणं म्हणजे यश नाही, तर तिथे पोहोचताना तुम्ही किती जणांना सोबत घेऊन आलात आणि किती जणांचे आशीर्वाद कमावले मिळवले, हे खरं यश आहे. आता आपण ऐकलात जनता सहकारी बँक आजचा विचार.
7: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
8: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
9: काय काय काय
8: WWF?
9: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
8: हो,
9: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
8: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
10: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
8: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
9: झाडाला वाचता येतं का ते?
8: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
10: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
11: 101 उमासदन.
12: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मुसिकार ए आझम, महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्णमहोत्सवी चित्रपट, तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1 दरम्यान FM बँड 101 MHz. संपर्कासाठी क्रमांक आहे 2553-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4 मेला सकाळी 11 ते 11:30 या वेळेत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद.

0: 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
3: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
4: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
5: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
4: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
1: सखी विश्व.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:07

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9

एप्रिलला झालं होतं. तमिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
1: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
2: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारणं आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना

0: पाना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललित बंध.
3: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
2: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
4: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
2: आणि विद्यागौरी तांभणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
5: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
2: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
6: सतारीचे बोल असोत
7: की मंजुळ बासरी,
6: शततारांची संतूर असो
7: की मंगल सनई,
6: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
7: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
8: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR

0: या लाइव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: श्रीमन्महांगणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
5: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
6: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
5: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
4: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
5: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
4: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
7: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
4: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
8: माझे गाणे एकच, माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
9: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात, मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात.
0: श्रोते हो, नक्की फोन करा सखी संदेश या कार्यक्रमात. 7:25 झालेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील कार्यक्रम उपलब्ध आहेत. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे.

0: आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासाठी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेष तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजनामध्ये त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF, SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्था

व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक

0: यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलंय. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढत जाणं हे काम करण्यावर भर देत आहे. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात.
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे एसईओसी मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळे नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतो, उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉ भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:37 आणि 45 सेकंद झालेले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात.

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: श्रोते हो, सकाळचे 7:40 आणि 25 सेकंद झाले आहेत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे 4 मे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक अरुण दाते यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करून आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात त्यांची गाणी मी तुम्हाला ऐकवणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेल्या अरुण दाते यांच्या स्वरातल्या या गीतानं.

0: गीत कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलं. हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोते हो, आज अरुण दाते यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आज रात्री 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात अवश्य ऐका. अरुण दाते यांनी गायलेली काही गीतं आणि त्यांच्यावर आधारित हा कार्यक्रम सादर करणार आहेत नेहा देशपांडे. वेळ आहे 8:15. श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: आता ऐकूया आशा भोसले आणि अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: अरुण दाते आणि आशा भोसले यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आता आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आता ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सगळ्यांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करायचं? तर दुपारी 12 ते 4 या वेळामध्ये शक्यतो घराबाहेर पडणं टाळायचं. अत्यावश्यक काम असेलच, तर बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करायला विसरू नका. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ घेणं टाळा. तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा आजारी लोक असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं किंवा डोकं दुखणं किंवा उलट्या होणं अशी काही लक्षणं जाणवली तर लगेचच वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे सुरक्षित रहा, घरात रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-22-22.
0: आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं शांता शेळके यांनी लिहिलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: Voter turnout set the stage for a dramatic result today. Government explores EU-like law to safeguard firms against third country sanctions, cites the Indian Express. In its editorial page, Hindustan Times talks about UAE's exit from the Organization of Petroleum Exporting Countries. It reflects the new security architecture being built around Abu Dhabi. The choice of New Delhi is to be a participant in shaping the new order or be a price taker once it is built. The Times of India mentions about the relief after UAE airline resume operations. A headline in the paper also says Iran proposes a 30-day plan to end war, says it has received US reply. And finally, a headline in the Tribune states artificial intelligence to create 6 million healthcare jobs in India by 2030. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Shagun. And in sub early trends, in counting for assembly elections, early trends have started coming in for Kerala, Tamil Nadu, Assam and West Bengal. In Kerala, trends are available for 11 seats. Congress is leading in 5 seats, CPIM in 3 seats, BJP, RSP and Independent in 1 each. In Tamil Nadu, trends are available for 2 seats, DMK and TVK are leading in 1 each. In Assam, trends are available for 10 seats, BJP is leading in 9 constituencies and AGP in 1. The first trends have also started coming in from West Bengal. BJP is leading in all 3 constituencies for which trends are available. And now before we end the bulletin, the headlines once again. Counting of votes begin for assembly elections in Assam, West Bengal, Kerala, Tamil Nadu and Union Territory of Puducherry. Counting also underway for by-polls in 7 assembly constituencies. India rejects Nepal's objection to Kailash Mansarovar Yatra through Lipu Lake Pass, calls it unjustified. IMD forecasts thunderstorms accompanied with hailstorm over North India, including Haryana, Himachal Pradesh, Uttar Pradesh and Uttarakhand today. United States to launch Project Freedom to guide stranded ships safely out of Strait of Hormuz. And in IPL cricket, Gujarat Titans defeat Punjab Kings by 4 wickets in Ahmedabad last night. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथं तिथंही चोख बंदोबस्त तैनात

केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारत

फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20,000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचा आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक 100 अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 पेक्षा अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणारा मार्ग 1954 पासून वापरला जात असून ही काही नवीन गोष्ट नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं

0: हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत, असे दावे ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 पासूनच नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 वर्षीय ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या एमव्ही ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. युएईच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर युएईतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्यास मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता वेळ झाली आहे भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाची.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकलत संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत. कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या विश्रांतीत ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी अगदी इरसाल आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि अपर्णा संत यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत. संगीतबद्ध केलंय स्वतः अपर्णा संत यांनी.

मृदुला दाढे जोशी यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं हे गीत आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि आता भावधारा या कार्यक्रमात शेवटची रचना ऐकूया श्रीधर फडके यांच्या स्वरात. ही गीतरचना आहे संगीता जोशी यांची, तर संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगात सर्वदूर.
1: दूर दूर सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: सकाळचे 9 वाजलेले आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि कार्यक्रमाची आता सुरुवात करत आहोत राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातल्या अश्विनी शेंडे यांच्या या गीतानं. या गीताला संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी आणि चित्रपट आहे यंदा कर्तव्य आहे.

राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडे यांनी लिहिलेलं आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत कार्यक्रमात आपण प्रारंभी आपण ऐकलं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लाल इश्क या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार पुन्हा एकदा अश्विनी शेंडे आणि निलेश मोहरीर.

0: स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरातलं लाल इश्क या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांनी लिहिलेलं आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकलं.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया जाऊ तिथे खाऊ या चित्रपटासाठी अमृता नातू आणि त्यागराज खाडिलकर यांनी गायलेलं हे गीत. हे गीत आणि संगीत आहे या गीताचं त्यागराज खाडिलकर यांचंच.

जाऊ तिथे खाऊ या चित्रपटासाठी अमृता नातू आणि त्यागराज खाडिलकर यांनी गायलेलं आणि त्यागराज खाडिलकर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं येळकोट येळकोट जय मल्हार या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत.

सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमाच्या शेवटाकडे श्रोते हो आपण आलेलो आहोत आणि आता ऐकूया मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं सागर फडके आणि सायली पंकज यांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं हे गीत. संगीतबद्ध केलंय व्ही हरिकृष्ण यांनी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम व्यक्तिवेध. या कार्यक्रमात आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या स्मृतीन्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या मुलाखतीचा आज पूर्वार्ध आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ऐकूया कार्यक्रम व्यक्तिवेध.

0: श्रोतेहो नमस्कार. व्यक्तिवेद या आमच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करूयात आजच्या आपल्या सोबत असलेल्या लायन अनिल मंद्रुपकर यांचं. सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, त्यांचा परिचय आपण जाणून घेऊयात. सामाजिक कार्यकर्ते आहेत. एमएमएस मार्केटिंग मटेरियल्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा धारक, वित्त मंत्रालयाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स सीएसआरचा अभ्यासक्रम देखील पूर्ण केलाय. आणि 1979 पासून आज तागायत शहरी ग्रामीण कॉर्पोरेट क्षेत्रात सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नवी दिल्लीतल्या राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती नासाचा अटल राष्ट्र सेवा पुरस्कार त्यांना नवी दिल्ली इथं नुकताच समारंभपूर्वक माजी केंद्रीय मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. आणि याच त्यांच्या पुरस्काराच्या अनुषंगानं त्यांच्याशी हे बातचीत. मंद्रुपकर सर हे पूर्वीचे मूळचे सोलापूरकर असलेले आणि सध्याचे पुणेकर झालेले. त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं पहिलं पाऊल कसं पडलं हे श्रोत्यांच्या वतीनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर, ही सुरुवात कशी झाली?
1: नक्कीच. 1979 मध्ये

गुजरातमधील मोरबी नावाचा डॅम तो फुटला आणि संपूर्ण भारतातून त्या मोरबीसाठी निधी म्हणजे गोळा म्हणजे होत होता. तर त्यावेळी माझे वय अवघे 15 वर्षाचे होते आणि मी ते 10वीमध्ये होतो. गणेश उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी 10व्या दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे निघते. तर सोलापूरमध्ये एक आमचं छोटस मंडळ होतं. आता त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती केली, अरे रोज पेपरमध्ये येत आहे की मोरबीसाठी मदत करा. यासाठी आपण उद्याचा दिवस अतिशय चांगला आहे आणि उद्या गणपती विसर्जन सोलापूर मध्ये आहे, तर आपण काय करू, एक आपलं गाडगं घेऊ की ज्याच्यामध्ये म्हणजे लोक 1 रुपये 2 रुपये जे नाणं असतील किंवा नोटा असतील ते टाकतील. आणि मग आम्ही 4 मित्रांनी

0: मध्ये आहे, तर आपण काय करू, एक आपलं गाडगं घेऊ की ज्याच्यामध्ये म्हणजे लोक 1 रुपये 2 रुपये जे नाणं असतील किंवा नोटा असतील ते टाकतील, आणि मग आम्ही 4 मित्रांनी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत संपूर्ण मिरवणुकीमध्ये, आमचा विचार होता एक डबा, पण एक डब्याच्या ऐवजी 4 डबे झाले आणि रात्री 2 वाजता आम्ही पैसे मोजले तर त्यामध्ये 1578 रुपये 1989 मध्ये झाले.
1: बर, अच्छा.
0: म्हणजे त्याची रक्कम आज निश्चितपणे जास्त,
1: त्या काळी जी आहे ती मोठी रक्कम, म्हणजे सामाजिक कार्यासाठी लोक अशा पद्धतीने मदत करू शकतात हे एक अतिशय उत्तमचं उदाहरण या निमित्तानं आपल्याला निदर्शनास आलं. याबाबत सांगितलं की गुजरातमधलं मोरबी धरण ज्यावेळेस फुटलं होतं आणि त्या मोरबी धरणाच्या अनुषंगानं गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात की आपण आपलं सामाजिक उत्तरदायित्व, आपली काहीतरी मदत यासाठी फुल ना फुलाची पाकळी आपण हातभार कसा देऊ शकतो, या अनुषंगानं तुमचं जे पहिलं पाऊल पडलेलं होतं. तुम्ही ज्यावेळेस 1979 म्हटलात की मोरबी धरण फुटलं होतं आणि त्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तुम्ही ते मदत जी आहे ती सगळी गोळा केली जवळपास 1500 ते 1600 रुपयांची, पण ही मिळालेली मदत मग तुम्ही त्या पूरग्रस्तांसाठी कशी आणि कुठे ती जमा केली किंवा दिली याविषयी थोडंसं सांगा ना.
0: अतिशय उत्तम प्रश्न आपण विचारलात. त्यावेळी सोलापूरमध्ये समाचार नावाचा एक दैनिक पेपर होता आणि त्या दैनिक समाचारमध्ये रोज त्याच्यामध्ये एक आव्हान असायचं
1: की पूरग्रस्तांना
0: की मोरबीसाठी सर्व नागरिकांनी शक्य तेवढी मदत करावी. तर हे 1578 रुपये जेव्हा रात्री 2 वाजता एकत्र झाले तर मला झोप लागली नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे कधी एकदा सकाळी म्हणजे त्या समाचार समाचार संपादकाला जाऊन की त्याच्यासमोर ते 4 डबे म्हणजे ठेवू, तर मी अक्षरशः म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत मी माझ्या मनात म्हणजे असा विचार आला की म्हणजे केव्हा एकदा समाचार ऑफिस उघडते आणि आपण जाऊन ते म्हणजे करावं, आणि मग आम्ही तिथे 10 वाजता आम्ही त्या समाचारचं जे संपादकीय कार्यालय आहे तर इथं आम्ही म्हणजे जाऊन पोहोचलो आणि आम्ही त्यांना विचारलं की असं असं आम्हाला माननीय बापूराव जक्कल हे संपादक होते आणि यांना आम्हाला म्हणजे भेटायचं, आम्हाला त्यांनी इमिडिएटली म्हणजे आम्हाला
1: भेटू दिले,
0: म्हणले की साहेब वर आहेत तुम्ही जाऊन भेटा. लहान लहान होतो आम्ही, हाफ पॅन्ट मध्ये होतो तर त्यात तिथल्या स्टाफला पण म्हणजे असं वाटलं की यांना उगीच याची जात चौकशी करायला नको आणि आपण यांना भेटलो. तर ते जक्कल साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गामाजलेले होतो, कारण सोलापूर मध्ये उष्णता असते सर्वांना माहिती. तर जक्कल साहेबांनी आम्हाला पहिलं खुर्चीवर बसायला सांगितलं, घाबरत आम्ही खुर्चीवरती बसलो कारण
1: 10वीतला त्यावेळेचा 15-16 वर्षाचं जवळपास वय जे असेल तर फार आधी अतिशय आपण असं म्हणूयात की फार प्रगल्भता आलेली आहे, मॅच्युरिटी आलेलं आहे असं काही वय नव्हतं ते. बरोबर आहे.
0: आणि मग त्यांनी आम्हाला हा वृत्तांत विचारला की बाबा हे कसं काय तुमच्या मनात आलं, तुम्ही काय केलं वगैरे वगैरे वगैरे. आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांनी आमच्या पाठी वरती शाबासकीची ताप म्हणजे मारली आणि आम्हाला त्यांनी उसाचा रस दिला. आम्हाला एकदम असं वाटलं की आम्ही खूपच म्हणजे असे VIP आहोत आणि आम्ही आलो घरी. दुसऱ्या दिवशीचा समाचारचा अग्रलेख संपादक बाबूरावजी जक्कल त्यांनी आमच्यावर लिहिला.
1: अरे वा, क्या बात आहे. पहिलं सामाजिक कार्य आणि पहिल्या सामाजिक कार्याची दखल ती संपादकीय स्वरूपामध्ये अग्रलेख लिहून करणं आणि सोलापूरच्या संचार दैनिक संचारमध्ये त्याला प्रसिद्धी मिळणं, मला असं वाटतं की ही खरी पोच पावती तुमच्या सामाजिक कार्याची पहिली म्हणावी लागेल.
0: आणि त्याच्यामुळे मला म्हणजे हे असं वाटलं की आपण एवढं छोटं काम केलं तर एवढं म्हणजे आपल्याला समाज हा आपल्याला विसरत नाहीये,
1: बरोबर आहे,
0: उलट कौतुक करतो. तर ह्याच्या पुढे आपण जे काही उच्च शिक्षण असेल, नंतर नोकरी असेल, व्यवसाय असेल, पण आपण ह्याच्या पुढे समाज कार्य सोडायचं नाही. बऱ्याच वेळा म्हणजे बहुतांश लोक असं म्हणतात.

0: की समाज कार्य हे सेवानिवृत्तीनंतरचं हे आहे, पण तिथे जे एक दोन जे धडे मला मिळाले म्हणजे तो युवक बिरादरी असेल किंवा हा मोरबीचा जो काही अनुभव आहे ह्याच्यातून मला वाटलं की जे डे टू डे लाईफ मध्ये आपला व्यवसाय प्रोफेशन बरोबर समाज कार्यही अत्यंत आवश्यक आहे.
1: पण आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला असंही विचारलं होतं की घरामध्ये असं सामाजिक क्षेत्रामध्ये मदत करणं,
0: घरामध्ये सामाजिक वातावरण
1: मंडळी
0: होतं, म्हणजे आमचे आई वडील जे आहेत ते अतिशय सामाजिक कार्यकर्ते नव्हते पण सामाजिक भावना होती.
1: बर,
0: म्हणजे घरातल्या प्रत्येक येणाऱ्या माणसाला चहा पान
1: उठबस
0: जेवण
1: जाणं विचारणं
0: हे विचारणं आमच्याकडे म्हणजे अतिशय तो एक रेग्युलर असे आमच्याकडे फिनॉमेना होता, म्हणजे पद्धत होती ती. आणि आमच्या वडिलांना लग्न जुळवणं
1: बर अच्छा
0: हा त्यांचा छंद होता.
1: बर अच्छा.
0: आणि त्यांच्या डायरीमध्ये म्हणजे 1975 ते 1990 पर्यंत जवळजवळ 250-300 मुलांच्या आणि मुलींची
1: माहिती असायची.
0: आणि सर्वात विशेष म्हणजे ते हे काम जे आहे विनामूल्य होतं त्यांचं. तर मला वाटतं की तो एक जो असतो म्हणजे वारसा,
1: हा म्हणजे तो वारसा आहे. आणि आपण म्हणूयात की एक प्रकारचं जणू काही बाळकडूच तुम्हाला जे आहे ते सामाजिक कार्याचं हे अगदी सुरुवात मिळालेलं.
0: कारण माझ्या आई वडिलांचं म्हणजे आयुष्यातलं जे काही गोल होतं किंवा उद्दिष्ट होतं तर ते पैसा नव्हतंच, माणसं होती.
1: वा क्या बात आहे. त्यासोबतच युवक बिरादरीमध्ये सुद्धा तुमचं कार्य आहे. तर अनिलजी, हे युवक बिरादरीचं जे कार्य आहे तर ते कसं चालतं किंवा त्यामध्ये नेमकं तुमचं कार्य काय आहे?
0: 1982 मध्ये मी 18 वर्षाचा होतो आणि त्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतो. तर त्यावेळी मी युवक बिरादरी ही महाराष्ट्रातली राज्यव्यापी संघटना, एक युवकांचं प्लॅटफॉर्म म्हणजे होतं की युवकांना समाज कार्यामध्ये म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी ही तर मुंबई बेस हे युवकांसाठी प्लॅटफॉर्म म्हणजे होतं. आणि या प्लॅटफॉर्ममुळे मी म्हणजे 1982 ते 1984 पर्यंत वृक्षारोपण, रक्तदान आणि सामाजिक प्रश्नावरती म्हणजे उपाय यावरती मला काम करण्याची मला संधी मिळाली. आणि युवक बिरादरी ही राज्याची युवकांसाठी एक एनजीओ आहे.
1: बर,
0: तर माझ्या सुरुवातीच्या माझं जीवन सुरू झालं या प्लॅटफॉर्मचा मला अतिशय उपयोग झाला.
1: सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्हावं असं आपल्याला का वाटलं? आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होत असताना आपली अशी काही कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरे होती का किंवा काय, तर याबाबत थोडस बोलूयात ना. पण
0: मराठीमध्ये म्हणतात की प्रत्येक माणसाचा काहीतरी पिंड असतो.
1: हो,
0: तो माझा बालपणापासून तो माझा पिंड म्हणजे होता.
1: बर बर.
0: की दुसऱ्यांच्या वेळी आपण उपयोगी जाणे,
1: बर,
0: दुसऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या क्षमतेनुसार म्हणजे क्षमतेनुसार म्हणजे वेळ, कारण मी जेव्हा लहान होतो त्यावेळी मी काही माझ्याकडे भरपूर पैसे नव्हते समाज कार्य करण्यासाठी, पण माझा तो अटिट्यूड होता.
1: बर.
0: आणि त्या अटिट्यूड मधून मी एक संवेदनशील माणूस आहे.
1: बर.
0: म्हणजे मला लहानपणापासून म्हणजे कुणी अडचणीत असेल म्हणजे कुणाचे दुःख असले तर याचे मला मनापासून वेदना होत.
1: बर.
0: आणि तो माझा मूळ स्वभाव संवेदनशील असल्यामुळे तर मला ही समाज कार्याची लहानपणापासून आवड निर्माण झाली.
1: बर. सर, तुम्ही लायन्स पुणे इको फ्रेंड्स ही जी संस्था आहे तर यांच्या वतीनं पर्यावरणाशी हस्तांदोलन करण्यासाठी मैत्रीचा जो एक प्रकारचा हात आपण पुढे केलाय, तर या तुमच्या उपक्रमाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: असं मी लायन्स क्लबशी 1988 पासून मी जोडलो गेलेले, कारण जेव्हा म्हणजे कमिन्स इंडियाच्या मार्फत जेव्हा मध्य प्रदेशमध्ये माझी बदली झाली
1: बर
0: एमपी मध्ये.
1: अच्छा.
0: सिंगरोली नाव

0: चं ते मायनिंग एरिया होता. आदर तिथे इंजिनियर म्हणून मी माझी ट्रान्सफर झाली. तर मी 1988 मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल जॉईन केला तिथे.
1: बर.
0: आणि त्यावेळी माझं वय म्हणजे 24 होत आणि लायन्स क्लबची फी 2500 होती आणि माझा महिन्याचा पगार 2500 होता.
1: अच्छा.
0: पण समाज कार्यामध्ये जर तुम्हाला मोठं काम करायचं असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते.
1: हो.
0: आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जागतिक संघटना आहे. ह्याच्यामुळे मला 2500 पगार याचा विचार मी केला नाही. आणि मी एमपी मध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनलची जॉईन मध्ये झालो. आणि मग ह्याच्यानंतर मी एमपीतून युपी मध्ये गेलो, युपीतून बिहार मध्ये गेलो, झारखंड मध्ये गेलो, आंध्रा मध्ये गेलो.
1: अच्छा.
0: पण की आपल्या प्रोफेशन बरोबर म्हणजे कमिन्स इंडिया ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि या ऑर्गनायझेशन मध्ये मी प्रोग्रेस होत असताना जिथे जिथे माझी 6 राज्यात ट्रान्सफर झाली तर मी लायन्स क्लबची माझी मेंबरशिप सुद्धा ट्रान्सफर केली.
1: बर.
0: हे माझ्यामध्ये जरा थोडस वेगळं आहे कारण मराठी माणूस एकदा पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर तर तो एक तर तो जात नाही आणि गेला तरी
1: इतरांशी त्या मानाने जसं मिसळून राहायला पाहिजे तर तो तेवढा राहत नाही
0: आणि बाहेर जरी आला तरी तो ह्याचा प्रयत्न असतो की 1-2-3 वर्षांमध्ये ट्रान्सफर पुन्हा पुण्यात घ्यायचं.
1: परत कसं जाता येईल?
0: पण मी माझा 40 वर्षाचा प्रवास जो काही माझा होता म्हणजे कमिन्स इंडियामध्ये तर ह्याच्यामध्ये 20 वर्ष मी पुण्याच्या बाहेर होतो.
1: बर.
0: आणि त्या 20 वर्षामध्ये कंपनीचं काम म्हणजे अतिशय उत्तम केलं. कंपनीमध्ये प्रमोशन होत गेले आणि त्याच्या बरोबर मी लायन्स क्लब इंटरनॅशनलची म्हणजे जिथे जिथे ब्रँच आहे म्हणजे माझ्या बदलीच्या ठिकाणी ती मी ट्रान्सफर घेतली आणि मी पुन्हा म्हणजे त्याच उत्साहाने या 6 राज्यामध्ये लायन्स क्लबच्या मार्फत आणि इतर एनजीओच्या मार्फत मी सामाजिक काम केलं.
1: पण मग तिथं पर्यावरणाशी जी आपण म्हणूयात की इको फ्रेंडली पर्यावरण पूरक किंवा
0: याविषयी मी आपल्याला
1: थोडंसं
0: मी तुम्हाला हे देतो जरा बॅकग्राऊंड मी देतो की मी हैदराबादवरनं 2004 मध्ये माझी पुण्यात ट्रान्सफर झाली.
1: ओके.
0: आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पण मी लायन्स क्लब जॉईन केला सहकारनगर आणि मग नंतर मी मला जगाचा अभ्यास आणि सामाजिक अभ्यासाची आवड आहे. ह्याच्यामुळे मी अनेक म्हणजे मॅगझिन्स, वर्तमानपत्र, न्यूज मीडिया ह्याच्याशी मी अतिशय जवळीक माझी असते. आता मी 2004-05 मध्ये प्रत्येक पेपर मध्ये वाचायचो.
1: अच्छा.
0: इंग्लिश म्हणजे मुख्यतः.
1: बर.
0: ग्लोबल वॉर्मिंग, हवामान
1: बदल
0: आणि जर आताच आपण पर्यावरणाचं रक्षण नाही केलं तर आपल्या पुढच्या पिढीला याचा खूप त्रास होईल. ह्याच्यामुळे माझ्या मनामध्ये एक विचार आला की लायन्स क्लब भरपूर आहेत
1: बरोबर
0: पण पर्यावरणावरती काम करणारा एक लायन्स क्लब आपण चालू करावा.
1: बर बर.
0: म्हणून मी 2006 मध्ये
1: अच्छा
0: पर्यावरणावरती काम करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड
1: अच्छा
0: याची मी स्थापना केली आणि माझ्या कमिन्स इंडिया मधले बरेच सहकारी त्या क्लब मध्ये जॉईन झाले आणि बाहेरचे मी प्रोफेशनल्स जॉईन झाले आणि ह्याच्यानंतर आम्ही काय विचार केला ग्राम विकास.
1: अच्छा.
0: कारण भारताची प्रगती होण्यासाठी प्रत्येक गाव हे सक्षम झालं पाहिजे.
1: हो.
0: मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल. तर आमच्या क्लबनी पहिल्याच वर्षी निर्मल ग्राम हा जो केंद्र सरकारचा जो उपक्रम होता की प्रत्येक गावामध्ये 100% शौचालय झाली पाहिजेत.
1: बरोबर.
0: तर आम्ही हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या क्लबची जेव्हा स्थापना झाली तर तेव्हाच आम्ही सर्वांनी विचार केला की आपण काहीतरी मोठा प्रोजेक्ट करायचा. आणि मग आम्ही काय केलं की केड शिवापूरच्या जवळ आर्वी नावाचं गाव
1: हो
0: 200 उमरेत म्हणजे 200 फॅमिली आहेत. मग आम्ही तिथल्या ग्रामस्थांशी बोललो आणि तिथले जे आरोग्य

0: अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे डॉक्टर अजित कारंजकर यांचा पण आम्ही सल्ला घेतला की आम्हाला तुमच्या एरियात एखादं गाव या निर्मल ग्राम म्हणजे प्रोजेक्टसाठी आम्हाला द्या. तर ह्यांनी आम्हाला आरवी हे जे गाव आहे म्हणजे केडशिवावर पासून म्हणजे आतमध्ये 7 किलोमीटर आहे हे गाव आम्हाला त्यांनी सुचविले. याच्यानंतर आम्ही ग्रामस्थांची मीटिंग घेतली आणि त्यांना आम्ही विश्वासात घेतलं आणि आम्ही सांगितलं हा जरी प्रोजेक्ट 7 लाखाचा असेल म्हणजे 2006 मध्ये एकूण 110 शौचालय पण ह्याच्यामध्ये 100% निधी तर लायन्स क्लब देणार नाही. आपल्याला हा भागीदारी या तत्वावरती राबवायचा आहे कारण त्याच्यात तुमचा हिस्सा असेल तर तुमची जबाबदारी असेल. मग आम्ही 7,000 रुपयाला एक शौचालय असं आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं आणि त्या 7,000 मध्ये 4,000 रुपये लायन्स क्लब आणि 3,000 रुपये लाभार्थी. लाभार्थी म्हणजे त्या तिथली
1: जे प्रयोग कुटुंब वापरणारे ती
0: कुटुंब म्हणजे आणि अशा रीतीनं आम्ही प्रत्येक रविवारी त्या आरवी गावात जाऊन म्हणजे आमच्या इको फ्रेंडचे मेंबर्स आणि एक्सपर्ट्स तर आम्ही हा 110 म्हणजे शौचालय 2 वर्षांमध्ये पूर्ण केलं. आणि आम्हाला ह्याच्यासाठी म्हणजे केंद्र सरकारचं 1 लाखाचं बक्षीस गावाला म्हणजे मिळालं आणि राष्ट्रपती अवॉर्ड हा म्हणजे पुरस्कारही मिळाला. तर याचा आम्हाला सर्व मेंबरना अतिशय आनंद तेव्हा पण झाला आणि आता पण झाला. तर लायन्स क्लब इंटरनॅशनल मध्ये सर्वात प्रथम म्हणजे आमच्या क्लबनी म्हणजे स्वच्छ भारत म्हणा निर्मल ग्राम म्हणा 100% शौचालय म्हणा हा आम्ही प्रकल्प अतिशय उत्तमरित्या आणि टाइम बाउंड पूर्ण केला.
1: अच्छा, थोडंसं तुम्हाला पाठीमागे घेऊन जायला मला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही मोरबी धरण 1979 ला फुटलेलं होतं तेव्हा तुम्ही तो जो निधी पूरग्रस्तांसाठी उभारला होता आणि त्याची दखल सोलापूरच्या वर्तमानपत्रानं घेतली होती. पण मग ती जी तो जो तुम्ही सामाजिक उपक्रम राबवला होता तर ते तिथपर्यंतच मर्यादित राहिलं का तुमच्या कॉलेज आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा तुमचे सामाजिक क्षेत्रातलं काम जे आहे ते सुरूच होतं.
0: खरं सांगायचं म्हणजे 1919-1920 पासून जे सामाजिक उपक्रम सुरू झाला तो सातत्याने तो पुढे चालू राहिला.
1: बरं,
0: ह्याचं फक्त स्वरूप म्हणजे बदललं.
1: मग ते स्वरूप महाविद्यालयीन जीवनामध्ये कसं होतं?
0: हा, तर ते महाविद्यालयाने असं होतं की आमच्या इंजिनिअरिंगला अनेक विद्यार्थी खेड्यामधून यायचे.
1: बरं,
0: म्हणजे अकलूज, मोहोळ, उस्मानाबाद वगैरे, नगर वगैरे वगैरे. तर ह्यांना तिथं आल्यावरती प्रत्येकाला हॉस्टेल मिळायचं नाही.
1: अच्छा,
0: हॉस्टेल हे म्हणजे रँकिंगच्या प्रमाणे असायचं. मग आम्ही ह्यांना गावामध्ये त्यांना राहण्यासाठी म्हणजे कोली म्हणजे उपलब्ध करून म्हणजे देणे म्हणजे त्यांच्या मेसची सोय करणे. ह्याच्यानंतर सोलापूरमध्ये पानपोई चौकात
1: हा चौका चौकामध्ये रांजण भरून ठेवले
0: पानपोई असे मोठे रांजण ठेवायचे. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या मित्रांच्या इथून आणि म्हणजे सोलापूरमधले काही लहान उद्योजक यांची मदत घेऊन चौका चौकात आम्ही पानपोई चालू केला. ह्याच्यानंतर जे 10वी आणि 12वीचे जे काही विद्यार्थी होते जे गरीब विद्यार्थी होते की ज्यांना ज्यांना पुस्तकं वह्या विकत घेण्यास अडचण म्हणजे असायची. आता आम्ही काय करायचो की हे म्हणजे जी चांगल्या घरातली मुलं पास झालेली आहे त्यांना विनंती करून म्हणजे त्यांचे पुस्तकं आम्ही घ्यायचो.
1: अच्छा,
0: आणि वह्या पण आम्ही घ्यायचो कारण त्या वयामध्ये जवळजवळ 20-25% हे राहायची. मग आम्ही ते म्हणजे जुनी पुस्तकं घेऊन म्हणजे नव्या विद्यार्थ्यांना द्यायचो त्यातली पानं काढून जो बाइंडर म्हणजे असायचा. आजकाल तो नाहीये, आजकाल बाइंडर नाहीये. हा, पण आमच्या म्हणजे 1980

0: ते 84 हे शिवाय पण मी सोलापूरला होतो इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये, तर ह्याच्या वेळी तिथं बाइंडर असायचं.
1: हो,
0: आणि मग आम्ही या म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही, हा तर समाज कार्याला विराम नव्हता
1: सर. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणामध्ये सुद्धा आपण सुरू केलेलं हा सामाजिक कार्याचं व्रत जे आहे ते आपण पुढे जोपासत राहिलात. तर लायन्स पुणे इको फ्रेंड्स तर ते आहेतच, शिवाय त्यांची अनेकांशी मैत्री आहे आणि हा मैत्रीचा हात त्यांनी लायन्स इंटरनॅशनल फाईव्ह लायन्स डिस्ट्रिक्ट वनराई या संस्थेशी देखील त्यांनी मिळवलाय. तर याबाबत सांगा ना आम्हाला.
0: लायन्स क्लबमध्ये राज्यांमध्ये पुणे लायन्स डिस्ट्रिक्ट जो आहे
1: हो
0: तो 3 जिल्ह्यांचा मिळून आहे.
1: बर,
0: नगर,
1: हा
0: नाशिक,
1: अच्छा,
0: आणि पुणे.
1: बर,
0: तर या 3 रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टचा मिळून एक डिस्ट्रिक्ट होतो.
1: बर,
0: तर मी हाशे मध्य प्रदेश मधले,
1: बर,
0: युपी मधले, बिहार मधले,
1: अच्छा,
0: झारखंड मधले आणि आंध्र मधले,
1: बर,
0: अशा वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जे लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या अंडर म्हणजे आहेत. जगामध्ये एकूण 750 डिस्ट्रिक्ट आहेत जगामध्ये, 200 देशांमध्ये. तर ज्या पद्धतीनं म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये की 2004 पासून आता 26 पर्यंत लायन्स क्लब पुणे इको फ्रेंडच्या क्लबच्या माध्यमातून आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलचा जो हा डिस्ट्रिक्ट आहे, तर ह्यांच्या मार्फत माझं समाज कार्य आणि चालू आहे. तर त्याच पद्धतीने मी जेव्हा 1985 ते 2004 पर्यंत एकूण 5 राज्यात होतो, आता ते 5 डिस्ट्रिक्ट आणि हा डिस्ट्रिक्ट,
1: अच्छा,
0: असे मिळून 6 डिस्ट्रिक्ट मध्ये अव्यापणे जे लायन्सचे गोल्स आहेत की म्हणजे एन्व्हायरमेंट,
1: व्हिजन,
0: डायबिटीस, कॅन्सर या गोल्सवरती, एन्व्हायरमेंट माझा आवडता विषय असल्यामुळे मी त्या विषयावर काम केलं.
2: श्रोतेहो व्यक्तिवेध या कार्यक्रमात आज आपण ऐकलेत राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर स्मृती न्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. हा होता मुलाखतीचा पूर्वार्ध. या मुलाखतीचा उत्तरार्ध पुढच्या सोमवारी म्हणजेच 11 तारखेला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या करके बात बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. मोसिकार ए आझम महान संगीतकार म्हणजेच नौशाद, आपल्या रागदारीवर आधारित संगीतासाठी प्रसिद्ध असे संगीतकार नौशाद अली यांची सतार, पियानो, तबला, बासरी, क्लारोनेट, अकॉर्डियन, मँडोलिन या वाद्यावरती हुकूमत होती. 3 चित्रपटांचा हिरोक महोत्सव, 12 सुवर्ण महोत्सवी चित्रपट तर 35 रौप्य महोत्सवी चित्रपटांचे यशस्वी असे संगीतकार म्हणजेच नौशाद अली. संगीतकार नौशादजी यांच्याविषयी बोलूयात येत्या 4 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 6 मेला दुपारी 12 ते 1:00 दरम्यान FM बँड 101 MHz वर. संपर्कासाठी क्रमांक आहे 253-1705 किंवा 1706. तेव्हा बोलूयात संगीतकार नौशाद यांच्याविषयी. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात 4

0: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
0: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
0: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: सकाळचे 10:05 झालेले आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. गेले काही भागांमध्ये प्रामुख्यानं तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांकडनं येणारे जे निरोप आहेत, मेसेजेस आहेत, त्या माध्यमातून गाणी ऐकणं हा सगळ्यात महत्त्वाचाही मुद्दा मानला गेला आणि त्या माध्यमातून कथा पुढे सरकते आहे ही कल्पना खूप छान आहे आणि आपल्याला तसा अनुभवही आहे. त्यामुळे गेले काही भागांमध्ये आपण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे निरोप येतात तेव्हा काही भाग आपण रिपीट करतो किंवा काही गाणी ऐकवतो. असो, विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवनामध्ये संतांच्या साहित्याचा प्रचंड मोठा परिणाम आहे हे तुम्ही जाणताच आहात आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना आवडणाऱ्या अभंगांवरती संवाद साधत आहोत आणि त्या अभंगांचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु अभंग का आवडला ह्याच्या पाठीमागची भूमिकाही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आज जो आपण अभंग चर्चेसाठी आहे तो संत नामदेवांचा अभंग आहे आणि संत श्री नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये बोलू ऐसे बोल तेणे बोल विठ्ठल डोल, बोलू ऐसे बोल तेणे बोल विठ्ठल डोल, क्षेम सर्वांगाचे ठाई, क्षेम सर्वांगाने ठाई नाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, परे होऊनी परते घर तेथे राहो निरंतर, सर्व सत्ता आली हाता नामयाचे खेचर दाता. या ठिकाणी संत नामदेवांचे गुरु विठोबा खेचर यांचा संदर्भ आहे की त्यांनी या शब्द प्रतिभेचा मोठा प्रभाव संत नामदेवांच्या मनावरती भावनांवरती भक्तीवरती टाकलेला दिसतो आणि त्यामुळे हे एक प्रकारचं दानच आहे की गुरुकडनं शिष्याला मिळालेलं. त्यामुळे सर्वसत्ता आली हाता असं जरी म्हटलं तरी नामायाचे खेचर जातं इथे ती जी नम्रता आहे ती सगळ्यात महत्त्वाची या संतांच्या सगळ्याच अभंगांमध्ये आम्हाला आढळते. बोलू ऐसे बोल तेणे बोल विठ्ठल डोल, विठ्ठलही आनंदाने नाचला पाहिजे, विठ्ठलही आनंदाने डोलला पाहिजे ही ती कल्पना आहे. क्षेम सर्वांगाचे ठाई नाचे विठ्ठल रखुमाई, शेवटी परमेश्वराची इच्छा तरी काय असणार आहे, संपूर्ण जगानं सुखात आनंदात राहावं हीच ती कल्पना आहे आणि म्हणून क्षेम जे आहे कुशल जे आहे ते सगळ्यांच्या ठाई असावं आणि ते बघितल्यानंतर विठ्ठल रखुमाईंच्या मनामध्ये ती आनंदाची भूमिका निर्माण होऊन ते दोघंही नाचायला लागतील

अशी कल्पना या ठिकाणी संत नामदेवांनी केलेली आढळते. याच्यानंतरची जी ओळ आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. मला असं वाटतं की विश्वनाथ कराड यांना ज्ञानदीप लावू जगी ही जी कल्पना आहे ती संतांकडनं त्यांनाच मिळालेली सूचना आहे की काय असं वाटून त्यांनी या 1983 साली स्थापन केलेल्या MIT चा वटवृक्ष आज 6 विद्यापीठांमध्ये झालेला आढळतो. नाचू कीर्तनाचे रंगी हे जरी सत्य असलं तरी ज्ञानदीप लावू जगी आणि ही भूमिका त्यांच्या एका मोठ्या उपक्रमाशी जोडलेली आढळून येते. तो उपक्रम आहे तीर्थक्षेत्रांकडून ज्ञान तीर्थक्षेत्रांकडे. हा विषय सर्वतः प्रथम पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर आणि पद्मभूषण विजय भटकर आणि डॉक्टर विश्वनाथ कराड या तिघांच्या संवादामध्ये आलेला आढळतो. आणि त्यांची अशी कल्पना आहे की जी तीर्थक्षेत्र आहेत आपली, ती तीर्थक्षेत्र नुसती भक्तीची ठिकाणं नसून ती ज्ञानाची ठिकाणं आहेत. आणि हे सत्य आहे, संतांच्या साहित्यामधलं ज्ञान जर आपण अभ्यासाला घेतलं तर लक्षात येतं की ह्या काय गोष्टी आहेत त्या. आणि त्यामुळे संतांच्या साहित्यातलं जेव्हा आम्ही ज्ञान शोधायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की हे क्षेत्र म्हणजे एक एक विद्यापीठच आहेत. आळंदी एक विद्यापीठ आहे, वाराणसी एक विद्यापीठ आहे, जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहेत ती सगळी विद्यापीठ आहेत, ज्ञानपीठ आहेत. आणि म्हणून ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत असतानाच विश्वनाथ कराड यांनी आळंदीच्या किनाऱ्यावरती केलेलं जे काम आहे, घाट बांधण्याचं आहे, पाठीमागे मोठा स्क्रीन उभा करण्याचा आहे, ह्या सगळ्या कामांपाठीमागचा हेतू जो आहे तो हेतू हाच आहे. तो हेतू आहे ज्ञानदीप लावू जगी, तो हेतू आहे श्रोतो तीर्थक्षेत्रांकडून ज्ञान तीर्थक्षेत्रांकडे जाण्याचा. आणि हे प्रत्यक्ष ते आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. आता कित्येक वेळा होतं असं की आपल्या आजूबाजूलाच माणसं असतात मोठी कर्तृत्ववान आणि आपल्यालाच कळत नाही की अरे हे काय करतात, कारण त्यांच्या कर्मामध्ये त्यांच्या कर्तृत्वामध्ये दृष्टेपणा दडलेला असतो. आणि सर्वसामान्य माणसं म्हणा तुम्ही आम्ही किंवा राजकारणी असले, जरी मोठ्या पदावर असले, मंत्री असले, तरी सुद्धा दृष्टेपणा त्यांच्याकडे असेलच असं नाही. त्यामुळे विश्वनाथ कराड यांच्यासारख्या अत्यंत मोठं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या मनातला जो दूरदृष्टीचा भाव आहे तो भाव जगाला कळला नाही की काय असं काही वेळेला वाटायला लागतं. अन्यथा त्यांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर केलेलं काम आहे ते काम ह्या पद्धतीचंच आहे. आणि ते आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे, परे होऊन परते घर तेथे राहो निरंतर, सर्व सत्ता आली आता नामयाचे खेचर जाता. श्रोतो ह्या 3 ओळींचं निरूपण आपण उद्याच्या भागामध्ये करू, पण ही भूमिका नीट लक्षात घ्या आणि तो अभंग आता ऐका.

विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना आवडलेल्या अभंगातल्या शब्दांमधनं स्फूर्ती घेऊन त्यांनी किती मोठं विश्व निर्माण केलंय याचा आपण आढावा घेत आहोत. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आनंदात राहा आणि प्रसन्न राहा.

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. सकाळचे 10:10 आणि 25 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया काही नाट्यसंगीतवाच्या ध्वनिमुद्रिका. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत सत्तेचे गुलाम या नाटकातल्या प्रभाकर कारेकर यांनी गायलेल्या मामा वरेरकर यांच्या पदानं.

सत्तेचे गुलाम या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं मामा वरेरकर यांचं हे पद आता आपण ऐकलं कार्यक्रमात सुरुवातीला. कार्यक्रमात आता ऐकूया लेकुरे उदंड झाली या नाटकासाठी योजना शिवानंद आणि प्रशांत दामले यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

दाखवून तिला पळवून नेलं असण्याची शक्यता आहे. या मुलीचं वर्णन याप्रमाणे. नाव विभूती राजेंद्र मानकर, वय वर्ष 17, उंची 5 फूट, रंग गोरा, नाक सरळ, शिक्षण 11वी, अंगात पंजाबी रंगाचा गुलाबी ड्रेस तसंच सोबत शाळेची सॅक, पायात चप्पल. आणि या मुलीला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी जर का आपल्याला कुठे आढळली तर पोलीस उपनिरीक्षक चाकण दक्षिण पोलीस स्टेशन यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. यानंतरचं निवेदन आहे प्रवीण संभाजी भोसले, वय वर्ष 58 यांच्याविषयी. ही व्यक्ती दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास कामावर जातो असं सांगून निघून गेलेली आहे. ती अद्याप परत आलेली नाही. या व्यक्तीचं वर्णन याप्रमाणे. नाव आहे प्रवीण संभाजी भोसले, वय वर्ष 58, राहणार प्रेमनगर सोसायटी, मार्केट यार्ड, पुणे शहर. रंग गोरा, चेहरा उभा, केस काळे आणि पांढरे, नाक सरळ, उंची 5 फूट 6 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट त्यांनी त्यावेळी परिधान केलेली होती. पायात चॉकलेटी रंगाची चप्पल आहे. जवळ मोबाईल आहे आणि साधारणतः 2000 रुपये रोख रक्कम त्यांच्याजवळ असावी. यांना हिंदी, मराठी आणि इंग्लिश लिहिता आणि वाचता येतं. यांचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. अशा वर्णनाची व्यक्ती जर का आपल्याला कुठे आढळली तर पोलीस हवालदार 963 मार्केट यार्ड पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. ही होती काही स्थानिक निवेदनं जी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्यार की धुन या चित्रपटातलं ए हरिहरन यांनी गायलेलं, शांतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत.

गुमसुम सिंह हे हरिहरन यांच्या स्वरातलं गीत आता आपण ऐकलं चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला. आता ऐकूया ताल या 1999 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या प्रमुख स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी.

सुखविंदर सिंग, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ताल चित्रपटाचं हे गीत आनंद बक्षी यांचं होतं. ए आर रहमान यांनी संगीत दिलेलं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आपल्या रेडिओ सेटवरून मध्यमलहरी 378.78 MHz आणि आपल्या मोबाईल सेटवरून न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. येस बॉस या चित्रपटाचं अभिजित यांनी गायलेलं हे गीत. हे संगीत जतीन ललित यांचं आहे.

0: आकाशवाणी पुणे आपण ऐकत आहात.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

कुमार फनवल के अभिनय से करेंगे गलत कभी हाँ कभी ना चित्रपटा मजिदुल सुलतानपुरी ही जतीन ललित संगीतबद्ध के कार्यक्रम शेवटचं गीत हिंदी चित्रपट संगीत आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून ऐकत होता. सकाळचे 11:25 झालेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संदीपान समाजपती यांचं शास्त्रीय गायन ऐकूया. त्यांनी सादर केलेला राग अहिर भैरव प्रसारित करीत आहोत. विलंबित ख्याल एक तालात तर द्रुत तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ सुमंत चॅटर्जी तर हार्मोनियमची साथ राजन मुखोपाध्याय यांनी केली आहे. ऐकूया संदीपान समाजपती यांनी गायलेला राग अहिर भैरव.

0: शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आपण संदीपन प्रजापती माफ करा संदीपन समाजपती यांनी गायलेला राग अहिर भैरव ऐकला. त्यांना तबल्याची साथ सुमंत चॅटर्जी यांनी केली होती, हार्मोनियमची साथ राजन मुखोपाध्याय यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11:31 होत आहेत.
1: गाता रहे
0: हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत.

ईश्वर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत कार्यक्रमातलं पहिलं गीत. त्रिशूल चित्रपटाचं हे गीत साहिर लुधियानवी यांचं आहे. खय्याम आहेत संगीतकार.

0: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व.

येसुदास यांनी गायलेलं सावन को आने दो चित्रपटाचं इंदिवर यांचं हे गीत राजकमल यांचं संगीत असलेलं होतं। हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात। जनजागृतीपर एक निवेदन आहे का? श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या। संतुलित आणि हलका आहार घ्या। जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा।

स्वामी चित्रपटाचं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत अमित खन्ना यांचं होतं, राजेश रोशन यांचं संगीत असलेलं. उषा खन्ना यांच्या स्वरातलं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वरसाज स्वतः उषा खन्ना यांचं असलेलं हे गीत इंदिवर यांचं आहे. साजन बिना सुहागन या चित्रपटाचं हे गीत आम्ही निवडलं आहे.

साजन बिना सुहागन या चित्रपटासाठी इंदिवर यांनी लिहिलेलं, उषा खन्ना यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटासाठी एस एच बिहारी यांची रचना, ओपी नय्यर यांचं संगीत असलेली आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकूया.

शर्मिली चित्रपटाचं हे गीत किशोर कुमार यांच्या स्वरात आपण ऐकलं. नीरज यांच्या गीताला संगीत एस डी बर्मन यांचं होतं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित केला. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकूया मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पक्ष्यांचे लक्ष थवे. वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याही दिनचर्येत बदल होतात, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते उठण्या बसण्याच्या सवयीपर्यंत त्या त्या ऋतूचा आनंद आपण आपल्या परीनं घेत असतो. आता हेच पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी चहा कॉफीचा आनंद घेताना गॅलरीतून किंवा खिडकीतून नुसतं डोकावलं तरी अनेक पक्षी दिसतात. हे तर नेहमीचेच आहेत असं आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, पण एखाद्या वेळेला नवा पाहुणा दृष्टिक्षेपास पडला की आपण अगदी त्याच्याकडे आ वासून बघत राहतो. तसंच एखादा थवा ठराविक वेळेला ठराविक दिशेनं जाताना दिसतो, नकळत का होईना पण कुतूहल जाग होतं, त्यांच्याकडे कुठं आहे घड्याळ, या वेळी इकडं तिकडं त्यांना जायचं कसं कळतं बरं, आणि त्यांचंही गणित ठरलेलं आहे, ते नेमकं कसं आहे आणि कसं बदलत जातं याविषयी आपण अधिक जाणून घेऊया छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून. नमस्कार ऋताताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ऋता कळमणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या गेली 14 वर्ष वन्यजीव छायाचित्रकर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या अनोख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही छायाचित्र काढताना नुसती काढून चालत नाहीत तर वन्यजीवांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. तसंच 2017 सप्टेंबर पासून एका मानांकित वृत्तपत्रामध्ये जंगल पीक हे अनोखं सदर त्या लिहित होत्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आवडीची दखल अनेकांनी घेतली, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे.
2: मी आता म्हटलं तसं की या पक्ष्यांचं एक स्वतःचं गणित टाइमटेबल हे ठरलेलं आहे, तर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे पक्षी मुळात स्थलांतर का करतात.
1: मुळात मी तुम्हाला सांगते की पक्षी जे आहे हे एक समृद्ध जग आहे. सुंदर रंगसंगती असलेलं, अतिशय श्रवणीय आवाज असलेलं आणि म्हणजे भरपूर सौंदर्याने भरलेलं असं हे पक्षी जगत आहे. जगभरात पक्ष्याच्या 9000 जाती आहेत, तर त्याच्यामधले 1200 पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. आता हा जो सुंदर पक्ष्यांचं जगत आहे हे पूर्णपणे 40 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर या जगामध्ये 10 पैशाच्या वजनाचा हमिंगबर्ड पण आहे आणि 135 किलो वजनाचा शहामृग पण आहे. तर इतकी अफाट विविधता या जगतामध्ये आढळते. तर हे पक्षी हे आपल्याला हवेमध्ये, झाडावरती, पाण्यामध्ये, समुद्रावरती सगळीकडे, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये सगळीकडे दिसतात. त्यांचं जे शरीर आहे ते उडण्यासाठी योग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यासाठी त्यांच्या चोची त्या पद्धतीने बनलेल्या असतात.

0: म्हणजे शिकारी पक्षाची चोच अतिशय बाकदार आकडीप्रमाणे मांस फोडण्यासाठी तरबेज असते. त्याच्यानंतर पोपट वगैरे ते धान्य आणि शेंगा खाण्यासाठी तयार झालेले असतात त्यांच्या चोची. त्याचप्रमाणे स्पूनविल आणि फ्लेमिंगोज असतात, त्यांच्या ज्या चोची आहेत चिखल गाळून बरोबर शेवाळ खाण्यासाठी तयार झालेले असतात. तर अशा आणि त्याचप्रमाणे त्यांचे पायही तसे विकसित झालेले असतात, म्हणजे फांदी पकडणे, पळणे, दलदलीमध्ये चालणे, पाण्यामध्ये चालणे, त्याच्यानंतर समुद्रामध्ये पोहणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे पाय पण त्या पद्धतीने विकसित झालेले असतात.
1: बरं, आणि मग हे सगळेच पक्षी स्थलांतर करतात का? तुम्ही आता उल्लेख केलात काही अगदी कमी वजनाचे आहेत तर काही अगदी 100 वरच्या वजनाचे आहेत, तर हे करतात का सगळेच पक्षी?
0: नाही, सगळेच पक्षी स्थलांतर करत नाहीत, काही पक्षी स्थानिक पण असतात. म्हणजे जवळजवळ 40% पक्षी स्थलांतर करतील असं जरी म्हटलं तरी चालेल, पण बाकी 60% पक्षी हे स्थानिक असतात. ते फार तर ते ह्या पाणवठ्यावरून त्या पाणवठ्यावरती किंवा ह्या झाडावरून त्या झाडावरती एवढं स्थलांतर करतात.
1: बरं, तुम्ही आता खूप छान सांगितलं की प्रत्येक पक्षाची चोच आहे, पंख आहे, त्याचा आकार, त्याची रचना एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. पण जशा आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी आपण त्या आत्मसात केलेल्या असतात, तसंच या पक्ष्यांच्या सुद्धा असं असतं की ते विशिष्ट भौगोलिक ठिकाणी राहत असतात, मग ते युरोपातले असतील, कझाकिस्तान मधले असतील किंवा अगदी भारतातले असतील, ते त्या त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हा त्यांचा खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. ते जेव्हा स्थलांतरित करतात तेव्हा ते कसं त्या नव्या जागेशी जुळवून घेतात खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत?
0: ते मुळात जे स्थलांतर करतात तेच मुळे त्यांना तिथे खाणं कमी पडल्यामुळे करतात. तर आता पक्षी स्थलांतर का करतात ह्याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा येतो आणि थंडी वाढते नोव्हेंबरच्या दरम्यान, तेव्हा थंडी वाढल्यानंतर तिथे दिवस छोटा होतो, अन्नाचा तुटवडा भासतो, हिमवर्षाव व्हायला लागतो आणि पक्ष्यांना अन्न मिळत नाही. आणि पक्ष्यांना मुळात उबदार वातावरणाची सवय असते, त्याच्यामुळे ते तिथून झेप घेतात आणि उबदार वातावरणात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ते यायला लागतात. भारत, आफ्रिका इकडे ते स्थलांतर करतात. तर हा इकडे आल्यानंतर मग पाणवठ्यावरती त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळतं. साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलेले पक्षी आपल्याकडे मार्च पर्यंत राहतात, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते परत जायला निघतात.
1: बरं, हा. आणि मग साधारणपणे त्यांचं वय हे किती असतं किंवा ते कुठल्या वयापासून सुरू करतात स्थलांतर करायला, आणि साधारणपणे कोणत्या महिन्यापासून ते सुरू करतात स्थलांतर करायला?
0: हे दरवर्षी स्थलांतर करतात, दरवर्षी. त्यांचं काहीही वय असू दे, ते 1 वर्षाचे असतील, ते 10 वर्षाचे असतील, पण ते दरवर्षी स्थलांतर करतात. कारण दरवर्षीचा हा ज्या 4 ते 5 महिन्याचा काळ आहे तो अन्नासाठी त्यांना इथे स्थलांतर करून यायला लागतंच. आता हे अन्नासाठी जे स्थलांतर आहे हे फक्त पक्षीच करतात असं नाही, याच्या मध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात, विल्डर बीस स्थलांतर करतात, कासव स्थलांतर करतात, अगदी फार म्हणजे शतकांपूर्वी माणूस पण स्थलांतर करायचा. आर्यांचं जे सप्त सिंधूच्या परिसरातलं वास्तव्य हे स्थलांतराचाच एक नमुना आहे.
1: जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या काही जागा ह्या राखीवच्या काही असतात का? आणि जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे मार्ग जे आहेत ते सुद्धा काही ठरलेले आहेत का?
0: हो, त्यांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात. तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतराचे जे थांबे आहेत, पक्षी जिथे येतात, काही पक्षी तिथे विश्रांती घेतात, थोडे दिवस थांबतात, खाणं पिणं करतात आणि पुढे झेप घेतात, काही पक्षी तिथेच थांबतात, खातात आणि तिथून परत मायदेशी जातात. तर याच्यासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जामनगर प्रसिद्ध आहे, ओरिसामध्ये आपल्याकडे चिल्का सरोवर हे खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भिगवण आहे, नळ सरोवर आहे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावरती जे पक्षी येतात त्यांचा मोठा थांबा राजस्थानमध्ये भरतपूर येथे आहे. तर म्हणजे तिथे जर तुम्ही जानेवारीच्या दरम्यान जाऊन बघितलं की सगळ्यात जास्त पक्षी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतात. तिथे बघितलं तर एखादी अशी जत्रा भरल्यासारखे ते पक्षी आलेले असतात, इतकी चिवचिवाट आणि सगळे वेगवेगळे पक्षी पाणवठ्यावरती झाडावरती भरून गेलेले असतात. म्हणजे एखाद्या लग्नाला कशी वराड येतं ना, तसे ते वराडी सगळे जमलेले असतात. हे सगळे परदेशी पाहुणे आहेत, हे आपल्याकडे थोड्या काळासाठी येतात, खातात पितात आणि परत जातात. तेव्हा ते त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीचा हंगाम म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा काळ, मग तो तिथे ते करतात. आणि परत विणीच्या हंगामानंतर पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं थोडीशी मोठी झाली की परत ते स्थलांतराची तयारी करतात.
1: बरं, त्यांचं हे चक्र सुरूच असतं. बरं, तुम्ही आता इतकं छान सांगितलं की ते भारतात कुठे कुठे येतात, कुठल्या काळात येतात, किंवा त्यांच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या

0: समस्या कुठल्या आहेत. पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तसंच छायाचित्रकारांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तर एक पक्ष्यांची छायाचित्रण टिपण्यासाठी तुमची तयारी जी आहे ती कधीपासून सुरू होते?
1: जेव्हा पक्ष्यांचं म्हणजे गजबजायला लागतं हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, तेव्हा आम्ही कॅमेरे खांद्यावरती टाकून म्हणजे जातोच म्हटलं तरी चालेल. असे पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतोच. तर अशा पद्धतीने जाऊन तिथे आम्ही फोटोग्राफी करतो. खूप सारे पक्षी आलेले असतात आपल्याकडे. मुंबईमध्ये फ्लेमिंगोज येतात कच्छवरून, त्यांचीही फोटोग्राफी होते खूप प्रमाणामध्ये. भिगवणमध्ये खूप सारे परदेशी पाहुणे येतात. चिल्का सरोवरमध्ये हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: बरोबर बरोबर. पण ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी करताना कुठली खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फ्लॅश पडता कामा नये किंवा इतरही अनेक काही गोष्टी असतील?
1: पूर्ण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच फ्लॅश हा पाडायचाच नसतो, फ्लॅश वापरायचाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये आपण आहोत ह्याची पूर्ण जाणीव ठेवून त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याने हिंडू फिरू देऊन लांबून त्यांचे फोटो घेणं हे जास्त चांगलं आहे. त्यांना कुठलाही त्रास होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे काही खाण्याचे पदार्थ असतील तर ते त्यांच्या देशाने न फेकणं हा एक खूप महत्वाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जाते तेव्हा लोक तसं काही करत असतील तर मी सांगायचा प्रयत्न करते. ऐकणारे ऐकतात, न ऐकणारे न ऐकतात, पण त्यांना आपलं खाणं द्यायचं नाही कारण ते त्यांचं खाणं खाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं खाणं तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
0: ऋतुताई, पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही प्रकार आहेत का आणि कशा प्रकारे स्थलांतर करतात?
1: पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात, म्हणजे युरोपमधून, स्पेनमधून, सायबेरियामधून ते भारतामध्ये, आफ्रिकेमध्ये येतात. हा झाला उत्तर दक्षिण स्थलांतराचा प्रकार. तर ह्या उत्तर दक्षिण स्थलांतरामध्ये आपल्याकडे बार हेडेड गूस म्हणून एक पक्षी आहे जो आपल्याकडे दरवर्षी येतो, अगदी आपल्या भिगवणला पण येतो. तर तो जो पक्षी आहे तो माउंट मकालू आणि माउंट एव्हरेस्टवरून उडत येतो.
0: पर
1: इतक्या प्रचंड उंचीवरून उडत येतो अशी ह्या पक्ष्याची नोंद आहे. तर त्याचप्रमाणे खूप सारे पक्षी, म्हणजे मलाड पक्षी आहे, लालसरी नावाचा पक्षी आहे, रेड हेडेड पोचाड म्हणतात त्याला, तर तोही उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. त्याचप्रमाणे नॉर्दर्न शॉवेलर उत्तर दक्षिण स्थलांतर करतो, नॉर्दर्न पिंटेल उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. ही झाली उत्तर दक्षिण स्थलांतराची उदाहरणं. जास्त प्रमाणात पक्षी उत्तर दक्षिण स्थलांतर करतात, पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एकमेव हमिंग बर्ड आहे जो दक्षिण अमेरिकेकडून अलास्काकडे जातो. तर हे दक्षिण उत्तर स्थलांतराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम स्थलांतर करतात. चीनमध्ये अमूर नावाचा एक छोटा भाग आहे, तर तिथे जे फाल्कन पक्षी आहेत, फाल्कन हा शिकारी पक्षी आहे, तर फाल्कन पक्षी तिथे जे आहेत त्याला अमूर फाल्कन असं म्हटलं जातं. ते आपल्याकडे येतात नागालँडमध्ये, ते थोडी विश्रांती घेतात आणि नागालँडमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे हजारो थवेच्या थवे साऊथ आफ्रिकेकडे वळतात. तर साऊथ आफ्रिकेकडे हे आहे पूर्व पश्चिम स्थलांतराचं उदाहरण. तर अमूर फाल्कन विषयी सांगायची पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी ह्या पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. जी शिकार थांबवण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी खूप प्रयत्न केले आणि आता ती संख्या अक्षरशः म्हणजे नाहीच्या बरोबर आलेली आहे. त्यांची आता अजिबात शिकार होत नाहीतर पूर्वी त्यांना पकडलं जायचं. हा तर आता हा प्रकार खूप बंद झालाय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अमूर फाल्कनचं पण स्थलांतर होतं. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पण स्थलांतर होतं. हे प्रत्येकाची वेगळीवेगळी उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पर्वतीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. पर्वतीय स्थलांतर म्हणजे आपल्याकडे आल्प्स, अँडीज, हिमालय असे मोठे मोठे पर्वत आहेत. ह्या पर्वतांवरती जेव्हा प्रचंड वरच्या भागावरती थंडी पडते तेव्हा त्यांना तिथे अन्न मिळत नाही. मग फिंचेस, फिजेट नावाचे जे पक्षी आहेत ते वरून खाली उतरतात. वरून खाली उतरतात त्याला अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणतात. तर हे फिंचेस आणि फिजेट जे असतात ते अल्टिट्यूड मायग्रेशन करतात. अतिशय छोट्या आकाराचे गडद लाल, गडद निळे, गडद हिरवे असे सुंदर रंग त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याचबरोबर ध्रुवीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. ध्रुवीय स्थलांतर म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येणे आणि दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवाकडे जाणे. तर याच्यामध्ये येतो तो आर्टिक टर्न नावाचा पक्षी. आर्टिक टर्न उत्तरेकडून जे झेपावतो तो दक्षिण ध्रुवावरती जाऊनच थांबतो. हो, आणि दक्षिण ध्रुवावरती तो त्याचा पूर्ण समर तिथे

0: तित केल्यानंतर तो तिथून परत उड्डाण घेतो आणि तो उत्तर ध्रुवावरती येतो. मध्ये तो कुठे थांबत नाही. खूप पक्षी मध्ये थांबतात, खूप पक्षी सलग प्रवास करतात.
1: अच्छा, म्हणजे हे सलग प्रवास करणारे सुद्धा पक्षी आहेत.
0: हो.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की काही पक्षी जे असतात ते डोंगरावरनं खाली उतरतात, कारण का तिथे खूप थंड वातावरण असतं. पण मग असे जे छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते खाली उतरतात किंवा जवळपासच्या भागात जातात, म्हणजे ते कुठल्या कुठल्या भागांमध्ये स्थलांतर करतात?
0: ऍक्च्युली ते उंचावरतीच असतात. आपल्याला जरी ते खाली उतरतात असं वाटलं तरी चोपटा वगैरे जे हिमालयाचे भाग आहेत आपल्याकडे, चोपटा नावाचं हे आहे, त्याच्यानंतर नंदिनी नावाचं शिखर आहे तिथेच वरती, तर ते तिथपर्यंत येतात, तिथे त्यांना अन्न मिळतं. मग त्यांची फोटोग्राफी करायची असेल तर आम्हाला तिथे जायला लागतं.
1: म्हणजे त्या तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा हे सगळे कॅमेरे घेऊन तुम्हा मंडळींना जावं लागतं. मग तिथे फोटोग्राफी करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला तोंड द्यावं लागतं?
0: ऍक्च्युली हे हिमालयामध्ये फोटोग्राफी करताना, पक्ष्यांची फोटोग्राफी करताना, आपल्या हिमालयामध्ये फार सुंदर पक्षी आहेत, स्थानिक पक्षी पण तितकेच सुंदर आहेत, मायग्रेटरी बर्ड्स पण तितकेच सुंदर आहेत, पण चॅलेंज पण तेवढेच मोठी आहेत. एक तर ट्रायपॉड लागतं, ट्रायपॉड आणि त्याच्यावरती आमच्या लेन्सेस आणि कॅमेरा सगळ्याचं मिळून वजन एक 8 ते 9 किलो वरती जातं, आणि खाली आणि वर असे उंच उतार चढ खूप आहेत हिमालयामध्ये. म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं, थांबला मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचं, हे असं चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे. कुठे निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेलो असतो तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात, कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो, आणि एकीकडे हे फोटोग्राफी करताना हा सुद्धा पेशन्स सांभाळायचा असतो. म्हणजे हे मूड स्विंग्स आणि हे सगळं तारेवरची कसरत आहे. तुम्ही कसं हे सगळं सांभाळलं?
0: ऍक्च्युली निसर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना, तुमचे मूड वगैरे स्विंग होतात असं मला नाही वाटत, कारण निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला ह्या अशा साध्या गोष्टींचा त्रासच होत नाही. ते त्याचं रूप इतकं विराट आहे, त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा एखादा छोटा पक्षी मला कॅमेराबद्ध करायचाच आहे, आता मी हिमालयीन मोनाल हा तसा मोठा पक्षी आहे, मला तो हिमालयामध्ये मिळाला, म्हणजे त्याचे रंग बघितले तर थक्क व्हाल असे रंग आहेत. त्याला रेनबो म्हटलं तरी चालेल, पृथ्वीवरचा निळे, जांभळे, लाल, केशरी, हिरवे, मोरपंखी सगळे रंग त्या पक्षामध्ये आहेत. तर त्या पक्षाची फोटोग्राफी करायला आम्ही गेलो होतो तेव्हा ऍक्च्युली भान आपण विसरलेलो असतो, फक्त आपलं टार्गेट आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या अधिवासामध्ये. आता मोनाल घ्यायचा आहे तर बर्फामध्येच घ्यायला पाहिजे, तो बर्फातच राहणारा पक्षी आहे तर बर्फामध्ये मिळावा म्हणून मग जास्तीत जास्त कोशिश करायची आणि बर्फामध्ये घ्यायचा. मग समजा तो खालच्या बाजूला असेल आपल्यापेक्षा तर मग खाली झोपून घ्यायचा, बॅकग्राऊंडला काय येतंय हे बघायचं, किंवा तो उंचावरती असेल तर मग उभं राहून किंवा कशावरती तरी चढून कठड्यांवरती वगैरे तसा फोटो घ्यायचा. जसे पक्षी तुमच्या समोर असतील त्या क्षणी ते डिसिजन्स घ्यायचे, कलर त्यांना लाईट कुठून मिळतो आहे हे बघायचं, त्याच्याप्रमाणे आपले कॅमेरे ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुमची कॅमेऱ्यावरची पकड, तुमचा आजूबाजूच्या परिस्थितीवरचा अभ्यास, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. की एखादा पक्षी कसं असतं, किंगफिशर, किंगफिशरचं कसं आहे, तो आता समजा एका फांदीवरती बसलाय, मी त्याचा फोटो घ्यायला गेली आहे, तो उडून गेलाय, पण तो उडून गेलाय म्हणून मी नाराज होऊन फांदीवरून बाजूला व्हायचं नाही किंवा दुसरं काही बघायचं नाही, तो थोड्या वेळाने परत तिथे येतो. तर अशी जर आपल्याला पक्ष्यांच्या सवयींची माहिती असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. म्हणजे हिमालयीन मोनाल साधारण किती वाजता बाहेर पडतो, की तो आतमध्ये जो बसलेला असतो तो दिवसा आतमध्ये का बसतो, कारण त्याला इतके व्हायब्रंट कलर्स आहेत की तो वरून शिकारी पक्ष्यांना फार इझिली दिसतो, त्याच्यामुळे ते त्याला उचलू शकतात. त्याचबरोबर जे स्थानिक कुत्रे असतात ते त्यांना खाऊ शकतात, त्याच्यामुळे तो दिवसभर लपून बसतो, आणि थोडीशी संध्याकाळ झाली आणि पक्षी कमी झाले की तो बरोबर 5-5:15 दरम्यान तो बाहेर येतो. मग तुम्हाला त्यांच्या सवयी माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यांच्या वेळा माहिती पाहिजेत, आणि मग त्याच्या तुम्ही फोटोग्राफी करू शकता.
1: अगदी, तुम्ही इतकं त्याचा छान अभ्यास केलेला आहे. खरं तर त्यांच्या सवयी समजून घेणं, म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो काढताना असं आपण करतो की बाबा तू असा बस, त्याचे मूड सांभाळणं, हे पक्ष्यांचे तुम्ही मूड सांभाळताय खरं तर फोटोग्राफी करताना. पण हे सगळं करत असताना काहीतरी स्वतःला लागू नये किंवा काही खर्चटू नये याची आपली पण एक खबरदारी घेणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा साधावा लागतो? म्हणजे एकीकडे बॅकग्राऊंडचे कलर जे आपण बदलू शकत नाही, जे आहे तसेच आपल्याला ठेवायचे असतात, एकीकडे स्वतःलाही सांभाळायचं असतं फोटोग्राफी करताना, तर त्याविषयी काय सांगाल?
0: थोडी

0: अरेवरची कसरत असते पण ती करायला लागते. कधी कधी बॅकग्राऊंड हवं तसं मिळतच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे तो पक्षी जास्त चांगल्या अवस्थेत मिळतो. पण मिळून जातं. जंगल तुम्हाला कधी निराश करत नाही, ते तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतं, काहीतरी वेगळं देऊनच पाठवतं. आज जर तुम्ही निराश झालात तर उद्या तुम्ही नक्की होणार नाही. हा म्हणजे म्हणतात ना, निसर्गावरती तुम्ही जितकं प्रेम कराल तितकं तो तुम्हाला भरभरून देतो. तर तसं आहे.
1: हे पक्षी कुठून कुठे येतात आणि कुठे कुठे जातात, थोडंसं आधी आम्हाला मुंबई बद्दल, मग महाराष्ट्र आणि मग भारताबद्दल सांगा.
0: ओके. तर मुंबईमध्ये फ्लेमिंगोच येतात, कच्छवरून येतात. आपल्याकडे आल्यानंतर ते मुंबईमध्ये जवळजवळ म्हणजे मेच्या शेवटपर्यंत तिथे राहतात. त्याच्यानंतर परत कच्छला गेल्यानंतर ते जे पाणथळीचे प्रदेश आहेत तिथे असे बशीच्या आकाराची घरटी बनवतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि मग पिलांना जन्म देतात. ती पिलं झाल्यानंतर परत त्यांना घेतात आणि स्थलांतर करून मुंबईकडे येण्यासाठी निघतात. तर आता ह्या दरम्यान काय असतं, पक्षी जेव्हा म्हणजे अंडी घालतो किंवा विणीचा हंगाम ज्याला म्हणतात, त्या दरम्यान पक्षाच्या शरीरामध्ये प्रचंड असे बदल होतात. नर जो असतो तो जास्त तेजस्वी, जास्त सुंदर दिसतो, कारण त्याला मादीला भुलवायचं असतं. ती जर हो म्हणाली तरच तो प्रजनन करू शकणार, तरच त्यांना पुढे पिलं होणार. तर त्याच्यामुळे जास्त तेजस्वी रंगाचा नर मादी शोधते. जास्त तेजस्वी रंग म्हणजे जास्त आरोग्य. तर त्याच्या कॅरेटोनाइड नावाचं जे पिगमेंट आहे, जे फळं बेरीज बिया याच्यामधून त्यांना मिळतं, त्याच्यामुळे त्यांना हे लाल निळा पिवळा हे कलर प्राप्त होतात. तर जितका कलर जास्त चांगला तितका तो नर जास्त म्हणजे काय म्हणू आपण त्याला सुदृढ असं ती समजते आणि मग ते मेटिंग करतात आणि नंतर पिलांना जन्म देतात.
1: बर बर. आणि ह्या पक्ष्यांचा अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, कारण आता मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते की आपण खूप वर्षांपासून आपल्या गावी जातोय, दरवर्षी आपण कोकणात जातोय, आपल्याला ते सगळं जसंच्या तसं दिसतंय, आपला वाडा, आपलं घर, आजूबाजूची शेती, आंब्याची झाडं, आपल्याला ते बघायची सवय आहे. आणि एक वर्ष तुम्ही गेलात आणि तिथे काहीच नाहीये, तिथे एक बिल्डिंग उभी राहिली आहे, तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल?
1: पावसाळ्यासारखं होईल,
0: काय होईल? तसंच त्यांचं होतं. म्हणजे काय करावं, कुठं जावं? आणि मुळात ते आलेले असतात स्थलांतर करून, त्याच्यामुळे ते थकलेले असतात. त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना विश्रांतीची गरज असते. मग असा अधिवास जर त्यांचा नष्ट केला गेला तर ते सैरभैर होतात, ते मरतात, त्यांना कुठे जावं हे कळत नाही. आणि मग खूप प्रमाणामध्ये त्यांची म्हणजे पक्षाचे जीवितहानी होते असं म्हटलं तरी चालेल.
1: त्याबद्दल काही सांगू शकाल की असा एखादा किस्सा की ते चुकून त्यांची दिशाभूल झाली किंवा ते वेगळ्याच दिशेने गेले होते पक्षी?
0: आपल्याकडे सायबेरियन क्रेन नावाचा अतिशय सुंदर पक्षी येत होता भारतामध्ये. वर्षानुवर्ष तो आला, पण मध्ये अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धाचे जे वरती म्हणजे बॉम्बचे धुराळे आणि हे ते जे धूळ याच्यामुळे तो रस्ता चुकला आणि सायबेरियन क्रेन कुठेही भरकटले गेले. ऍक्च्युली त्यातले खूप मेले. सायबेरियन क्रेन हा आता अतिशय रेअर आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ म्हटलं तरी चालेल. तर असं पण पक्ष्यांची खूप हानी होते.
1: बरं. आणि असं झालंय का कधी की या पक्ष्यांची दिशाभूल झालेली आहे पण नागरिकांनीच त्यांना मदत केलेली आहे?
0: काय होतं, कधी कधी हिमवादळं होतात, कधी जोराची वादळं होतात, त्याच्यामुळे कधी समजा आता युद्ध चालू होतं आपल्याकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पक्षी रस्ता चुकतात. रस्ता चुकतात तर एक उदाहरण मी तुम्हाला देते. इंग्लंडमध्ये ग्लॉसगो नावाचं शहर आहे, तर त्याच्यामध्ये एक वर्षी जवळजवळ 5-1 लाख पक्षी उतरले होते. एकदम ते एकाच दिवशी म्हणजे तिथे उतरले आणि जेव्हा नागरिकांनी सकाळी उठून पाहिलं तेव्हा सगळीकडे गाडीवरती, मैदानावरती, घरांवरती, घराच्या टप्पांवरती, जिथे दिसेल रस्त्यांवरती पक्षी असे गच्च भरून बसले होते. त्यांना कळे ना की काय करावं. मग त्यांनी संपर्क केला की आम्ही आता ह्या क्षणी ह्यांच्याशी म्हणजे ह्यांना जास्त कमीत कमी त्रास व्हावा असं काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवा आणि ते त्यांच्या प्रमाणे ह्याच्यानी उडून जातील. जेव्हा वातावरण निवळेल किंवा हिमवादळ थोडंसं कमी होईल तेव्हा ते जातील. तर ते 3 दिवस तिथे राहिले आणि 3 दिवसांनी मग एक एक थवा असा उडून परत स्थलांतर करायला निघून गेला.
1: अरे वा, म्हणजे नागरिकांनी इतक्या सहकार्य केलं, मस्त. मुळात जेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते काय तयारी करतात आणि स्थलांतरादरम्यान सुद्धा त्यांना काही गोष्टींसाठी रेडी राहावं लागतं का?
0: स्थलांतराच्या पूर्वी त्यांच्या जीवनातला हा एक फार मोठा भाग आहे, दरवर्षी स्थलांतर करणे हा. तर त्याच्यामध्ये त्यांना तयारीही प्रचंड करायला लागते. तर आपल्या पक्षाच्या वजनाच्या 40-60% चरबी ते भरून घेतात, ते खूप खातात आणि

0: चरबी भरून घेतात, तर त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फॅट जास्ती भरून घेतात, कारण एक फॅटनी म्हणजे जास्त कॅलरीज त्यांना मिळतात, तर जास्तीत जास्त फॅट भरून घेतात. त्याच्यानंतर जे पक्षी वृद्ध असतात ते त्यांचे जुनी पिसं त्यांचा ऱ्हास करतात, त्यांना पिच्छ ऱ्हास असं म्हणतात, तर त्यांचे पंख सगळे गळून जातात, त्यांना नवीन पंख येतात, तोपर्यंत ते थांबतात. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही तयाऱ्या झाल्यानंतर मग ते तिथून निघतात, म्हणजे सगळे स्नायू बळकट झाले, फॅट्स वाढले, नवीन पंख आले की मग ते तिथून निघतात. आणि मग स्थलांतर जिथे करायचं आहे त्या दिशेने ते उड्डाण घेतात. तर उड्डाणादरम्यानही त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. आता हे उड्डाण घेताना आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो की हे पक्षी रस्ता चुकत नाहीत का, म्हणजे वर्षानुवर्ष चाललेले हा जो की बाबा हे पक्षी इथेच कसे येतात, बरोबर जामनगरलाच कसे येतात, बरोबर ओरिसालाच कसे येतात, बरोबर भिगवणलाच कसे येतात,
1: त्यांच्या
0: चुकत नाहीत का, त्यांचे जागा ठरलेल्या आहेत का, तर त्यांचे रस्ते चुकत नाहीत. त्यांचे रस्ते का चुकत नाहीत तेही आपण बघू, कारण ते जेव्हा उडतात हवेमध्ये तेव्हा खूप उंचावरून उडतात. उडताना पंखाची स्थिती अशी असते की ते रडार सारखं काम करतात, म्हणजे हवेच्या ह्याच्याप्रमाणे ते उडतात. कमीत कमी एनर्जी वेस्ट व्हावी अशा पद्धतीने त्यांचं उड्डाण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते हवेत उडतात तेव्हा त्यांना बरेच हिमवादळांचा सामना करायला लागतो, वादळांचा सामना करायला लागतो. पण हवेमध्ये जर दिवसा स्थलांतर करणारे पक्षी असतील तर ते सूर्याचा आणि त्याचे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा उपयोग करून घेतात दिशादर्शक म्हणून.
1: अच्छा, आणि
0: त्यांना ते ज्ञान आहे.
1: बरं, आणि जे रात्री स्थलांतर करतात,
0: जे पक्षी रात्री स्थलांतर करतात ते पक्षी चंद्र आणि ग्रह तारे आणि चुंबकीय पृथ्वीचं त्याचा ते उपयोग करतात आणि आपला मार्ग नीट करतात. तर आपल्याला वाटतं की पक्षी हे कुठूनही कुठेही जात असतील, तर नाही, त्यांचे आखीव रेखीव आकाश मार्ग आहेत. जसे विमानाचे मार्ग आहेत तसे पक्ष्यांचे पण मार्ग आहेत, आणि हे सगळं त्यांच्या जीन्समध्ये आहे. म्हणजे त्यांच्या डीएनए वरती लिहिलंय म्हटलं तरी चालेल. एखाद्या स्थलांतरित पक्ष्यांनी जर एखाद्या वर्षी स्थलांतर केलं नाही तर तो अतिशय बेचैन होतो, हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीन्सवरतीच हे लिहिलेलं आहे की इतक्या दिवसानंतर तुला ह्या इकडे
1: जायचं,
0: तिथून तुला परत यायचं. तर तयारी पण त्यांना प्रचंड लागते, अडचणी येतात, अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती मात करून त्यांना जगायला लागतं. बरेचदा अडचणीमध्ये ते मरतात सुद्धा. आता ध्रुवीय स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत ते एका टप्प्यात एवढा मोठा प्रवास करतात, तर त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी त्यांचा शक्तिपात होऊन ते समुद्रात पडू पण शकतात. हा म्हणजे त्यांची तयारी जर कमी पडली तर तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पण त्यांना त्रास होतो, म्हणजे मरू शकतात पक्षी. शक्ती कमी पडली तर ते मरतात. आणि बरेचदा ते येतात पण स्थानिक पक्ष्यांशी त्यांना अन्नासाठी सामना करायला लागतो, कारण स्थानिक पक्ष्यांना पण अन्न हवंय आणि त्यांना पण हवंय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सामना करत करत, त्यांच्याशी ऍडजस्ट करत करत त्यांना तिथे राहायला लागतं. मग एकदा काय ते राहिले की मग ते 4 महिने राहतात. मग भरपूर खाऊन पिऊन घेतात, विश्रांती घेतात. आणि जे पक्षी थांबून प्रवास करतात तेही थांबतात, खातात पितात, 5-6 दिवस विश्रांती घेतात आणि मग थव्या थव्याने पुढे उडतात.
1: बरं,
0: त्यांच्या थांबायची पण ठिकाणं ठरलेली आहेत.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की ते त्यांच्या चरबी म्हणजे कॅलरीज ते वाढवतात, प्रथिनं थोडी कमी असतात, पण मग ह्याच्यात काय काय पाहायला मिळालं आहे स्थलांतरा दरम्यान आणि आधी किंवा नंतर सुद्धा त्यांच्या वजनामध्ये कमी जास्त प्रमाण हे झालेलं आहे, अभ्यासात काय काय दिसून आलं?
0: ऍक्च्युली त्यांचं वजन ते वाढवतात आणि स्थलांतरादरम्यान ते कमी होतं, कारण तेवढी शक्ती त्यांची जाते आणि परत ते जातात वेणीच्या हंगामामध्ये, तेव्हा परत त्यांचं वजन ते वाढवतात. इथेही त्यांनी खाल्लं प्यालेलं असतं, त्याच्यामुळे परतीचा प्रवास त्यांचा सुखकर होतो. तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणजे मेटिंगचा काळ सुरू होतो, त्याच्यामध्येही त्यांना खाणं पिणं तिथे मुबलक असतं, कारण तिथे समर सुरू झालेला असतो. हे जेव्हा परत त्यांच्या मायदेशी जातात, म्हणजे जिथे ते अंडी घालतात तो त्यांचा मायदेश आणि जिथे ते येऊन थोड्या दिवसासाठी राहतात तो त्यांचा स्थलांतर करायचा प्रदेश.
1: बरं, या पक्ष्यांना टॅगिंग सुद्धा केलं जातं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: हो, टॅगिंग त्यांना एवढ्यासाठी केलं जातं की त्यांचा अभ्यास करता यावा की ते कुठून कुठे उडतायत, कुठल्या जातीचे पक्षी आहेत, किती जातीचे पक्षी एकत्र उडतायत. असं नाहीये की बाबा फक्त म्हणजे शिकारी पक्ष्यातले गरुड एकत्र उडतायत असं नसतं, त्याच्यामध्ये मिक्स पण होतात दुसरे पक्षी. अशा प्रकारे पण त्यांची उड्डाणं असतात, तर कुठले पक्षी कुठून कुठे जातात, मार्ग कुठचे आहे हे सगळं

0: त्यांना समजण्यासाठी त्यांना टॅगिंग केलं जातं.
1: बरं.
0: आणि त्या टॅगिंगचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला जातो. एकदा तर त्या टॅगिंग वरून एक खूप रेअर पक्षी मिळाला होता.
1: बरं.
0: आणि मग टॅगिंग करून त्यांनी लिहिलं त्याच्यावरती, त्याला बांधलं ते आणि पाठवलं. ज्याला मिळालं त्यांनी ते रिसिव्ह केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पेपर प्रसिद्ध केला की हा दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्षाची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण का ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खरं तर एक क्षणात बसतो, दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो. अशा वेळेस पेशन्स चेक होतातच, त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना

0: दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्षाची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण का ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खरं तर एक क्षणात बसतो दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो, अशा वेळेस पेशन्स चेक होतातच. त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना आम्ही गाडीत असतो आणि शिकारी पक्षी झाडावरती वगैरे असतात, पण जेव्हा ते खाली उतरतात. आता राजस्थानमध्ये तालचापर नावाचं एक ठिकाण आहे, तर तालचापरच्या तिथे त्याला स्थानिक भाषेमध्ये सांडा म्हणतात, स्पायनी टेल लिझर्ड असं त्याचं नाव आहे. एक मोठं लिझर्ड आहे, अतिशय जाड कातडीचं, ते बिळामध्ये लपलेलं असतं 6 महिने. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट लागल्यानंतर ते सकाळी साधारण 8:30-9 दरम्यान ते सांडा बाहेर येतात, आणि ते आल्यानंतर त्यावरतून गरुडां वगैरे एक एक मैल दिसतं, त्यांची दृष्टी तेवढी तीक्ष्ण असते. तर ते वरून त्यांच्यावरती झेप घेण्यासाठी येतात, त्याच्यामुळे आम्ही साधारण 9:30 वाजले की ती साधारण बिळं असतात त्यांच्या अवतीभोवतीच आम्ही कुठेतरी आय लेव्हलला झोपलेलो, लिटरली खाली झोपलेलो असतो, कारण गरुड खाली उतरणार आहे आम्हाला माहिती आहे. कारण गरुड खाली येतो बरोबर त्या लिझर्डला तो उचलतो, तो लिझर्ड बाहेर आला दुसऱ्या बिळात जायच्या आधी बरोबर गरुड त्याला उचलतो की घेऊन वरती. तर हे जे त्यांचं आहे तो पॉइंट मिळतो, म्हणजे पटकन गरुडांनी लिझर्डला धरलंय आणि दोन्ही ह्याच्याने तो असं हवेत उडालाय. तर तसे फोटो खूप हवे असतात, ते मिळतात.
1: पण हे क्षणार्धात टिपणं खूप गरजेचं असतं, कारण का आपल्या डोळ्याचा पाता लवतना लवतं तोपर्यंत ते उडून जातात कारण लगेच. असं कधी झालंय का की एखादा फोटो तुमच्याकडनं क्लिक झाला आणि असं वाटलं की वा बस हेच हवं होतं?
0: खूपदा झालंय माझं पक्ष्यांच्या बाबतीत असं खूपदा झालेलं आहे, म्हणजे हमिंग बर्ड्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी परवा कोलंबियाला गेले होते. कोलंबिया हा देश वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण माझ्या मते तो फार सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे आणि तिथले पक्षी खूप सुंदर आहेत. तर असं म्हणजे प्रत्येक पक्षाचा फोटो काढला की वाह किती सुंदर, असं म्हणण्या इतपत सुंदर फोटोग्राफी झाली. आणि तालचापरला जे मी तुम्हाला म्हटलं, मोठे मोठे गरुड, प्रचंड मोठे मोठे गरुड जे युरोप मधून येतात, फिनलँड मधून येतात, तर त्यांची फोटोग्राफी जेव्हा ते त्यांचा तो सांडा घेऊन वरती मग ते जाऊन झाडावरती बसतात, मग झाडावरती बसले की ते खात असले की परत आपण खालून त्यांची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तसे प्रसंग खूप येतात.
1: बरोबर. तर असे हे पक्षी जगभर भ्रमण करत असतात, आपल्या भारतात सुद्धा येतात, आणि मग पक्षी अभ्यासकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असते. खरं तर त्यांना जितकं टिपू तितकं कमीच वाटत राहतं. आणि ह्या सगळ्या अभ्यासाबद्दल, तुमच्या या छायाचित्रकारितेबद्दल आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालं, त्याबद्दल ऋता कळमणकरताई मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, पक्ष्यांचे लक्ष थवे वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, सध्या आपण निसर्गामध्ये वसंत बहर अनुभवतोच आहोत. आता काव्यांमध्ये हा वसंत कसा फुललाय याविषयी दोन कवींमधला संवाद आपण ऐकणार आहोत. ऐकूया ऋतू बहरताना. सहभागी होत आहेत संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर.
1: नमस्कार, मी संकेत म्हात्रे. आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतू विषयी बोलणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे, सर्व कवींचा ऋतू आहे. कारण त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे. तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्या अशा वाटतात. त्या अशा आहेत की नभात नभ गुंतले, नभ नभा मध्ये लोपले, नभास नभ भेटले, नभ नभावरी लोटले, निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे. तर असे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिरजे डिग्गीकर आज आमच्या बरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे आणि आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतू विषयी बोलताना मला फार आनंद होतोय. तर भारतीताई, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे, तुमच्या कविता वाचताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
2: खूप धन्यवाद संकेत, तुझ्यामुळे हा योग आलेला आहे. मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत.
1: क्या बात आहे.
2: वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे. वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे. तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलं आहेस, जे अगदी सुयोग्य असं आहे. आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला. म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचली. हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे, पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही, अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते, ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे. हे गोड गाणं खरं तर अर्चना गोरेंनी गायलंय, पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते. तर वसंत आणि कृष्ण. कदंब तळी झुलतो बघ झुला, कदंब तळी झुलतो बघ झुला, वनांतरी ऋतुराजा आला, पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत. पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत, फुलवत काटा अंगांगाला, वनांतरी ऋतुराजा आला. दिन सोन्यासम साजीरवाणे, दिन सोन्यासम साजीरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. दिन सोन्यासम साजीरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे, एक तुझीच उणीव श्यामला, एक तुझीच उणीव श्यामला, वनांतरी ऋतुराजा आला. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, वसंतागमी रमवी सृष्टीला, वनांतरी ऋतुराजा आला.
1: वा रे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे. आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा ह्याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही तर

0: सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्यात अवतरतो. तर अशा आशयाची माझी कविता आहे की कविताई. तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई. अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई. कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही. पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, अर्थ उमगतो अंधारातून पिवळी ही पुण्याई. अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई, गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई. सत्य गोजिरे लिहित असते तुझ्यातली कविताई, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई.
1: वा,
0: तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी, या निर्मितीपाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो. मला असं वाटतं की ताई तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत, तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्यात आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्यात. तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे.
1: धन्यवाद संकेत, अगदी माझ्या मनातलं बोललास तू. आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि अगदी पश्चिमी वातावरणात तुझ्या या विधानाने मला नेऊन सोडलेलं आहे. इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते. हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पाहावं, त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य अवतरलेलं आहे. कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे. तर या कवितेचं थोडंसं पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय. भोवताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही, तो मनाने त्यातच रमलेला आहे. ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो, त्याचं ऐहिक वय काहीही असू देत. तर ही ती कविता आहे, सुमंदारमाला वृत्तात ही आहे, बोटिंग पार्टी. जरा जीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे, जरा जीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे, चिरेबंद वाड्या तो कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे, जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे, जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे, तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैलचित्रे पुन्हा न्याहळे. कसा थांबतो त्याच चित्रापुढे तो, मिती लांघतो त्यात सामावुनी, किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी, किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी, ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा, भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा, भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा, सुशोभित सज्जात हा एक मेळा सख्या साजणांचा इथे रंगला, युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधु चंचला, युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये रूपसी या मधु चंचला, फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते, फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गूढ संभाषिते, प्रिया मात्र त्याची पिलाशीच एका सहेतू कशी कौतुके खेळते, प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले, प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले, ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा, ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा, पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
0: वा रे वा,
1: पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
0: क्या बात है, वा वा, एक फार वेगळी ऊर्जा आणि एक फार वेगळी शक्ती आहे सगळी तुमच्या शब्दांमध्ये. आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही तर आपल्यात काहीतरी चिरंतन राहावं किंवा आपल्यात काहीतरी एक चिरंतन जागं व्हावं असा हा सगळा ऋतू आहे.

0: अगदी अगदी.
1: तर मला पुन्हा जरा थोडासा कृष्णाकडे वळावंसं वाटतं, कारण कृष्णाने आपल्याला एक वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे. आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही, तर ती आपल्या मनातली अंतरातली खरं तर जागा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा.
0: तर
1: आणि तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे. तर अशी वृंदावन नावाची माझी कविता आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे, ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर, खुलून येतं, अचानक नभाशी भिडतं. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर, फुलून येतं, अचानक नभाशी भिडतं, मध्येच अदृश्यही होतं. आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेतं. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते. अमृत फुलांचा गंध येतो आणि हे कारंज काही केल्या ओसरत नाही. अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहतं. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय मला ठाऊक आहे. बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटतं, शेवटची बस निघून गेल्यासारखं. तेव्हा हे कारंज शोधा. कुणास ठाऊक, कदाचित आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल.
0: संकेत, या कारंजाकडून तू त्या प्रतिभेच्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस, जे आपल्या आतमध्ये असतं. आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो, त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो. कधी कधी ते कारंज बंद पडतं, गंजतं, काय होतं त्याला माहिती नाही. कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते. तर त्या कारंजाने वाहतं असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे. आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे. म्हणजे नुसती प्रतीक्षा, प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. तर कवितेचा वसंत, कविता हीच वसंत, असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवत आहे. आणि म्हणून कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे.
1: क्या बात आहे.
0: कारण ती जी शेवटली कविता असते, आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही. नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही. आताच्या ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट, पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो. तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता. शेवटली कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता. झांजरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता. पूर्ण कफल्लक भासत जीवन. त्यात उचंबळते कविता. सर्व निरर्थक का रसमाधुर त्यातच उन्मळते कविता. हे व्यवहारिक दारुण वास्तव यात कुठे नसते कविता. पोट भरू तडजोड पदोपद काय इथे दिसते कविता. ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. जे जग जाणत सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता. मी लिहिली नित साह्यली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. मी लिहिली नित साह्यली जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत प्रकाशमयी कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राण भुली कविता. आचरले तपताप कधी फळ लाभत प्राण भुली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता. लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता.
1: वा रे वा, क्या बात आहे. एक मला फार जाणवत आणि ही माझी खर तर फार आवडती कविता आहे तुम्ही लिहिलेली. तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं, त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला

0: पूर्ण तारून पुढे जायचं असतं. त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं, पण तिथे पोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते. जसं आपण म्हणतोच की 9 महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो, तशी ही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं. तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती.
1: वा.
0: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती.
1: वा.
0: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे
1: वा.
0: मोकळा जीव होतो किती. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती. जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं. आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे. सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालोय, तर मला तुमच्या तोंडूनच तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे. तर ताई तुमची पुढची कविता मला ऐकवा.
1: माझी पुढची कविता ऐकवते, पण तुझ्या बरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे. आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाहीये, खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे एवढंच सांगू शकते. काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तर ही पुढची कविता जी आहे, वसंत आणि वार्धक्य. वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे. अगदी मनाचं तारुण्य म्हणजेही वसंत आहे. आणि शिशिर पानझडीचा ऋतू आहे, वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे. पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली तो टू फू हा चिनी कवी इसवी सन 712 ते 717 म्हणजे आता 1300 वर्ष लोटली आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी पूर्व आशियाई कवी परंपरा आपल्यासमोर उभी राहते की 8व्या शतकात हा माणूस असं लिहितोय. म्हणजे तो वृद्ध कवी आहे, तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय. तो वसंत त्याला रमवत नाही. ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आता आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय. आणि बाहेर तर वसंत आहे, त्याला काही स्मृतिचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी. तर आपण ही सुंदर कविता ऐकूया. ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरिणीचा जुना बाज शिखरिणी वृत्ताचा निवडलेला आहे.
0: अरे वा.
1: इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केलीय कारण मला काही मांडारीन येत नाही, पण आशयकोश रसिकांपर्यंत पोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे. आपण काही पंडित नाही आहोत, आपण कवी आहोत. वसंत आणि वार्धक्य. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती. त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती, कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती. तृषा प्राशायाला जीवलोग जुना सोबत नसे. रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरत असे. खुळाये उन्मादी बहर कहराचा उमलोनी. नदी झाकोळे मी फिरत भयव्याकुळ तिथुनी. दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता. दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता. असे होते आता वय उतरता केस पिकता. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. कळक म्हणजे बांबू. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे. घरे दोचव कोठे बहर भिडले लाल ढवळे. वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती. मधु मद्या संगे मग कटकटी दूर पळती. आता तो शा ओ या शहराकडे आलाय. फुले शा ओ ची ही उगवतीकडे धूळ भरली. मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली. जिथे सोनेरी से चषक सरती नृत्य निपुणा. रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना. नदीच्या पूर्वेला कबरस्थळ हुवँग मुनीचे. हळू वाहे वारा फिकटत इथे रूप ऋतूचे. पिके पीचांचाही बहर कुणी ना

0: मालक इथे खुडू साठ्यासाठी गडद फळकी लाल सरते मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले डहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती मला नाही प्रीती बहर ऋतूची मी मरावे मला वार्धक्याचा बहर सरता भार भिववे सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू तुरळक कुठे फुल फुलता
1: आहा क्या बात है वा वा ताई एक फार मला गम्मत वाटते जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता मला असं वाटतं की भारतामध्ये फार असे कमी अनुवादक कवी असतील जे मीटर मध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानानं घेतलं जातं तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं वजन सांभाळलं आहे शब्दांचं वजन सांभाळलं आहे तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये फार कमी कवींमध्ये आहे तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना माझ्या कविता शेअर करताना अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे ती मी वाचतो पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा
0: वा वा वा
1: पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा
0: वा
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा
0: वा वा
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा
0: क्या बात है
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा
0: खूप सुंदर
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा
0: वा
1: सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती
0: वा
1: संथ उनावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी संथ उनावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण
0: वा वा वा पुन्हा एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो आणि शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला
1: वा
0: खूप सुंदर
1: वा क्या बात आहे ताई आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्याबरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पसरला पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीनं वसंत ऋतू आहे तो आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो धन्यवाद
0: धन्यवाद
2: श्रोते हो ऋतू बहरताना संकेत म्हात्रे आणि भारते बिरजे डिग्गीकर या कवींचा संवाद आत्ताच आपण ऐकला
3: श्रोते हो ब्लड प्रेशर मधुमेह मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात तेव्हा अवश्य सहभागी व्हा दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30 मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही
2: श्रोत्यो याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते नमस्कार

0: श्रोतेहो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी पुणे केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला. हे प्रसारण आपल्या रेडिओ सेटवरून आपण मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ वरून ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा ठीक 1 वाजलाय. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत उमंग.

0: उमंग आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्ज वरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. तसंच आपण सोबत आहोत आपल्या मोबाईल सेटवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचं 1:30 वाजायला काही क्षणांचा अवधी आहे. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, तदनंतर 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून ऐकूया.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत

0: दीड वाजायला काही क्षणांचा अवधी आहे. ठीक दीड वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून, तदनंतर 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून ऐकूया.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय करडिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110 जागांवर तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित युडीएफ 61 जागांवर तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित एलडीएफनं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 4 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 174 जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत. 79 जागांवर आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे. इथं जोसेफ विजय यांचा टीव्हीके पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपा आघाडी दुसऱ्या स्थानावर आहे. केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे. या ठिकाणी भाजपा 2 जागांवर आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल. पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष एनआर काँग्रेससह 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे. ते आकाशवाणीशी बोलत होते.
2: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहां पे हम लोग 180 भी पहुंच सकते हैं. ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी. असम में भी अगर आप देखो तो हमारी तीसरी बार सरकार बन रही है.
1: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं. त्यानंतर

0: नंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले.
1: दो ढाई घंटे बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा. हर राज्य के लिए मैं कह रहा हूं कि अभी दो राउंड हुए या तीन राउंड हुए होंगे, 20 राउंड बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा.
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टीव्हीकेचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत, तर टीव्हीकेचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे, तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे त्यांच्या धर्मदाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत, तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे परावूर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशीच स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFची बहुमताकडे

0: वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग 4 वर्षे अव्वल. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्हा उद्योग केंद्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली आहे. या योजनेमुळे केवळ उद्योग निर्मितीच नव्हे तर हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबी समाज निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरला आहे. सलग 4 वर्षांची विक्रमी कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं या योजनेत सलग 4 वर्ष 100% अधिक उद्दिष्ट पूर्ती करून विक्रम प्रस्थापित केला आहे. 2024-25 753 उद्दिष्टाच्या तुलनेत 800 प्रकल्प मंजूर होऊन 742 लाख रुपये अनुदानासह 106.24% प्रगती झाली आहे. महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्ह्यात विकास, डिजिटल परिवर्तन, उद्योग वाढ, आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरु झाला असल्याचं ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची आणि योजनांची पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या PCR मॉड्युलर लॅब आणि स्किल लॅबचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पत्रकारांचं कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेनं आणि व्रतस्थ भावनेनं पार पाडलं जातं. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तेर इथल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओवरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मंदिराचं सौंदर्य तर खुलणार आहेच, त्यासोबतच दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीनं संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी सखी वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यात 15,380 स्वयंसहायता समूहांची स्थापना करण्यात आली असून सुमारे 1.5 लाख कुटुंब या अभियानाशी जोडली गेली आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 99,276 महिला लखपती दिदी बनल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निर्णयाप्रमाणे धाराशिव जवळील कौडगाव MIDCत ग्लोबल फोर्ज कंपनी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 1,000 एकर जागा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून संरक्षणविषयक सामग्री तयार करण्यासह भारत बायोगॅस लिमिटेडचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून जवळपास 3,000 जणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन नेपियर ग्रासच्या सहाय्यानं कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. राज्यातल्या 405 शासकीय शाळांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह

0: अंतर्गत विविध उपक्रम पार पडले. स्वाधार योजना आणि इतर शासकीय योजनांचे लाभ या विषयावर मार्गदर्शन तसंच महिला मेळावा घेण्यात आला. जयंती उत्सव, विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाचं प्रबोधन तसंच विविध विषयांवरील तज्ञांचं मार्गदर्शन आदी कार्यक्रम यानिमित्त घेण्यात आले. क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या 100 दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 3,917 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचं लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आपण आकाशवाणी पुणे ऐकत आहात. दुपारचा 1:45 आणि 45 सेकंद झालेत.
3: द नेक्स्ट वेव्ह
2: नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
3: द नेक्स्ट वेव्ह
2: Border 2 चित्रपटाचं गीत कार्यक्रमात सुरुवातीला. सोनू निगम, रूपकुमार राठोड, अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि दलजीत दोसांज यांच्या स्वरातली ही रचना जावेद अख्तर आणि मनोज मुंतशीर यांची आहे. अनु मलिक आणि मिथून यांचं संगीत.

अरिजित सिंग आणि ज्योती नूरन यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. अलौकिक राही यांचं हे गीत जॉय अंजान आणि जुनून बँड यांचं संगीत असलेलं होतं. द नेक्स्ट वेव हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. हिमेश रेशमिया आणि रोमी यांनी गायलेलं रक्षाबंधन चित्रपटाचं हे गीत रिषाद कामिल यांचं आहे, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: भाजपा ने त्रिपुरा, नागालैंड और गुजरात में एक एक सीट जीती। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। द नेक्स्ट वेव या नव्या हिंदी चित्रपट गीत कार्यक्रमातील यानंतरचं बागी 4 या चित्रपटाचं गीत आता ऐकूया। सिद्धांत मिश्रा यांनी संगीत दिलेलं आणि बी प्राक यांच्यासोबत गायलेलं हे गीत समीर अंजान यांचं आहे।

0: रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
1: काय काय काय
0: WWF?
1: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
0: हो.
1: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
0: का बघू नाहीत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
2: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
0: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
1: झाडाला वाचता येतं का ते?
0: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
2: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
3: 101 उमासदन. व्याकुल व्याकुल राधे का मन है, राधे के मन में वो मोहन है, जिस मोहन का श्यामल तन है, मदिरा सागर नयन नयन है, गिरधारी बन कुंज पेरैया, किसन कन्हैया बंस बजैया, गोकुल के वो है मुरलीधर, राधा झूमे जिनकी लय पर, कहती घूमे गिरधर गिरधर, राधा के गिरधर आए,
4: देखो राधा
3: आए, हाँ गिरधर आए.

विश्वरूप चित्रपटाचं हे गीत कमल हसन आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं, जावेद अख्तर यांचं होतं. शंकर एहसान लॉय यांचं या गीताला संगीत होतं. साईना चित्रपटासाठी अरमान मलिक यांनी गायलेलं, अमाल मलिक यांचं संगीत असलेलं हे कुणाल वर्मा यांचं गीत.

0: अॅनिमल चित्रपटाचं गीत आपण ऐकलं. स्वर सोनू निगम यांचा होता, शब्द राज शेखर यांचे, हर्षवर्धन रामेश्वर यांचं संगीत होतं.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
3: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमासदन.
0: कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत मलंग चित्रपटाचं, मिथुन यांनी अरिजित सिंग यांच्यासोबत गायलेलं आणि संगीत दिलेलं, सईद कादरी यांचं हे गीत आहे.

0: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव।
1: द नेक्स्ट वेव नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित केला। दुपारचे 3 वाजायला काही क्षणांचा अवधी आहे, ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: टीव्ही केची बाजी सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर, केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल तर पुदुचेरी स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा, राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर, आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळधम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर तर अण्णा द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित युडीएफला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित एलडीएफने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदार संघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुचेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाला 9 जागांवर तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021च्या तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत. भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे. तमिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष एआयडीएमके दुसऱ्या स्थानावर आहे तर पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्ष एनआर काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून संपूर्ण भारत भाजपाबरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने एनडीए बरोबर उभा आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे तर दावणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढी सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवो

0: 54.7% वाढला आहे। मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे। वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे। मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो। राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। आजच्या काळात ज्याला एआय समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे। बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। त्याची किंमत अंदाजे 1.17 कोटी रुपये आहे। बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीला आलं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे। सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल। अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला। हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली। मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या दुमजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली। यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे। या बसची दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली। अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिकांक स्पर्धा 2024-25 पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जीवन आणि पराक्रम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे। भांगरे यांच्या 187वा पुण्यतिथीनिमित्त परवा जिल्हा कारागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। या क्रांतिकारकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं। हवामान। येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर। तामिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, सत्ताधारी द्रमुक 3 क्रमांकावर। केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरीत स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा। राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर। आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। दुपारचे 3:10 झालीत। आमची ही पहिली प्रसारण सभा इथे समाप्त होतीये। पुन्हा भेटूया आमच्या सायंकालीन प्रसारण सभेसाठी मध्यम लहरी 378.78 मीटर्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून संध्याकाळी 4:58 मिनिटांनी। या सभेत मी संजय भुजबळ आपला निरोप घेतो। नमस्कार।

0: श्रोते हो, शुभ सायंकाळ. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आजच्या या सायंकालीन प्रसारण सभेत मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: संध्याकाळचे 5:40 झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात लव्ह इन टोकियो या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया धर्मात्मा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि स्वर किशोर कुमार यांचा.

जहरीला इन्सान या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकली किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं. श्रोतेहो, एक जनजागृतीपर निवेदन. सध्या राज्यात तसेच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा.

अत्यावश्यक काम असेल तर बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसे की चक्कर येणे, डोकं दुखणे, उलट्या होणे असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबतीत जागरूक करा. धन्यवाद.

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता किशोर कुमार यांचा आणि चित्रपट मेरे जीवन साथी. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया आशा भोसले मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. यादों की बारात या चित्रपटासाठी संगीत रचना आहे राहुल देव बर्मन यांची.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सागर या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता वेळ झाली आहे युववाणी या कार्यक्रमाची. आज स्टे ट्यून्ड या सदरात त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम कवितेचा बालसखा. लेखन निवेदन गौतमी करमरकर यांचं, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गौतमी करमरकर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, कवितेचा बालसखा या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एका अशा काव्य राजहंसाचा मागोवा घेणार आहोत ज्यांनी आपल्या उघवत्या शब्दांनी निसर्गालाच बोलतं केलं. मित्रांनो, वेलीवरच्या फुलाचं आयुष्य किती असतं? तर अल्पकाळाचं, एक दिवसाचं, पण ते जगाला आनंदित गंधित करून जातं. त्याचप्रमाणे बालकवी जीवन वेलीवरील एक फूल होते. त्यांचं आयुष्य अल्पकाळाचं होतं

पण त्यांच्या कवितांचा गंध आनंद साहित्यात व रसिकांच्या मनात आजही दरवळतो आहे. एक सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी आद्य कवी म्हणून त्यांचं नाव साहित्यात सोनेरी शब्दात कोरलं गेलं आहे. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला निसर्गाच्या प्रेमात पाडणारे अजरामर कवी म्हणजे बालकवी. त्यांच्या काव्याचा आणि जीवनाचा थोडक्यात परिचय आपण करून घेत आहोत. या बालकवींचं संपूर्ण

कविता लिहिण्यास प्रोत्साहित केलं. लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणी आपल्याला वाचायला मिळतात. बालकवींनी पंडिती आणि शाहिरी कवितांचाही अभ्यास केला. त्यांचं आयुष्य अल्पकाळाचं जरी असलं तरी त्यांची काव्यकृती अमर आणि अवीट झाली. मराठी साहित्यात त्यांना एक अढळ स्थान प्राप्त झालं. जळगावमध्ये 1907 साली जे पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं त्या संमेलनात रेव्हरंड टिळक, कवी विनायक, कान्होबा, रणछोडदास कीर्तिकर अशा जाणकार साहित्यप्रेमी थोर व्यक्ती होत्या. संमेलनाध्यक्ष कीर्तिकर होते. संमेलनात बालकवी त्यांची कविता सादर करायच्या आधी म्हणाले, अल्पमती मी बालकनेणे काव्यशास्त्र व्युत्पत्ती, कविवर्यानु मदीय बोबडे बोलधरा परिचित्ती, बुद्धिविरहित आहे माझे काव्य पोरके आज, त्या सर्व होईल कैसे जनमनोरंजन काज. हे ऐकून ही मंडळी त्यांच्या लेखनाने प्रभावित झाली. मंडळींनी सर्वानुमते त्र्यंबक ठोंबरे यांना बालकवी ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं संपूर्ण लेखन बालकवी या नावाने केलं. आज ते बालकवी या नावानेच विख्यात आहेत. 1909 साली ते नगरला रेव्हरंड टिळकांच्या मार्गदर्शनाखाली शिकू लागले. रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्याशी बालकवींचे मातृपितृतुल्य संबंध होते. बालकवींना टायफॉइड झाला त्यावेळी 40 दिवस या दोघांनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. नगरला शिक्षणात त्यांचं मन रमलं नाही. परिणामी 1911 साली काही काळ ते पुण्याला आले. तेथे त्यांचा रामगणेश गडकर यांच्याशी स्नेह जुळला. याच दरम्यान त्यांच्या कविता मासिक मनोरंजन मधून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्या रसिकांना आवडूही लागल्या. नेवालेहून पुन्हा नगरला बालकवी आले. येईल एक परी धन्य दिवस सौख्याचा, जो करील तुझ्यासह अंत तुझ्या गीताचा, असे लिहिणारे बालकवी 5 मे 1918 रोजी भादवी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ओलांडताना रेल्वेखाली सापडून कालवश झाले. त्यांच्या निधनानंतर 1923 साली बालकवींची कविता हा संग्रह निफाडकर यांनी संपादित केला. नंतर गोगो अधिकारी, भाल पाटणकर, पार्वतीबाई ठोंबरे, कुसुमाग्रज आदी अनेकांनी त्यांच्या कवितांचे संपादन करून संग्रह काढले. आजच्या काळात बालकवींसारखा सर्वश्रेष्ठ निसर्ग कवीला नव्याने समजून घेण्याची नितांत गरज आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमात आपण त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बालकवींचा प्रवास ही केवळ शब्दांची जुळणी नव्हती तर ते निसर्गाशी मनापासून केलेलं हितगुज होतं. रेव्हरंड टिळकांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकवींची लेखणी खऱ्या अर्थाने बहरली. त्यांची काव्य कारकीर्द अवघ्या 10 वर्षांची होती आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण या प्रवासात त्यांनी 163 कवितांची अमूल्य भेट आपल्याला दिली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ कविताच नाही तर प्राणी वनस्पतींवर आधारित बालकथा आणि काही ललित लेखही लिहिले आहेत. आज आपण कुसुमाग्रजांनी संपादलेली फुलराणी किंवा नाधो महानुरांनी निवडलेल्या त्यांच्या कविता वाचतो तेव्हा त्यांची प्रतिभा आजही तितकीच ताजी वाटते. डॉक्टर दमयंती पांढरी पांडे आणि विद्याधर भागवत यांच्यासारख्या अभ्यासकांनी बालकवींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. त्यांची हस्तलिखिते पाहिली की लक्षात येते की शब्दांवर त्यांची किती जबरदस्त पकड होती. निसर्गाचं जिवंत चित्र शब्दात कसं उभं करावं हे बालकवींनी आपल्या साहित्यातून जगाला दाखवून दिलं. मित्रांनो, बालकवींची कविता म्हणजे केवळ फुलपाखरांचं गाणं नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील मनाचा आरसा आहे. त्यांच्या काव्यशैलीची काही वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया. बालकवींकडे निसर्गाकडे पाहण्याची एक अलौकिक दृष्टी होती. त्यांच्या काव्यात निर्जीव वस्तूंना सजीव मानून त्यांच्याशी संवाद साधण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसते. डोंगर, दर्या, ओढे आणि फुले ही त्यांच्यासाठी केवळ वर्णनाचे विषय नव्हते तर त्यांचे सख्खे सोबती होते. म्हणूनच त्यांच्या शब्दात एक प्रकारची नाजूकता, पारदर्शकता आणि कमालीची नादमयता आढळते. त्यांच्या कविता वाचताना त्या शब्दातून जणू निसर्गच आपल्याशी संवाद साधत आहे असा भास होतो. पण बालकवी म्हणजे केवळ निरागस बालवृत्तीचे कवी नव्हे. त्यांच्या कवितेचा प्रवास आनंदी आनंदगडे या लकेरीपासून सुरू झाला तरी उत्तर आयुष्यात त्यांच्या कवितांचा सूर
कमाल।

प्रणालीचा बदललेला दिसतो. ज्या सृष्टीने त्यांना आनंद दिला त्याच सृष्टीची खिन्न आणि उजाळ रूप त्यांच्या मनाला घेरताना दिसतात. त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धात आलेली ही विषाद वृत्ती त्यांच्या काव्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. बालभावाने बांधलेली आणि जोपासलेली स्वप्नदृष्टी जेव्हा वास्तव्याच्या चटक्यांनी काजळू आणि कोलमडू लागली तेव्हा त्या दुःखाची तडफड त्यांच्या कविबाळेसारख्या कवितातून उमटली. ज्या कवीने सृष्टीतला आनंद पाहिला त्याच कवीला पुढे काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतरहृदयाला अशी जीवघेणी अस्वस्थता विफल करू लागली. त्यांच्या उत्तरकालीन काव्यात कोठेतरी मृत्यूची सावली तरळताना दिसते आणि त्यांच्या पारव्याप्रमाणेच ते खिन्न निरागस एकांत गीत गाताना दिसतात. हीच विरोधाभासी छटा त्यांच्या कवितेला खऱ्या अर्थाने महान आणि मानवी भावनेच्या जवळ नेणारी ठरवते. बालकवींच्या शब्दात एक अंगभूत लय आहे जी मराठी साहित्यात खरोखरच दुर्मिळ आहे. त्यांच्या लेखणीत एक प्रकारची अनवट शैली आहे जी वाचकाला अंतर्मुख करते. मित्रांनो, बालकवींची फुलराणी ही नितांत सुंदर कविता मराठी भाषेतील काव्य सौंदर्याचं एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचं भाषा वैभव हे सगळं इतकं मोहक आहे की बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालीच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे हेच त्या अल्लड अवखळ आणि अजाण मुलीचं जीवन होतं. या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली आणि एक विचाराची लहर सोडून दिली. संध्या समयीचा रविकिरण फुलराणीला आवडला का असे त्या वाऱ्याने मिश्किलपणे हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोवळ अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली. फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा बालकवींनी जी फुलवली आहे तिला तोड नाही. ही अनुप्रासादिक रचना मनाला भुरळ पाडते. त्यांची औदुंबर कविता पहा, 8 ओळींची, पण एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या चित्रात सुंदर रंग भरावे तसे बालकवींनी शब्दांनी सुंदर रंग या कवितेत भरले आहेत. निळा सावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गर्दी, पांढरी पायवाट अशी सुंदर रंगीत चित्र ते आपल्या समोर उभी करतात. अतिशय प्रभावी शब्दांची ठेवण येथे दिसते. आणि शेवटची ओळ पहा, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर असं ते म्हणतात. म्हणजे तो औदुंबर त्यांना एक माणूसच दिसतो. औदुंबर ही कविता किती विविध अर्थाने रसिकांसमोर येते याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांना ही कविता खूप वेगळी जाणवते. ऐल तट आणि पैल तट म्हणजे जन्म आणि मृत्यूचे हे दोन्ही तट आहेत आणि त्या दोन्ही तटांवर हिरवळ आहे. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून म्हणजे प्रत्येक माणसाचं एक बेट आहे. चार घरांचे गाव चिमुकले, चार आश्रम सांगितले आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. चार घरांचे गाव चिमुकले पहिले टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, म्हणजे हे पार केल्यानंतर खरी हिरवी गर्दी पुढे आहे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, म्हणजे प्राक्तनाची वाट त्यातून आडवी तिडवी पडत पुढे जाते तुमच्या तळहाताच्या रेषांसारखी. हिरव्या कुरणांमधूनही चालली काळ्या डोहाकडे, जन्माकडून मृत्यूकडेही वाट चाललीय. आणि असा हा औदुंबर प्रवाहात पाय टाकून सुद्धा काठावर स्थिर आहे. आणि असं मला जगता यायला पाहिजे. औदुंबर अजूनही आपल्या गूढतेचं रहस्य स्वतःत दडवू नये. अनेकांनी त्यांच्या कवितेवर PhD केलीय, यातच त्यांच्या कवितेची वैश्विकता दडली आहे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायुसंगी मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे. मोद म्हणजे आनंद. निसर्ग कवी बालकवींना निसर्गातील आनंद दिसतोय, भासतोय, जाणवतो आहे. वाऱ्याबरोबर स्वच्छंद बागडणारा, वरखाली झोके घेणारा, नभांना पळविणारा, ढगांबरोबर पळणारा, दहाही दिशात संचारणारा, जगातला आनंद दिसतो आहे. ही कवीची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी आहे जी तिचं सृष्टी सौंदर्य उलगडते. ही पाच

कडव्यांची कविता अतिशय गाजलेली. या कवितेबाबत कुसुमाग्रज म्हणतात, माणसाच्या परमोच्च आनंदाचे निदान मानवी व्यवहारात नसून निसर्ग सौंदर्याच्या निरामय आविष्कारात आहे अशी बालकवींची श्रद्धा होती. या कवितेतून प्रगट झालेली नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती सूक्ष्म नसून स्थूल व सांकेतिक आहे, तरी देखील सहज सुंदर आणि नादरम्य लेखनामुळे बालगीताशी जवळीक असलेली एक मधुर आकर्षकता या कवितेला लाभलेली. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. श्रावण महिन्यातील वातावरणाचे नेमके वर्णन करणाऱ्या कवितेत बालकवी आकाश पक्षी हरिण असे करत करत माणसाजवळ येऊन थांबतात. देवदर्शनाला निघालेल्या ललनांच्या मुखावर श्रावणाचे सारे मांगल्य गीतरूपाने उतरले आहे असे सांगताना या कवितेच्या शेवटी ते म्हणतात, देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. तू तर चाफेकळी ही बालकवींची एक अपूर्ण कविता आहे, पण अपूर्ण असूनही तिच्या आस्वादात कुठेही अडकाठी येत नाही हे तिचं वैशिष्ट्य आहे. मराठीतील एक उत्तम दर्जाचं प्रेमगीत म्हणून गेले शतकभर त्याचा गौरव झालाय. गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी, काय हरवले सांग शोधशी या यमुनेच्या जळी, असे म्हणणारे बालकवी प्रीती हवी तर या कवितेत म्हणतात, प्रीती हवी तर जीव आधी कर आपुला कुर्बान, प्रीती हवी तर तळहातावर घे कापून इमान, तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लावील निमिषात. बालकवींच्या कवितातून प्रेम सौंदर्य आणि आनंद याची पखरण आहे. मित्रांनो, बालकवींची कविता निसर्गाच्या सानिध्यात जन्माला आली. निसर्गात त्यांना दिव्य सौंदर्य आणि आनंद दिसला आणि त्यांचं आपल्या कवितांमधून त्यांनी मुक्त कंठाने वर्णन केलं. निसर्गात त्यांना नुसतंच सौंदर्य दिसत नाही तर निसर्गातील घटकांमध्ये त्यांना मानवी मनाच्या भावनांचा प्रत्यय येतो. निसर्गातील घटकांची व्यक्तिचित्रे रंगवता रंगवता त्यांची लेखणी कधी एखादी हळुवारपणे उमलत जाणारी परिकथाच लिहिते. बालकवींची कविता निसर्गाची किती मोहक रूप साजरी करते, म्हणूनच ते शब्दातून प्रत्यक्ष निसर्गाला कवित घेणारे सिद्धहस्त सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी ठरले. बालकवींच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग हा मध्यवर्ती आहे. निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावभावना दिसतात. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी त्यांच्या शब्दांनी तिथे सजीव होतात. आनंदी आनंदगडे, श्रावण मासी या गेय कवितांमधील नादमाधुर्यामुळे कित्येकांच्या उठांवर आजही आहेत. निसर्गातील प्रतीकांवर त्या लिहिल्या आहेत, पण त्यात निव्वळ निसर्गवर्णन नाही तर निसर्गाला मानवी भावभावनांची जोड त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने आणि शब्दकलेने दिली आहे. निसर्गाविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि जाणवणारे मानवी भाव त्यांच्या कवितांमध्ये दिसतात. निसर्गातील विविध गोष्टी मानवाप्रमाणे ते सजीव करतात. हा चेतन गुणोक्ती अलंकाराचा साज त्यांनी आपल्या निसर्ग कवितांना चढवला आहे. मित्रांनो, बालकवींचे आयुष्य एखाद्या विजेच्या लकेरीसारखे ठरले, अल्प पण लख प्रकाश देणारे. अवघ्या 28 वर्षांचे आयुष्य लाभूनही त्यांनी मराठी साहित्यात जी अनंत काळाची प्रतिभा निर्माण केली ती आजही वंदनीय आहे. बालकवींनी मराठी कवितेला जुन्या साचेबद्ध चौकटीतून आणि बोजड शब्दरचनेतून बाहेर काढले. त्यांनी कवितेला निसर्ग आणि मानवी भावना यांच्या जवळ आणले. आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाणाऱ्या बासी मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. इतकेच नव्हे तर निसर्गाचा गंध जपणारे कवी नाधो महानोर असोत किंवा गूढतेचं वलय असणारे कवी ग्रेस यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतींच्या कवींच्या लेखनावरही बालकवींच्या प्रतिभेची मोहोर स्पष्टपणे उमटलेली दिसते. आजच्या काळात ज्याला सिनेमॅटोग्राफी म्हणतात त्याची बीजे बालकवींच्या कवितेत 100 वर्षांपूर्वीच पेरली गेली होती. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे त्यांच्या कवितांमधून निसर्ग चित्रे डोळ्यासमोर उलगडत जातात. त्यात केवळ दृश्य नाही तर त्या दृश्याला एक विशिष्ट नादमधुरता देखील आहे.

बालकवींच्या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेत एक कमालीचा संयमही आहे. पाल्हाळीकपणा किंवा शब्दबंबाळपणा टाळून कोणतीही आक्रमकता न दाखवता त्यांची कविता आपल्या मनाच्या गाभाऱ्यात निरंजनासारखा सौम्य आणि पवित्र प्रकाश देत राहते. त्यांच्या लेखणीत एक प्रकारची सौंदर्यवादी दृष्टी आणि मांगल्याचा वैश्विक भाव आहे जो काळानुरूप कधीही जुना होत नाही. ज्याशिवाय मराठी मनाला श्रावण अपूर्ण वाटतो ती श्रावण मास ही कविता असो, निसर्गातील प्रेमाचा सोहळा मांडणारी फुलराणी असो किंवा विश्वाच्या कणाकणात भरलेला आनंद व्यक्त करणारी आनंदी आनंदगडे ही रचना असो, या कवितांनी मराठी भाषेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे. निर्झरासारखी कविता त्यांच्या तरल कल्पनाशक्तीचं उत्तम उदाहरण आहे. यांनी मराठी साहित्याला जी समृद्धी दिली ती आजही आपल्याला थक्क करते. मित्रांनो, मला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वी होऊन गेलेला हा कवी आजच्या डिजिटल युगातील तरुणांना काय देऊ शकतो, पण थोडा खोलवर विचार केला तर बालकवी आजच्या पिढीसाठी अधिक प्रासंगिक वाटतात. आजचे युग स्पर्धेचे आणि तणावाचे आहे, अशावेळी बालकवींची कविता आपल्याला थांबायला शिकवते. सभोवतालच्या साध्या गोष्टींमधील जसे की पावसाची सर, फुलांचं उमळणं किंवा पक्ष्यांचं गाणं यामध्ये सौंदर्य शोधण्याची दृष्टी ते देतात. मानसिक शांततेसाठी ही संवेदनशीलता जपण्याचा संदेश त्यांच्या साहित्यातून मिळतो. बालकवींना फार मोठे आयुष्य मिळाले नाही, ना मोठी धनदौलत, पण जे काही मिळाले त्यातून त्यांनी अजरामर निर्मिती केली. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते किती समृद्ध आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. आजच्या ध्येयधुरंदर तरुणाईसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आज आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाच्या ऱ्हासाच्या गोष्टी करतो. बालकवींनी 100 वर्षांपूर्वी निसर्गाशी रक्ताचं नातं जोडलं होतं. निसर्ग हा केवळ उपभोग घेण्याची वस्तू नसून तो आपल्या कुटुंबाचा भाग आहे, हा विचार आजच्या पिढीने त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांना अनेक दुःखांनी घेरलं होतं, पण त्यांनी आपली अभिव्यक्ती थांबवली नाही. अस्वस्थता असूनही त्यांनी शब्द सोडले नाहीत. आपली संकट सृजनशीलतेत कशी बदलावीत याचा वस्तुपाठ म्हणजे बालकवी. त्यामुळेच आजच्या तरुणाने जेव्हा मनात खूप गोंधळ होत असेल तेव्हा एकदा औदुंबर किंवा आनंदी आनंदगडे शांतपणे वाचावी. ती कविता तुम्हाला तुमच्या स्वकडे परत घेऊन जाईल. आजच्या व्हर्च्युअल जगात हरवलेल्या तरुणाईला वास्तवातल्या निसर्गाच्या हिरव्यागार गालिचावर चालण्याची प्रेरणा बालकवी देतात. आपली कल्पनाशक्ती कशी जागृत ठेवावी आणि साध्या शब्दातून जागतिक दर्जाचे साहित्य कसे निर्माण करावे याचे ते उत्तम उदाहरण आहेत. मित्रांनो, अवघे 28 वर्षांचे आयुष्य आणि 125 कवितांची शिदोरी. वरवर पाहता ही संख्या कमी वाटेल, पण या प्रत्येक कवितेचा पोत मात्र भरजरी आहे. त्यांच्या शब्दांची वीण थेट आपल्या भावभावनांच्या गाभाऱ्याला स्पर्श करते. म्हणूनच आपल्या जीवनातल्या अनेक वळणांवर कधी औदुंबर शांतता देतो, कधी पारवा मनातील एकाकीपण बोलून दाखवतो, तर कधी श्रावण मास आपल्या आयुष्यात आनंदाची पखरण करतो. या कविता केवळ बालकवींच्या राहत नाहीत, तर त्या बहुपेढी होत तुमच्या आमच्या जगण्याचा भाग बनतात आणि म्हणूनच त्या चिरस्थायी ठरतात. निसर्गाचं, झाडाचं, वाहत्या निर्झराचं आणि मानवी संवेदनांचं एक अथांग विश्व त्यांनी आपल्यासमोर उघड केलं आहे. त्यांच्या मते कविता ही मनाच्या गाभाऱ्यातून आलेली असते, ती केवळ शब्दात बांधता येत नाही, आणि हेच त्यांच्या साहित्याचं सर्वात मोठं सत्य आहे. फुलराणी आणि श्रावणमास सारख्या नितांत सुंदर कवितांनी मराठी साहित्यात बालकवींचं स्थान अजोड करून ठेवलं आहे. विश्वात्मक सौंदर्याचा ध्यास घेऊन जगणाऱ्या या महान कवीच्या प्रतिभेला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वजण मिळून विनम्र अभिवादन करूया. मित्रांनो, बालकवींच्या कविता म्हणजे शब्दातून साकारलेली निसर्गाची देखणी चित्र आहेत. त्यांच्या लेखणीने केवळ निसर्गच नाही तर मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांनाही

तितक्याच ताकदीने स्पर्श केला आहे. चला तर मग अनुभवया त्यांच्या प्रतिभेतून उमटलेली ही काही निवडक काव्यरत्न. फारशी प्रचलित नसलेली एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अनंत. अनंत ही कविता निसर्गापुढे माणूस काहीच नाही याची जाणीव करून देते. अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात, अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात, अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत. वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत, माप कशाचे कुणा मोजिता सर्व अनंत अनंत. कितेक मानव झटती करती हाडाचेही पाणी, अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी. म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा, परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा. विशालवरती गगन नव्हे हे विश्वाचे कोठार, उदात्ततेचा सागर हा चिच्छांतीचा विस्तार. कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी, फार कशाला दिग्विनितांची तरी कुणी सांगावी. अनंत सारे विश्व जाहले अनंतात यालीन, क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान. तव वैभव हे तुझी धनेही हे अत्युच्च महाल, जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील, ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कोठवरी जाईल. मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण, कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून. निसर्गाच्या एकांतात मानवी मनाच्या नाजूक लहरी कशा उमटतात याचं एक सुरेख शब्दचित्र म्हणजे ही कविता. प्रेमाच्या विश्वात मुक्तपणे कसं वावरावं हे सांगणारं एक हे चैतन्यमयी काव्य. शीर्षक आहे तारकांचे गाणे. कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई, शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढे पुढे. लाजत लाजत हळूच हासत खेळ गडे खेळू काही, कोणीही पाहत नाही. सुंदरतेला नटवून कोमलतेला खुणवून प्रेमाच्या वसिती करिता जगनंतर फुलवू आता. दिव्य सुरांनी गीत गाऊनी विश्वाला निजवाय आला, वाऱ्यांचा बनबू झोला. एखादी तरुणी रमणी रमणाला अलिंगोनी, लज्जा मूढा भिरूचती शंकित जर झाली चित्ती. तिच्याच नयनी कुणी बिंबुनी धीट तिला बनवा बाई, भुलवा ग रमणालाही. अनेक असले खेळ करू प्रेमाशा विश्वात भरू, सोडून या आपुले श्वास खेळवू नाचवू उल्हास. प्रभात काळी नामनिराळी होऊन या आपण राहू लोकांच्या मौजा पाहू. प्रेम म्हणजे केवळ हळुवार भावना नव्हे तर ते एक शौर्य आणि जीवापाड समर्पण आहे याची जाणीव करून देणारी ही ओजस्वी कविता. सादर करत आहे प्रीती हवी तर जीव आधी कर. प्रीती हवी तर जीव आधी कर अपला कुर्बान, प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान. तलवारीची धार नागणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लावील निमिषात. प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी, प्रीती देवी जगदे कवीर हो जाय तयापाठी. नवे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा, परी रुधिराचा धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा. गुलगुल बोले प्रीत कायती काय महालात, प्रीती बोलते काळ घालिता करिजाला हात. स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती जाला, हीन जीवाने घेऊ नये त्या जहरी प्यालाला. सह्य जीवाला होय जाहला जरी विद्युत्पात, परिप्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पात. जिवंतपणी मरण घेऊनी फिरणे जगतात, साठविली ब्रह्मांड दाहिनी दाहकतायात, साठविली ब्रह्मांड दाहिनी दाहकतायात. कार्यक्रमाच्या शेवटी बालकवींवरच्या एका सुंदर वर्णनाने मी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करते. असे हे कविश्रेष्ठ निसर्ग सौंदर्याचे पुजारी आणि मराठी साहित्यातील एक राजहंस कालचक्रात अंतर्धान पावले असले तरी त्यांच्या शब्दांच्या रूपाने ते आजही आपल्या मनात जिवंत आहेत. बरे तर मित्रांनो, हा विशेष कार्यक्रम बालकवींच्या स्मृतीस अर्पण करून मी आपली रजा घेते. पण तत्पूर्वी एक आठवण. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया तुमचा

अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniair.pune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvavaniair.pune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.

0: स्टे ट्यून्ड या सदरात आज आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम ऐकला. कवितेचा बालसखा लेखन आणि निवेदन होतं गौतमी करमरकर यांचं, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर यांचं आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी संदेश.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. यारा, यारा, यारा, फ्रेंडशिपचा खेळ सारा. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसरमध्ये ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याचा भाग पहिला लेखिका डॉ कांचनगंगा गंधे वाचक स्वर आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 9:00 आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:30 फोन इन लोभसावा सादर करते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 11:15 आणि 5:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गायत्री जोशी यांचं ललित रागावर आधारित गायन आपण ऐकू शकाल. 11:30 आम्ही या कार्यक्रमात संस्कृती आणि संजीवनी बालगुडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 5 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. संध्याकाळच्या प्रसारण सभेत 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये वाईट दिवस वाचवणाऱ्या छोट्या गोष्टी गाणी आणि गप्पा. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही निर्मिती आहे. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात चांद देशातील सायकल सफर निवृत्त AEP राजू पाटील यांची मुलाखत ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उन्हाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ अजय विजय खानविलकर यांनी दिलेली माहिती. त्यानंतर आंबा पिकावरील रोग व्यवस्थापन डॉ दत्तात्रय गावडे यांनी दिलेली माहिती आणि बाजारभाव आपण ऐकू शकाल. 7:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनीटॉक. 10:15 मंथन आणि 10:10 नभोनाट्य रवींद्रनाथांच्या सहवासात याचा भाग 4. मूळ लेखन मैत्रेयी देवी. मराठी अनुवाद विलास गीते. आकाशवाणी रुपांतर आशा साठे आणि सादरकर्त्या गौरी लागू. 11:10 हवामानाचा अंदाज. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्या ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
1: काय काय काय
0: WWF?
1: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
0: हो
1: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
0: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
2: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
0: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
1: झाडाला वाचता येतं का ते?
0: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
2: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 मे रोजी नेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो.

0: या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
4: श्रोतेहो, उद्या रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये जरूर ऐका संतोष संत यांचं दुर्गा रागावर आधारित बासरी वादन.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 6:20 होत आहेत। संस्कृत मधून बातम्या आता आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो, ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमात संवाद लढा माय बोलीचा यत्न साहित्यिकांचा सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा.
2: अरे गणेश, आज बऱ्याच दिवसांनी ग्रंथालयात दिसतोयस. नवीन कुठल्या विषयावर वाचतोय सध्या?
3: ज्ञानदाता ही सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संदर्भात वाचतोय.
2: अरे तू तर मराठी साहित्याचा विद्यार्थी, तू ह्या इतिहासाशी संबंधित विषयाकडे कसा काय वळलास?
3: मी साहित्याचा विद्यार्थी आहे खरं आहे, पण अगं साहित्याचा समाजावर आणि समाजाचा साहित्यावर प्रभाव पडतच असतो.
2: बरोबर.
3: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं फार महत्वाची घटना आहे, त्यामुळे मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला या चळवळीविषयी माहिती असायलाच हवी ना.
2: हो, हे मात्र खरं आहे तुझं. अरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मराठी भाषेशी आणि मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध आहे, तुझ्या लक्षात यायला लागलंच असेल वाचता वाचता.
3: हो हो.
2: पण आपण ह्या चळवळीचा विचार करताना त्यातल्या राजकारणाविषयीच अधिक बोलतो, तितकं साहित्याशी या चळवळीचा जो संबंध आहे त्यावर मात्र बोलत नाही.
3: हो ना, अगदीच खरं आहे.
2: मग

0: किती वाचून झालंय तुझं आणि काय काय समजलंय तुला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठी साहित्य यांच्या संबंधांविषयी?
1: अगं ताई, गेले काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी शोधून वाचतोय, त्यातून काही गोष्टी सापडल्यात, पण खरं सांगायचं तर हा मोठा व्यापक विषय आहे, त्यावर अजून बरीच सामग्री धुंडाळावी लागणार आहे. पण मी जे काही थोडं थोडकं वाचलंय आतापर्यंत त्याविषयी तुला सांगतो.
0: जरूर.
1: म्हणजे तूही पण मला काही अधिकचं वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल.
0: हो, हे तर नक्कीच. अरे माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग.
1: हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे.
0: होय.
1: मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946 तिसाव्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली आहे. 12 मे 1946 हे

0: याविषयी तुला सांगतो.
1: जरूर.
0: म्हणजे तूही पण मला काही अधिकच वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल.
1: हो, हे तर नक्कीच. अरे, माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग.
0: हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे.
1: होय.
0: मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946 तिसाव्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली आहे. 12 मे 1946 हे तिसावं संमेलन बेळगावला भरलं होतं. आपले प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक गत्रे माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. मराठी भाषकांची वस्ती असलेले विदर्भ, मराठवाडा आणि गोवा हे भाग त्यावेळेला 3 वेगवेगळ्या सत्तांच्या अंमलाखाली होते.
1: होय.
0: म्हणजे विदर्भावर ब्रिटिशांची, मराठवाड्यावर निजामाची आणि गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 3 कोटी मराठी भाषकांपैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागांमध्ये वास्तव्याला आहेत ह्याकडे माडखोलकरांनी लक्ष वेधलं आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांतल्या, सर्व धर्मातल्या आणि सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव याच संमेलनाच्या विषय नियामक समितीत आणि खुल्या अधिवेशनात मांडला. हा ठराव मांडताना अत्रे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा प्रश्न सर्व मराठी भाषकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. केवळ या एकासाठी हे साहित्य संमेलन भरलं होतं एवढं जरी नमूद झालं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात मुळीच शंका नाही. अत्र्यांचं हे म्हणणं अगदीच खरं ठरलेलं दिसतं ना?
1: अगदीच. अत्र्यांचं म्हणणं खरं ठरलं हे तर खरंच, पण तुला माहितीये का, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाची ही मागणी 1946 संमेलनात पहिल्यांदाच झाली असं काही म्हणता येणार नाही बरं
0: का? हो का?
1: याच्या आधी सुद्धा न. चिमकेळकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्स्ना मासिकाचे संपादक गवी पटवर्धन आणि गत्र्यम माडखोलकर ह्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या एकीकरणाचं स्वप्न बघितलेलं होतं.
0: हो.
1: लॉर्ड कर्झननं केलेली बंगालची फाळणी लोकांच्या आंदोलनामुळं 1911 रद्द झाली हे आपण जाणतो.
0: हो ना.
1: त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या एका लेखात न. चिमकेळकरांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशी सूचना केली होती. म्हणजे आता तू सांगत होतास ना, 3 वेगवेगळ्या राजवटींखाली होती.
0: होय.
1: त्याबद्दल बोलत होते.
0: हो.
1: लोकशिक्षण मासिकाच्या 1917 एका अंकामध्ये जनार्दन विठ्ठल ताम्हणकर या जयपूरच्या प्राध्यापकांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख अगदी नकाशा सकट प्रकाशित केलेला होता.
0: हो.
1: त्यात सुद्धा मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाची मागणी केलेली आपल्याला दिसते.
0: हो ना.
1: 1938 गवी पटवर्धनांनी ज्योत्स्ना हे मासिक सुरू केलं. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटक या प्रांतांमध्ये एकीकरणाच्या चळवळी सुरू झालेल्या सुद्धा होत्या.
0: बरं.
1: पण महाराष्ट्रात मात्र अशी चळवळ नव्हती. म्हणून मग ज्योत्स्ना मासिकानं 40 पुढाऱ्यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली आणि मग त्यांच्या मुलाखतींचा सारांश छापला.
0: बरं.
1: त्यातूनच पुढे वऱ्हाड, नागपूरच्या 8 जिल्ह्यांनी मिळून होणारा महाविदर्भ, मराठवाडा, देश म्हणजे साधारणतः आजचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर या महाराष्ट्राच्या 5 भागांमधल्या लोकात स्नेह वाढावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: बरं.
1: आणि मग 28 जानेवारी 1940 या दिवशी महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईतल्या सरदार गृहात झाली.
0: बरं. अगं ताई, मी याविषयी थोडं वाचलंय पण तू इथे पण बघ ना, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात मुख्यत्वे साहित्यिकांनीच पुढाकार घेतलेला दिसतोय.
1: हो ना. साहित्यिकांचा या चळवळीत मोठा सहभाग होता हे तर आपल्याला नाकारता येणारच नाही.
0: हो. पुढे 28 जुलै 1946 मुंबईत महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष शंकरराव देव होते. ही परिषद घटना समितीसमोर महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याच्या हेतूने भरवण्यात आलेली होती. प्रारंभी ब्रिटिशांच्या ताब्यातल्या मराठी भाषकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण व्हावं आणि मग हळूहळू इतरत्र असलेल्या मराठी भाषकांच्या प्रदेशांचं एकीकरण व्हावं असा ठराव झाला. ह्या ठरावाला नवाकाळ पत्राचे संपादक यकृ खाडीलकर यांनी मांडलेली संयुक्त

0: संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी ही उपसूचना मात्र चर्चेला आली नाहीच. या परिषदेतून संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अतिशय काळजीपूर्वक संशोधन करणाऱ्या डॉक्टर यदि फडके यांनी असं म्हटलंय की या परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राजकारणातल्या मंडळींचा सहभाग जास्त वाढला आणि साहित्यिकांचं महत्व थोडं कमी झालं. पण ही चळवळ यशस्वी करण्यात आणि तिचा विस्तार करण्यात साहित्यिकांनी कलावंतांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे, याकडे तर काही दुर्लक्ष करताच येणार नाही.
1: अगदीच. 1948 साली संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांत रचनेचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. इथून एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवा जोम आला असं म्हटलं तरी चालेल. हा जोम प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी साहित्यिकांनी केलेलं काम फारच मोठं आहे.
0: हो ना. आता हेच पहा ना, 5 एप्रिल 1949 या दिवशी ज व प म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या ह्या त्रिसदस्यीय आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाचं एक पत्रक सेनापती बापटांनी काढलं होतं. त्यातल्या कवितेतलं पहिलंच कडवं नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एखाद्या मंत्रासारखं वापरण्यात आलं.
1: ऐकव ना.
0: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
1: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
0: हो,
1: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे. सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्वाचे क्रांतिकारक तर होतेच, पण आयुष्यभर लोकहिताच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारे कार्यकर्तेही होते.
0: बरं.
1: त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता, पण तो दुराभिमान मात्र मुळीच नव्हता.
0: होय.
1: त्या पत्रकातलं तू सांगितलेलं पहिलं कडवं खूप गाजलं हे तर खरंच आहे.
0: हो.
1: पण यातलं दुसरं कडवं सुद्धा सेनापतींची भूमिका नेमकी काय होती हे अधिक स्पष्ट करणार आहे.
0: कोणतं बरं?
1: महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे, असे वीरतेचे जगी सर्व वारे, असे भारताधार प्रत्येक थोडा, न चाले कुणाही विना राष्ट्र गाडा.
0: वा वा. अगं, ह्याच पत्रकात त्यांनी पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा आम्हा हे असे न्याययुक्त, परी न्याय सोडून अन्याय पक्ष, कराया बळी ठाकले थोर दक्ष.
1: वा.
0: कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह सेनापतींमध्ये शेवटपर्यंत होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या ऑक्टोबर 1955 प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झालेली नव्हती हे लक्षात येताच मराठी भाषकांनी जेव्हा तीव्र आंदोलन करायला घेतलं तेव्हा त्याचं नेतृत्वही सेनापती बापटांनीच केलेलं होतं. 18 नोव्हेंबर 1955 या दिवशी निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट करत होते.
1: हो ना. आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग या साप्ताहिकात 17 एप्रिल 1949 या दिवशी छापलेल्या एका पत्रकाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा मथळा दिलेला होता.
0: हो ना.
1: हा मथळा म्हणजे अत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली सिंहगर्जना ठरलेली होती.
0: हो. 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संप पुकारला. सुमारे 1.5 लाख लोक निदर्शनं करत फ्लोरा फाउंटन जवळ म्हणजे आजच्या हुतात्मा चौकाजवळ जमले. यावेळी तिथे झालेल्या गोळीबारात सुमारे 15 जण मृत्युमुखी पडले आणि 400-500 लोक जखमी सुद्धा झाले. पण तरी लोक हटले नाही. शेवटी एस एम जोशी यांना या समूहापुढे जाऊन त्यांना चौपाटीला जाण्याचं आवाहन करावं लागलं आणि मग लोक चौपाटीला गेले आणि तिथे सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली. या प्रसंगाने अनेक कवींना संयुक्त महाराष्ट्र संदर्भात काव्य रचण्याची स्फूर्ती मिळालेली आहे असं दिसतं. माझी मान ताठ आहे ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शाहीर शरद मुठे यांनी आपला अनुभव नोंदवलाय. बरं का? ते म्हणतात, मी बेचैन झालो आणि सहजच मला ओळी स्फुरल्या. दर्दीन दुनिया रंग बदलते, जपून हा करे नौका, महाराष्ट्राबा हर घडीला दिसतोय धोका. आणि हे संपूर्ण गीत मी त्याच वेळी लिहिलं. संयुक्त महाराष्ट्र

0: महाराष्ट्रासंबंधी लिहिलेलं हे माझं पहिलंच गीत आहे असं शरद मोठे यांनी नोंदवलंय. आता यानंतर शाहीर मोठे यांनी महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम केलेले आहेत. ते एका गीतात लिहितात, लाख मुखातून एक आवाज, अमुची मुंबई अमुच राज, आत्मे अजूनी अशांत ज्यांचे मुकले नाहक प्राण, चाढ ठेवूनी रक्ताची त्या चला घेऊया आण, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचे उंच निशाण कधी न येईल खाली, आता जरी कापली मान. आणि दुसरं म्हणजे, गुर्जर तामिळ ख्रिश्चन मुस्लिम आम्ही सगळे बंधू, मर्यादा नीतीच्या पाळून आम्ही सुखाने नांदू, बलवान कराया स्वतंत्र भारत आम्ही एकता साधू, एक मुखाने तमाम जनता गर्जून सांगे आज, लाख मुखातून एक आवाज, आमची मुंबई आमचं राज.
1: वा गणेश, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे एक वैशिष्ट्य दिसतंय की भारताच्या ऐक्याचंही भान पुढाऱ्यांनी आणि लोकांनी राखलंय.
0: बरोबर.
1: पण आपली मागणी उचित आहे आणि न्यायी आहे, त्यामुळे तिच्यासाठी लढाई दिला पाहिजे ह्याचं सुद्धा भान त्यांना दिसतंय.
0: हो ना, खरंय.
1: 16 जानेवारी 1956 संध्याकाळी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाली, त्या दिवशी घोषणेआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या काही पुढाऱ्यांना अटक झालेली होती. कामगार मैदानावर त्यानिमित्तानं निषेध सभा भरवण्यात आली. तिथं सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलेलं आहे. त्यानंतर ते शिवतीर्थावरच्या सभेत पोचले. तिथे प्रक्षुब्ध झालेल्या श्रोत्यांनी भाषणं बंद पाडलेली होती. तेव्हा मग अमर शेखांनी डॉक्टर सुधीर फडके यांनी लिहिलेलं गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत म्हणायला सुरुवात केली आणि लोक निवळले.
0: बर.
1: त्यांनी मग अमर शेखांना साथ दिली आणि सुमारे 3 लाखांच्या कोरस बरोबर आपण गायलो असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलंय.
0: बर.
1: डॉक्टर फडके यांचं हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अतिशय महत्वाचं गीत आहे. त्यातली 2-3 कडवी बघितली तरी हे लक्षात येतं.
0: सांग ना जरा कोणती कडवी.
1: जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती, फिरंग्यास गोव्याच्या चारून खडे, माय मराठीच अशी चालली पुढे, एक भाषिकांची जिथे होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
0: वा.
1: शेतकरी जमिनीचा येथल्या धनी, कामगार जनता ही येथ अग्रणी, श्रमजीवी सत्तेची येथ शाश्वती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. भिन्न भिन्न धर्माची सर्व बंधने तोडुनिया एक जीव जाहली मने, लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
0: वा वा, किती अर्थपूर्ण गीत आहे. डॉक्टर फडके यांच्या या गीतातल्या शेवटच्या ओळी प्रत्यक्षात अवतरण्याचे प्रसंग लगेच आले. मात्र 18 जानेवारी 1956 मुंबईतल्या आंदोलनादरम्यान बंडू गोखले हा 20 वर्षांचा रात्रशाळेत शिकणारा तरुण हुतात्मा झाला. 17 जानेवारीला बेळगावात मारुती बेन्नाळकर यांना हुतात्म्य पत्करावं लागलं.
1: हो ना.
0: 18 ते 21 जानेवारी 1956 ह्या काळात मुंबईत आंदोलन उसळलं, त्यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेचा उल्लेख आपल्याला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातल्या वेगवेगळ्या साहित्यात आढळतो. 27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीला सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहाच्या अग्रभागी शाहीर अमर शेख आपल्या पहाडी आवाजात जागा मराठा आम जमाना बदलेगा हे गीत गात पुढे चाललेले होते.
1: ऑगस्ट 1956 विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे चळवळीला आणखीनच धार चढली. 1 ऑक्टोबर 1956 शिवतीर्थावर भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एक नियतकालिक असावं अशी कल्पना मग पुढे आली. आपण मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी दैनिक काढतो असं आवाहन अत्र्यांनी श्रोत्यांना केलं.
0: बरं.
1: त्यावेळी लोकांनी देणग्या दिल्या आणि 62 रुपये 12 आणे त्या काळात. हा.
0: बरं.
1: इतकी रक्कम जमल्याचं अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवलंय. ह्यानंतर मराठा हे नियतकालिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज झालं. मराठाचे अग्रलेख हे संयुक्त महाराष्ट्रासाठी एक शस्त्र म्हणून अत्र्यांनी वापरले आणि मराठामधून अत्र्यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त

0: महाराष्ट्राच्या मागणीसाठी अगदी धडाडायला लागली.
1: खरंय,
0: मराठा दैनिकाच्या पहिल्याच अंकात मराठ्या ही सुरेश भटांची कविता छापलेली होती.
1: कोणती कविता आहे ती, काही आठवतंय का तुला?
0: हो, त्या कवितेमध्ये सुरेश भट म्हणतात, मराठ्या उचल तुझी तलवार, एकीची उचल तुझी तलवार, शपथ तुला आईच्या दुधाची घेऊ नको माघार, मराठ्या उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची, चळचळ कापत अवनी सारी, काय विसरली दिल्ली तुझी या तलवारीची धार, मराठ्या उचल तुझी तलवार.
1: वा वा. अगं पण ताई, मराठा पूर्व काळामध्ये सुद्धा आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित विषयांवर विडंबनात्मक गीत लिहितच होते की.
0: हो,
1: झेंडूची फुले ह्या त्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत साहित्यिक विडंबना आढळतात, पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर अत्र्यांमधला विडंबनकाराला पुन्हा जोम चढला आणि त्यांनी राजकीय विडंबनही लिहिली. ही विडंबनं मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्या विषयीची आहेत. ती फक्त गुदगुल्याच करतात असं नाहीये, ती ओरखडे पण काढतात.
0: हो, हे तर आहेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली दिसते आपल्याला.
1: खरंय, खरंय.
0: शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर शरद मुठे, शाहीर आत्माराम पाटील, अशा शाहिरांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार सगळीकडे नेऊन पोहोचवला.
1: हो ना.
0: यातला शाहीर आत्माराम पाटील यांची ओळ तर प्रसिद्धच आहे.
1: हो ना.
0: ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा. हे गाणं तर त्या काळात अतिशय गाजलं. त्यामध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाचं आवाहन अतिशय समर्पक शब्दात पण तरीही रंजक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे.
1: खरंय, खरंय. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांच्या कामगिरीचं वर्णन केले वाचून तर हा विषय पूर्ण होणंच कठीण आहे.
0: अगदीच.
1: अण्णाभाऊंची लेखणी आणि गव्हाणकरांचा पहाडी आवाज यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ज्योत जागती राहील. 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग असे भाग मात्र महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाही. त्याची खंत मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राविषयीच्या माझी मैना गावावर राहिली या छक्कड या रचनेतून अजून व्यक्त होत राहिलेली दिसते.
0: तुला आठवते का ती छक्कड?
1: हो ना.
0: ऐकव की मग.
1: मी त्यातला काही भाग सांगतो फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कवी मुंबईला आलाय असं वर्णन आहे.
0: हो, आणि मैना त्याची गावाकडे.
1: तर त्याच्या पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची. आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काही.
0: गणेश, छक्कड काय, शाहिरी काय, कविता काय, लेख काय, अग्रलेख काय, कितीतरी साहित्यिकांनी कितीतरी योगदान आपल्या लेखणीतनं दिलं.
1: हो ना.
0: पण हा विषय मात्र इतक्या लवकर काही संपणार नाही, त्याच्यामुळे तुला मात्र अजून पुष्कळ वाचन करायला लागणार आहे या विषयी.
1: हो ना ताई, प्रयत्न तर तोच आहे. पण बरं झालं आज तुझ्याशी बोललो ते, त्यामुळे मी जेवढं वाचलंय त्याची उजळणी तरी झाली.
0: अरे, माझी सुद्धा उजळणी झाली आणि त्यानिमित्तानं या विषयावर पुन्हा विचार सुद्धा करायला लागले.
1: होय, ठीक आहे ताई, आता भेटू नंतर पुन्हा. मी काय पुढे वाचलं की ते तुला कळवीनच.
0: नक्की कळवत राहा.

लढा माय बोलीचा यत्न साहित्यिकांचा सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर लेखन सुशांत देवळेकर या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
2: श्रोते हो, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट या सगळ्या विषयांवर आपल्या जाणीवांची समृद्धी वाढवणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. ऐसी अक्षरे रसिके दररोज सकाळी 7 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:55 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आणि तुमच्या सवडीनुसार कधीही आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही
2: छोट्यांचं मोठं विश्व.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी. श्रोतेहो, सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. आणि आता बातम्या विस्ताराने. देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे. आसाम पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत. बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे. तृणमूलचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला. 143 जागांवर ते आघाडीवर आहेत. 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. अण्णाद्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत. पीएमकेचे 5 तर भाजप, माकप, भाकप

0: आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी दोन उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत. डीएमडीके आणि व्हीसीके या पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे. केरळमध्ये माकप प्रणित एलडीएफची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित युडीएफला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून एक जण आघाडीवर आहे. मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत. तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत. भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, आरएसपीचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे. आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते 5 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार एनआर काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुक काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. तर द्रमुक आणि टीव्हीकेनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. द्रमुक 3 आणि टीव्हीके 1 जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला. टीव्हीकेचे व्ही एस बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
1: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या

0: 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23 एप्रिल 2026 रोजी अवैध ठरवलं होतं. त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी संदेश.
2: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून जापते.
3: काय काय
2: WWF?
3: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
2: हो,
3: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
2: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी 9 आणलेत.
2: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येते का ते?
2: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा आला ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळी

0: त्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
1: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
0: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोतेहो संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आता वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता? जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय?
1: आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं, मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारण अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी

0: औद्योगिक प्रगती करतायत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये. म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचं जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात. म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात. आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या, म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ, हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आत्ता ही संधी दिलेली दिसतेय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीत, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता, या सगळ्याचाही परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, याचं कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य आहे. त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
1: सर, दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयांचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. एआयएडीएमकेने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय?
0: भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं. आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आत्ता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये एन टी रामाराव यांनी जो विजय मिळवला होता त्यांच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं, एन टी रामाराव यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना घडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या माठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक 2-3 कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे ती सतत तमिळनाडूमध्ये जरी असली तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आत्ता त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहितीये. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे फटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तमिळनाडूमधलं जे मतदान होतं नेहमी ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आत्ता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तमिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आत्ता जर आपण आकडे बघितले तर अण्णाद्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसत्या तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही त्यामुळे ते राज्य कारभार कसं चालवतात, केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तमिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आत्ता द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार, त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तमिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटातल्या होत्या, MGR पण चित्रपटात होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तमिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तमिळनाडू

0: सध्याच्या राजकारणाचे जे वेगळेपण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं वेगळं बोलायचं त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तमिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी स्थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. एआयएडीएमकेच्या जागा वाढण्याचं कारण द्रमुकचा जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तमिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरचं खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकशी आणखी मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात. अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला एनडीए असं लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तमिळनाडूमध्ये एनडीए असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तमिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तमिळनाडूमध्ये राहू शकतो आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला.
1: सर, सत्ता बदलाचा हाच कल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय. तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते, या निकालामागची काय कारणं तुम्हाला दिसतात?
0: केरळमधले मी दोन मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसला आणि आघाडीला काँग्रेसला एक प्रकारचं संपूर्ण देशात पराभवत असताना केरळसारखं राज्य म्हणताच ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं असा तिथल्या मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेस सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय.
1: सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली. तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली, त्याबद्दल काय सांगाल?
0: आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले ते याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथेही घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधले आलेले घुसखोर आसाममध्ये त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतं.
1: सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले, महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले, हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का?
0: महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या दोन विधानसभांच्या तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तमिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तमिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तमिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे. तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय त्यामुळे एक पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं.
1: सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं?
0: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याचा एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगाल

0: मध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता, त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेशमधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आली आहे आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय, त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे, त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्येही प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं, म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये, आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली, त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं.
1: सर, याच निकालांचं आणखी एक महत्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे. तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे?
0: आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील, त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील. त्याच्यामुळे केंद्र सरकारला आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते, ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरं असं आहे की संसद चालते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमधलं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार हा अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता, किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल.
1: सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत, त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज 14 वैशाख शके 1948 कार्यक्रमात सुरुवातीला हवामानाचा अंदाज ऐकूया. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं हवामान कोरडं राहण्याची आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता ऐकूया सुरू हंगामातील ऊस पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉ प्रीती देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख मृदाशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती.

नमस्कार. ऊस लागवडीचे एकूण मुख्य तीन हंगाम आहेत, आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू. प्रत्येक हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा वेगवेगळा असल्याने हंगामनिहाय ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर यास ऊस उत्पादन अधिक मिळविण्याच्या दृष्टीने महत्व प्राप्त होते. सुरू

लागवड आणि खतांचा वापर यास ऊस उत्पादन अधिक मिळविण्याच्या दृष्टीने महत्व प्राप्त होते. सुरू हंगामातील ऊस पिकाची लागवड 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीतच करावी. 15 फेब्रुवारीनंतर लागण झाल्यास जास्त तापमानामुळे खोडकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. सुरू हंगामातील ऊस पिकामध्ये सेंद्रिय खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सुरू हंगाम असेल, पूर्व हंगाम असेल किंवा अडसाली हंगाम असेल, प्रत्येक हंगामामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होणे हे अत्यंत गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खत, जीवाणू खत आणि रासायनिक खत या तिन्हीचा एकत्रित वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. सेंद्रिय खत व्यवस्थापन करत असताना ऊस लागणी करण्याअगोदर पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून रोटावेटरच्या साह्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर ऊस लागणी अगोदर राहिलेल्या एकरी 5 टन शेणखत आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे की सद्य परिस्थितीमध्ये शेणखत हे मिळत नाही, शेणखताची किंमतही फार जास्त आहेत आणि शेणखत कुजलेलं असेल तरच त्याचा चांगला फायदा होतो, नाहीतर हुमणी किंवा विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेणखताला पर्याय म्हणून कंपोस्ट खत असेल, प्रेसमड केक आहे, कारखान्यामध्ये साखर कारखान्यामध्ये प्रेसमडपासून उत्तम प्रतीचे बायोकंपोस्ट बनवले जाते. हे बायोकंपोस्ट आपण सेंद्रिय खताला पर्याय म्हणून वापरू शकतो. तसेच कोंबडी खत असेल, विविध प्रकारच्या पेंडी असतील, जी काही सेंद्रिय खत असतील ती सेंद्रिय खतं घेऊन आपल्याला जमिनीमध्ये घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. बाजारामध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खतंही उपलब्ध आहेत, परंतु बाजारातून सेंद्रिय खत आणून टाकण्याची गरज नाही, तर आपण जे काही ऊस पिकापासून मिळतं तेच जर का आपण जमिनीमध्ये घातलं तर निश्चितच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो आणि जमिनीतला सेंद्रिय कर्व वाढू शकतो. त्यामुळे सेंद्रिय खत व्यवस्थापन करताना कारखान्याचं बायोकंपोस्ट असेल, प्रेसमडचा वापरच असेल. आत्ताच कारखान्यामध्ये बायो सीबीजी प्लांट उभारणी करण्यात येत आहे आणि ह्या सीबीजी प्लांटमधून उत्तम प्रतीचं फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर हे उपलब्ध आहे. या फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचा सुद्धा शेणखताला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. ह्याच खतांना पर्याय म्हणून हिरवळीची पिके, ताक किंवा धेनच्या पिकांचा वापर करून आपण सेंद्रिय खतांचा पुरवठा करू शकतो. सुरू हंगामातील ऊसाची लागण आपण डिसेंबर महिन्यात सुरू करतो, त्यामुळे त्यावेळी आपणाला ताक किंवा धेनच्या घेऊन ऊसाची लागण करणे शक्य होत नाही. अशा वेळेस खरीपामध्ये ताक किंवा धेनच्या घेऊन सेंद्रिय खतांचा पुरवठा करावा. या हिरवळीच्या खतांपासून नत्र जमिनीमध्ये घातला जातो, त्यासोबतच सेंद्रिय पदार्थ सुद्धा जमिनीमध्ये घातले जातात. सुरू हंगामातील ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून जर आपण ताक किंवा धेनच्यासारखं पीक घेतलं तर ह्यामुळे मधल्या पट्ट्यामध्ये ताक धेनच्या घेतलेला असतो आणि हा ताक धेनच्या घेतल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ ऍड होतात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे जो काही तणांचा प्रादुर्भाव आहे हा तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे ताक धेनच्यासारखं हिरवळीचं पीक आंतरपीक म्हणून घेतलं तर निश्चितच त्याचा फायदा हा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी, जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढविण्यासाठी होतो. ऊस पिकामध्ये सुरू हंगाम असेल, पूर्व हंगाम असेल किंवा अडसाली असेल, या तिन्ही हंगामामध्ये तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण शेणखताचा वापर करत असाल तर 10 टन एकरी शेणखत वापरण्याची शिफारस आहे. कंपोस्ट सुद्धा आपण 10 टन प्रति एकरी वापरू शकतो. कोंबडी खत असेल तर ते आपल्याला 1.5 ते 2 टन वापरायचं आहे. बऱ्याच आपल्या जमिनी ह्या चुनखडीच्या झाल्या आहेत. चुनखडीच्या जमिनीमध्ये चुना असतो आणि जेव्हा आपण कोंबडी खत घालतो तर कोंबडी खतामधून सुद्धा चुनाचं ऍडिशन होतं, त्यामुळे कोंबडी खताचा वापर करताना 1.5 ते 2 टन एवढाच करावा. त्यानंतर मासळी खत असेल, लेंडी खत असेल, ह्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो. तर सेंद्रिय खत हे सुरू हंगामातील ऊस पिकामध्ये वापरले तर निश्चितच उत्पादन क्षमताही वाढू शकते. आता सेंद्रिय खतांचा वापर केल्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो रासायनिक खतांचा वापर, कारण भरपूर शेतकरी रासायनिक खतांच्या वापराकडे जास्तीत जास्त लक्ष देतात. रासायनिक खतांच्या किती गोण्या टाकायच्या यासाठी भरपूर प्रश्न आम्हाला विचारले जातात. परंतु सद्य परिस्थितीमध्ये सांगायचं म्हटलं तर जी काही रासायनिक खत आहे ती माती परीक्षणावर आधारित देणं हे अत्यंत गरजेचं आहे.
किमान 3 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करून घ्यावे आणि माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्या, जेणेकरून जमिनीमध्ये काय कमतरता आहे आणि आपल्याला

काय घालायचे हे लक्षात येईल. ज्या काही शिफारशीत खत मात्रा आहे, ह्या शिफारशीत खत मात्रा साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी ठरविण्यात आलेल्या होत्या. ह्या जेव्हा शिफारशीत खत मात्रा ठरविण्यात आल्या, त्यामुळे त्यावेळी असलेली जमिनीची सुपीकता, त्यावेळी असलेल्या ऊस पिकाच्या जाती आणि त्यावेळी असलेलं हवामान, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला ही शिफारशीत खत मात्रा ठरविण्यात आली होती. अडचालीची असेल, पूर्वांगामीची असेल, सुरूची असेल, परंतु जी काही कंडिशन 25 ते 30 वर्षावरील होती ती आत्ता नाही आहे. आत्ता ऊसाच्या जाती ह्या जास्त उत्पादन देणाऱ्या आहे, जमिनीची सुपीकताही कमी झाली आहे आणि वातावरणातील बदल तर होतोच आहे. मग ह्या सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, किमान 3 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करावे आणि ह्या माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर करावा. शिफारशीत खत मात्रेप्रमाणे जर आपण बघितलं तर सुरू हंगामातील ऊस पिकास 250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद व 115 किलो पालाश देण्याची प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस आहे. जर आपण 8032 सारख्या ऊस जातीची लागण केली तर ह्या खत मात्रेमध्ये आपल्याला 25% रासायनिक खतांची मात्रा ही वाढून द्यायची आहे. तर हे वापरताना किमान एकदा आता सुरू ऊसाची लागण झालेली आहे, त्यामुळे आता आपण ह्या वर्षी माती परीक्षण करू शकत नाही. त्यामुळे ज्या काही शिफारशीत खत मात्र आहे त्याप्रमाणे तुम्ही खतांची मात्रा द्या, परंतु सुरू हंगामातील ऊस तुटल्यानंतर प्रथम माती परीक्षण करा आणि माती परीक्षण केल्यानंतर मग जी काही पीक तुम्हाला लावायचंय, ऊस पीक घ्यायचंय, त्याची लागण करा. परंतु आता आपण ज्या काही शिफारशीत खत मात्र आहेत त्याप्रमाणे आपण वापर हा करू शकतो. माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याची स्थिती सुद्धा आपल्याला कळते व त्याप्रमाणे आपण रासायनिक खत मात्रा ठरवू शकतो. खतांचा पहिला हप्ता म्हणजेच 10% नत्र लागवडीपूर्वी, मुळांच्या व अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी 50% देणे फायदेशीर ठरते. म्हणजेच 1 गुण युरिया, 4 ते 4.5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 ते 1.5 बॅग पोटॅश याप्रमाणे आपल्याला लागणीच्या वेळी खतं घालायची आहे. बरेचदा लागणीचा डोस हा दिला जात नाही, कांडीच टाकली आहे तर खतं देण्याची गरज काय आहे. परंतु जी काही रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये घालतो ही रासायनिक खतं पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी आपण बघितलं तर नत्रयुक्त खत युरिया हे 8 ते 10 दिवसामध्ये पिकाला लागू पडतं. पण हेच आपण स्फुरद आणि पालाश बघितलं तर साधारण 1 ते 1.5 महिन्यांनी ते पिकाला लागू पडतं. जर आपण लागणीच्या वेळी स्फुरद आणि पालाश दिला तर बरोबर 1 ते 1.5 महिन्यांनी फुटवा यायला सुरुवात झाली असते आणि या फुटवे येण्याच्या वेळेला जी काही स्फुरदयुक्त पालाशयुक्त खत आहे ही हळूहळू पिकाला लागू पडतात आणि फुटवा चांगला येतो. त्यामुळे कांडीची लागण जर आपण केली तर कांडीच्या लागणीमध्ये आपल्याला स्फुरद आणि पालाश हे लागणीच्या वेळी 50% दिले तर त्याचा चांगला फायदा होतो, उत्पादनामध्ये वाढ होते. हेच आपण रोपांची लागण केली तर रोपांची लागण करत असताना 15 दिवसांनी साधारण नत्रयुक्त खत स्फुरद पालाश हे 25% देणं फायदेशीर ठरतं. कारण की रोप लागण करताना जर आपण रासायनिक खतं घातली तर त्याचा पाहिजे तसा फायदा होत नाही. कारण की रोपं ही सेट व्हायची असतात, रोप जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याला सेट होऊ द्यावं लागतं आणि 15 दिवसांनी जर का आपण जो काही बेसल डोस दिला तर त्याचा निश्चितच चांगला फायदा येतो. तर कांडी लागण करताना 10% नत्र, 50% स्फुरद, 50% पालाश द्यावा. परंतु रोप लागण करत असताना लागणीच्या वेळी खत न देता लागणीनंतर 15 दिवसांनी 10% नत्र, 25% स्फुरद आणि 25% पालाश दिला तर त्याचा फायदा चांगला होतो. लागणीनंतर साधारण 6 ते 8 आठवड्यांनी फुटवा आलेला असतो आणि आलेल्या फुटव्याची जोमदार वाढ होण्यासाठी नत्रयुक्त खतांची गरज असते. त्यामुळे तिथे फक्त नत्रयुक्त युरिया देण्याची गरज आहे. बरेचदा असं होतं की लागणीनंतर जो आपण दुसरा डोस देतो तिथे सुद्धा DAP किंवा म्युरेट ऑफ पोटॅश मालाशयुक्त खतांचा वापर हा केला जातो, परंतु त्याची गरज नाही. ऊस पिकाची वाढ होण्यासाठी जे आहे नत्राची गरज आहे आणि तिथे फक्त युरिया आपण दिला, युरियासोबत फुटवा चांगला आला नसेल तर अशा वेळी फॉस्फोरिक ऍसिड किंवा मोनोअमोनियम फॉस्फेटची आळवणी करा. परंतु आपल्याला कुठलेही स्फुरदयुक्त DAP सारखं खत किंवा म्युरेट ऑफ पोटॅश सारखं खत देण्याची गरज नाही. लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी फक्त युरियासारखं खत देण्याची गरज आहे. हे खत झाल्यानंतर साधारण 3रा जो खतांचा हप्ता आहे तो 12 ते 14 आठवड्यांनी आपण परत कांडी आलेली असते. आपण जर का शेतामध्ये जाऊन बघितलं तर 2.5 ते 3 महिन्यांनी खाली कांडी यायला सुरुवात झाली असते आणि ह्या कांडी येण्याच्या वेळी परत नत्रयुक्त खताची गरज असते. तर अशा वेळी साधारण 1 बॅग युरियाची किंवा 10% नत्र दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

होतो. विशेष सांगायचं म्हणजे ह्या नत्रयुक्त खता युरियासोबत जर आपण अमोनियम सल्फेटचा वापर केला तर कांडी जी आहे ह्या कांडीची जाडी वाढते. त्यासाठी युरियासोबत अमोनियम सल्फेट द्या. दुसऱ्या किंवा तिसऱ्या खतांच्या हप्त्याच्या वेळी जिथे आपण युरिया देतोय ह्या युरियासोबत अमोनियम सल्फेट दिला तर निश्चितच कांडीची जाडीही वाढते. हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मोठ्या बांधणीच्या वेळी म्हणजे 120 दिवसांनी आपल्याला राहिलेला जो काही रासायनिक खतांचा हप्ता आहे हा द्यायचाय. कारण की 120 दिवसाला 4 महिन्यांनी साधारणपणे ऊस हा मोठा झाला असतो, अन्नद्रव्यांची गरजही फार जास्त असते, त्यामुळे 40% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पालाश अशा प्रकारे खत मात्रा विभागून दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते आणि पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेत जी काही अन्नद्रव्य गरजेची आहे त्याप्रमाणे अन्नद्रव्ये दिली जातात. ऊस पिकाला साधारण 4 वेळा खतं देण्याची गरज आहे, लागणीच्या वेळी, लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी, लागणीनंतर 12 ते 14 आठवड्यांनी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी. आता आपण जर का बघितलं तर रासायनिक खतांचा वापर करत असताना 4 वेळा आपण ही खतं मातीआड करू शकतो. सगळ्यात पहिले लागणीचा डोस आहे, कांडी टाकतो, खत द्या आणि मातीने झाकून घ्या. म्हणजे सगळ्यात पहिले लागणीचा डोस हा मातीआड होऊ शकतो. त्यानंतर लागणीनंतर साधारण 6 ते 8 आठवड्यांनी बाळबांधणी आपली येते. युरियाचा जो डोस सांगितलाय तो युरियाची खत मात्रा द्यायची आणि बाळबांधणी करून घ्यायची, म्हणजे दुसरा डोस सुद्धा आपण मातीआड करू शकतो. त्यानंतर तिसरा डोस देताना युरियासारखं खत द्या. 3 दातेरी अवजार आपल्या शेतामध्ये फिरवून घ्या, तिथे सुद्धा आपलं खत हे मातीआड होऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटी मोठ्या बांधणीच्या वेळी, आपली मोठी बांधणी आपल्याला करायची असते 120 दिवसांनी, तर तेव्हा सुद्धा आपलं खत हे मातीआड होऊ शकतं. तर रासायनिक खतांचा वापर हा माती परीक्षणावर आधारित करा आणि माती परीक्षणावर आधारित केल्यानंतर आपला रासायनिक खतांचा डोस कमी होऊ शकतो. नाहीच तर आत्ता जी ऊस हंगामातील ऊस पिकाची लागण झाली आहे ह्या हंगामातील ऊस पिकाला 4 वेळा आत्ता सांगितल्याप्रमाणे विभागून खते दिली तर निश्चितच त्याचा खूप चांगला फायदा होतो. 120 दिवसानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये विरगी डोस देण्याची पद्धत आहे. ही पाट पाणीद्वारे आपण जे आत्ता बघितलं ते पाट पाण्याद्वारे आपल्याला 4 वेळा खतं द्यायची आहेत. पण हेच जर आपण बघितलं तर हीच खतं आपण ठिबकद्वारे दिली तर ह्याचा चांगला फायदा होतो. ठिबकद्वारे खते दिल्यामुळे खतांमध्ये साधारण 40% रासायनिक खतांमध्ये बचत होते. युरियासारखं खत तुम्ही पाट पाण्याद्वारे दिलं तर साधारण फक्त 40 ते 50% पिकाला उपलब्ध होतो. हाच युरिया आपण ठिबकद्वारे दिला तर साधारण 90 ते 95% तो पिकाला उपलब्ध होतो. स्फुरदयुक्त खतांचंही तसंच आहे. स्फुरदयुक्त खत पाट पाण्याद्वारे दिलं आपण तर 20 ते 25% पिकाला उपलब्ध होतं, परंतु ते आपण ड्रीपमधून दिलं तर 40 ते 50% पिकाला उपलब्ध होतं. त्यामुळे इथून पुढे आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि हळूहळू आपल्याला ठिबककडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. ठिबकद्वारे आपण खते दिल्यास निश्चितच पिकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. तर सुरू हंगामातील किंवा कुठल्याही हंगामातील ऊस पीक असेल तर ठिबकद्वारे खतं द्या. बाजारामध्ये भरपूर वॉटर सोल्युबल खतं, विद्राव्य खतं उपलब्ध आहे, परंतु कमीत कमी खर्चामध्ये युरिया, पांढरा MOP जो म्युरेट ऑफ पोटॅश आपण पालाश म्हणतो आणि फॉस्फोरिक ऍसिड ह्याचा वापर आपण करू शकतो. युरिया आणि पोटॅश एकत्रित सोडायचं आणि त्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड आपण ठिबकद्वारे दिल्यास जी काही ऍसिड ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते ती सुद्धा करावी लागत नाही. आणि ठिबकद्वारे आपले शेड्यूल प्रत्येक 15-15 दिवसाला एक उत्तम प्रतीचं शेड्यूल हे ठिबकद्वारे आपण बनवलेलं आहे. ह्याचा वापर करून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो आणि जमिनीमध्ये नेहमी वापसा टिकून राहिल्यामुळे जमिनीमधली अन्नद्रव्य ही पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात आणि 40% खतांमध्ये बचत होत असल्यामुळे जो काही आर्थिक खर्च आहे हा सुद्धा जास्त लागत नाही. आता खते देण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहे तर आपण बघितलं तर साधारण 30 ते 35% क्षेत्रावर आत्ता सुद्धा खतं फेकून दिली जातात. तर मी आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे खतं ही चळी घेऊन किंवा खत देण्याच्या अवजाराच्या सहाय्याने द्यावी, खतं मातीआड करावी. ऊस पिकामध्ये 4 वेळा खतं ही मातीआड होऊ शकतात. ऊस पिकामध्ये खत देताना जमिनीत थोडासा ओलावा असावा, रान एकदम कोरडंही नको किंवा एकदम पाणी दिलेलंही नको, तर जमिनीमध्ये वापसा असणं अत्यंत गरजेचं आहे. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये, शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. स्फुरदयुक्त खते मुळांच्या सानिध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावी. जो काही आपला बेसल डोस आहे हा कम्प्लीट कंपोस्ट खतामध्ये मिक्स करून द्यावा, जेणेकरून सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतं एकत्रित केल्यामुळे
कुठेही काही फिक्सेशन होणार नाही, त्याचं स्थिरीकरण होणार नाही. त्यामुळे सेंद्रिय खतांमध्ये जो काही आपला रासायनिक खतांचा डोज आहे तो मिक्स करून द्यावा. तसेच जी काही आता आपण बघितलं ती मुख्य अन्नद्रव्य खत होतं त्यामध्ये युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश असेल, नत्र स्फुरत मालाशयुक्त खतं. ह्याप्रमाणेच जे दुय्यम अन्नद्रव्य आहे गंधक, ह्याची सुद्धा ऊस पिकाला गरज असते. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर खोल काळ्या जमिनी आहेत आणि या खोल काळ्या जमिनीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हा भरपूर आहे. तरी सुद्धा असं दिसतं की बरेच शेतकरी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर करतात, त्याची गरज नाहीये, फक्त गंधकाची शिफारस आहे. यामुळे ऊस उत्पादनामध्ये 10 ते 24 टन आणि 15 ते 30% साखर उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे गंधकयुक्त खत वापरा आणि बरेच शेतकरी आता बेनसल्फ सारखी गंधकयुक्त खत बेसल डोजमध्ये वापरतात आणि ती वापरण्याची अत्यंत गरज आहे. गंधकयुक्त खत वापरल्यामुळे बरेच वेळा ऊस पिवळा पडतो. स्पेशली आपण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये बघितलं तर ऊस पिवळा पडतो. गंधकयुक्त खत वापरल्यास ह्या ऊस पिवळा पडण्यापासून प्रतिबंध होतो. त्यामुळे गंधकयुक्त खतांचा वापर हा लागणीच्या वेळी केला गेलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, ऊस पिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य कुठली लागतात. बरेचदा आपण बघितलं की एक बेसल डोज एक बनलाय युरिया, डीएपी, एमओपी असेल, बेनसल्फ आहे आणि त्यानंतर कॉम्बीपॅक जी बाजारामध्ये मिळते ती आपण घालतो. परंतु ऊस पिकामध्ये जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे तेवढी सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा आवश्यकता आहे. परंतु ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत माती परीक्षणावर आधारित जमिनीत कमतरता असेल तरच आपल्याला घालायची. कारण ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत जमिनीमध्ये कमी झाली किंवा जास्त झाली तर ह्याचा विपरीत परिणाम होतो आणि इतर मुख्य अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर त्याचा विशेष परिणाम होतो. त्यामुळे माती परीक्षण करा आणि माती परीक्षण करून कमतरता असेल तरच ही खतं द्या. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर लोह आणि जस्ताची कमतरता आहे. मंगल, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन हे आपल्या जमिनीमध्ये आहे. त्यामुळे फक्त लोह, जस्त आणि बोरॉनची आत्ता कमतरता दिसायला लागली आहे. तर ही लोहासाठी फेरस सल्फेट आपण सांगतो, झिंकसाठी झिंक सल्फेट आपण सांगतो. तर ही खतं लागणीच्या वेळी तुम्ही द्या, कारण की ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याची कमतरता आहे. फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल आणि बोरॉनसाठी आपण बोरॅक्स सांगतो. परंतु इतर आपल्याला देण्याची गरज नाही. कॉपर सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, मॉलिब्डेनमसाठी जी आपण घालतो त्याची गरज नाहीये. हे सूक्ष्म अन्नद्रव्य मिठासारखी, जसं मीठ आपण खातो एकदम कमी प्रमाणामध्ये, तसंच जमिनीमध्ये ही फार अल्प प्रमाणात लागतात. त्यामुळे गरज असेल तरच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत द्या. जर जास्त झाली तर निश्चितच 15 ते 20 वर्षांनी ह्याचा सुद्धा विपरीत परिणाम हा जमिनीच्या सुपीकतेवर होऊ शकतो. सुरू हंगामातील ऊस पिकामध्ये आपण सेंद्रिय खत, रासायनिक खत ह्या खतांसोबतच जीवाणू खतांचा वापर करणं हे तेवढंच गरजेचं आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. संस्थेमध्ये द्रवरूप स्वरूपातील जीवाणू खतांची निर्मिती केली जाते आणि ही जीवाणू खतं आपण जेवढी घालू तेवढा आपला रासायनिक खतांचा डोस कमी होतो. आणि रासायनिक खतं पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतं तर जीवाणू करतात. त्यामुळे जीवाणू खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये ऍसिटोबॅक्टर असेल, अझोटोबॅक्टर असेल, स्फुरत विघटन करणारे जीवाणू आहे, पाचट कुजवणारे जीवाणू आहेत. तर सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि जीवाणू खत या तिन्हीचा एकत्रितपणे आपण वापर केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते. आणि ह्याप्रमाणेच आपण सुरू हंगामातील ऊस पिकामध्ये नियोजन केल्यास निश्चितच ऊस पिकाची उत्पादकताही वाढते. धन्यवाद.

0: सुरू हंगामातील ऊस पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रीती देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख मृदाशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. आता ऐकूया रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पारंपरिक रासायनिक एनपीके खतांना अंशत किंवा पूर्णपणे पर्याय म्हणून अनेक पर्याय वापरले जाऊ शकतात. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे आणि आव्हानं आहेत. त्याच्या पर्यायांना आणि व्यावहारिकतेसाठी, उपलब्धतेसाठी आणि जमिनीच्या आरोग्यावरील सकारात्मक परिणामांसाठी प्राधान्य दिलं आहे. सेंद्रिय सुधारक याविषयी जाणून घेऊयात. यासाठी शेणखताची आवश्यकता असते. चांगलं कुजलेलं शेणखत आवश्यक पोषक

0: पुरवतं आणि जमिनीची रचना सुधारतं. शेणखत वापरायचं प्रमाण पीक आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, परंतु सामान्यतः 5 ते 10 टन हेक्टर एवढं हे प्रमाण असतं. कंपोस्ट खतासाठी पिकांचे अवशेष, हिरवळीच्या खतापासून बनवलेले कंपोस्ट अन्नद्रव्य पुरवतं. नियमित वापरामुळे सूक्ष्म जैविक क्रियाशीलता आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं. गांडूळ खत अन्नद्रव्य समृद्ध असतं आणि वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतं. हिरवळीची खतं फुलोरा येण्यापूर्वी ताक दहींच्या जमिनीत मिसळल्यानं जैविक स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. जैविक खतामध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलियम यांचा समावेश होतो. सर्वप्रथम रायझोबियम याविषयी जाणून घेऊयात. कडधान्य पिकासाठी हे जीवाणू वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, ज्यामुळे कृत्रिम नायट्रोजन स्रोतावरील अवलंबित्व कमी होतं. ऍझोटोबॅक्टर आणि ऍझोस्पिरिलियम गहू, मका, तांदूळ यासारख्या कडधान्य नसलेल्या पिकांसाठी उपयुक्त असलेलं मुक्त जीव जगणारं नायट्रोजन स्थिरीकरण करणारं जीवाणू आहे. फॉस्फेट विद्राव्य करणारे जीवाणू हे सूक्ष्मजीव मातीतील अविद्राव्य फॉस्फरसचं वनस्पतींना उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात रुपांतर करतात. पोटॅश गतिशील करणारं जीवाणू यामध्ये जमिनीतील पोटॅशची उपलब्धता वाढवतात. एकात्मिक पोषक तत्व व्यवस्थापन यामध्ये पोषक अन्नद्रव्य वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय, जैविक आणि किमान रासायनिक घटकांचा वापर केला जातो. अचूक पोषक तत्वाच्या वापरासाठी माती परीक्षण, उपलब्ध संसाधनाचा संतुलित वापर आणि सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक फेरपालट ही प्रमुख तत्वे आहेत. विस्तार कार्यकर्त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार अनुकूलित अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मृदा सुधारक आणि कृषी उद्योग उप उत्पादनाचा वापर. मृदा सुधारक आणि कृषी उद्योग उप उत्पादनाचा वापर हा जमिनीचं आरोग्य आणि सुपीकता सुधारण्यासाठी एक शाश्वत दृष्टिकोन म्हणून अधिकाधिक ओळखला जात आहे. वनस्पती पोषक तत्वांचे अनेक दुर्लक्षित परंतु सहज उपलब्ध असलेले सेंद्रिय स्रोत शाश्वत शेतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. यामध्ये या गोष्टींचा समावेश होतो. पिकांचे अवशेष, कापणीनंतर उरलेला पेंढा, देठ, टरफल आणि पानं यासारख्या पिकांच्या अवशेषांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु विविध विघटन आणि पुनर्चक्रीकरणाद्वारे त्यांचं मौल्यवान पोषक अन्नद्रव्यामध्ये रुपांतर केलं जाऊ शकतं. जमिनीत मिसळणं, आच्छादन करणं किंवा खत बनवणं यामुळे सूक्ष्मजैविक विघटन होतं. जमिनीत मिसळल्यावर या अवशेषांचे सूक्ष्मजैविक विघटन होतं, ज्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी आवश्यक पोषक द्रव्य वनस्पतींना सहज उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात हळूहळू मुक्त होतात. या रुपांतरणाची सुलभता अवशेषांची रचना आणि व्यवस्थापन पद्धतीवर अवलंबून असते. ज्या अवशेषांमध्ये कर्बनत्र गुणोत्तर कमी असतं त्यांचं विघटन अधिक वेगाने होतं, तर ज्यामध्ये लिग्निनचं प्रमाण जास्त असतं त्यांना अतिरिक्त प्रक्रिया किंवा खतनिर्मितीची आवश्यकता असू शकते. आच्छादन, थेट जमिनीत मिसळणं किंवा खतनिर्मिती यासारख्या शेतावरील सोप्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना बाह्य साधनांवर जास्त अवलंबून न राहता पिकाच्या अवशेषाचा कार्यक्षमतेने पुनर्चक्रीकरण करणं, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवणं आणि शाश्वत पोषक व्यवस्थापनात योगदान देणं शक्य होतं. योग्य व्यवस्थापन जसं की कर्बनत्र गुणोत्तर समायोजित करणं किंवा उच्च लिग्निन अवशेषांचं खत बनवणं आणि जमिनीचं समृद्धीकरण करणं शक्य होतं.
1: रासायनिक खतांसाठी पर्यायी व्यावहारिक उपाययोजना याविषयी माहिती आताच आपण ऐकली. आता ऐकूया कृषी पणन महामंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे आहेत. बाजरी महिको आवक आहे 505 क्विंटल 3400 रुपये ते 3700 रुपये, सरासरी 3550 रुपये. गहू शरबती 607 क्विंटल आवक 4500 रुपये ते 6000 रुपये, सरासरी 5250 रुपये. ज्वारी मालदांडी आवक 701 क्विंटल 5500 रुपये ते 6500 रुपये, सरासरी 6000 रुपये. मका लाल 3 क्विंटल आवक 2400 रुपये ते 2600 रुपये, सरासरी 2500 रुपये. मूग हिरवा 41 क्विंटल आवक 4400 ते 9300

सरासरी 9,050 रुपये, डाळिंब आरक्ता 233 क्विंटल 2,000 ते 15,000 रुपये सरासरी 8,500 रुपये, हरभरा 43 क्विंटल 5,900 ते 7,000 रुपये सरासरी 6,450 रुपये, उडीद 4 क्विंटल 9,200 ते 10,600 रुपये सरासरी 9,900 रुपये, बटाटा लोकल 4,086 क्विंटल आवक 500 ते 1,500 रुपये सरासरी 1,000 रुपये, कांदा लोकल 11,755 क्विंटल आवक 500 ते 1,300 रुपये सरासरी 900 रुपये, टोमॅटो 1,781 क्विंटल आवक आहे 1,000 ते 2,000 सरासरी 1,500 रुपये, फ्लॉवर 68 क्विंटल आवक 400 ते 1,000 सरासरी 800 रुपये. कृषी पणन महामंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे आजचे बाजारभाव आपण ऐकले. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. राम राम मंडळी.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी संदेश.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून जाते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट, आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे.
1: यारा यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा.
0: आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जातं, खरं की नाही?

0: मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
2: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
3: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात, तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात, तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी 11:30 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
2: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
6: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ मध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगाल मध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडू मध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधल्या मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजपा 2/3 बहुमत मिळवेल असा कल आहे। भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 111 जागांवर विजय मिळवला असून 95 जागांवर ते आघाडीवर आहेत। तृणमूल काँग्रेसच्या केवळ 44 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला असून तृणमूलचे 37 उमेदवार आघाडीवर आहेत। 2021च्या निवडणुकीत शून्यावर पोहोचलेलं काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील। काँग्रेसनं 2, माकपानं 1 जागेवर विजय मिळवला आहे। तामिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षानं 66 जागा जिंकल्या असून ते 40 जागांवर आघाडीवर आहेत। सत्ताधारी द्रमुकनं 32 जागा जिंकल्या असून ते 28 जागांवर आघाडीवर आहेत। अण्णा द्रमुकचे 26 उमेदवार विजय झाले असून 21 जागांवर ते आघाडीवर आहेत। तसंच काँग्रेस 2 जागांवर विजय झाले असून 3 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत। पीएमकेचे 2 उमेदवार जिंकले असून 3 ठिकाणी ते आघाडीवर आहेत। तामिळनाडूमध्ये माकपाला 2, भाकपाला 2, भाजपाला 1, डीएमकेला 1 जागा मिळाली आहे। केरळमध्ये माकप प्रणित एलडीएफची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित युडीएफला स्पष्ट

0: बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे 63 उमेदवार विजय झाले आहेत. मुस्लिम लीगचे 22 जण विजयी झाले असून सत्ताधारी माकपने 26 जागा जिंकल्या आहेत. भाकपने केवळ 8, केरळ काँग्रेसचे 7, आरएसपीचे 3 आणि भाजपाचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपानं 81 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 12 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 9 जागांवर विजय झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत. आसाम गण परिषदेनं 8 जागा जिंकल्या असून ते 2 जागांवर आघाडीवर आहेत. पुद्दुचेरीमध्ये एनआर काँग्रेस भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत झालेल्या कलानुसार एनआर काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या असून 2 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपानं 3 जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकने 5, एआयडीएमकेने आणि काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. टीव्हीके 2 जागांवर आघाडीवर असून 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. टीव्हीकेचे व्ही एस बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपाच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चिन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चिन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आज झाली. त्यातल्या 5 जागा एनडीएला मिळाल्या आहेत. यात महाराष्ट्रातलं राहुरी, गुजरातमधलं उमरेठ, नागालँडमधलं कोरीडांग आणि त्रिपुरामधलं धर्मनगर या जागांवर भाजपाने विजय मिळवला. कर्नाटकमधल्या दावणगिरी आणि बागलकोट इथं काँग्रेसचे उमेदवार जिंकले, तर महाराष्ट्रात बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीतल्या निकालांमुळे देशातली लोकशाहीच नव्हे तर संविधान जिंकलं आहे, संविधानिक संस्था जिंकल्या आहेत, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रियेतले सर्व कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.
1: आजचा हा दिवस काही मायनोमध्ये खास आहे, विशेष आहे. देश के उज्ज्वल भविष्य की उद्घोषणा का दिन है, ये भरोसे का दिन है. भरोसा भारत के महान लोकतंत्र पर, भरोसा परफॉर्मेंस की पॉलिटिक्स पर, भरोसा स्थिरता के संकल्प पर, भरोसा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना पर.
0: बंगालच्या जनतेनं घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयानंतर दिली. भाजपा बंगालच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल आणि आसाममधल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. देशातल्या 78% भागावर आता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं. केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही आणि संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर बंगालमध्ये भाजपानं लोकशाहीच्या मर्यादा आणि नियम धाब्यावर बसवले असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान राज्यातल्या सर्व कार्यालयांमधली कोणतीही फाईल किंवा कागदपत्र बाहेर नेली जाणार नाही, खराब होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिव आणि कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपाचा विजय स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यालयामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. भाजपाने हा आरोप फेटाळला आहे, तर कोणत्याही पक्षाचा

0: उमेदवार किंवा समर्थकांवर होणारे हल्ले रोखण्याचे निर्देश पोलीस आणि सुरक्षा दलांना दिल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजय झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. बँका आणि गैर बँकिंग वित्तीय संस्थांमधील कर्ज माफ केल्याचं आश्वासन देणं, कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देणं, या सर्वांसाठी शुल्क वसूल करणं यासाठी गोष्टी फसव्या आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचं आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1 बाद 123 धावा झाल्या होत्या. अटलांटिक महासागरात एका प्रवासी जहाजावर हंता विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यासंदर्भात आपलं स्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मताने विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपला आवडता कार्यक्रम एक कलाकार. या कार्यक्रमात मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो मराठी भावसंगीतातला शुक्रतारा म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना समर्पित आहे आजचा कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, अरविंद रामुभैया दाते उर्फ अरुण दाते यांचा जन्म 4 मे 1934 मध्य प्रदेशातल्या इंदोर इथं झाला. त्यांचे वडील रामुभैया हे शासकीय अधिकारी होते. शास्त्रीय संगीताचे तसंच साहित्याचेही जाणकार होते. भाऊ रवी दाते हे तरबेज तबलावादक होते. अल्लादिया खां, अहमदजान थिरकवा, गोविंदराव टेंबे, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर अशा संगीत कलावंतांचा तसंच आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, वि स खांडेकर अशा दिग्गज साहित्यिकांचा त्यांच्या घरी सहज वावर होता. त्यांच्या चर्चांमधून, मैफिलींमधून शास्त्रीय संगीताचे, साहित्याचे, उर्दू शायरीचे संस्कार अरुण दाते यांच्यावर झाले. त्यांना उर्दू गझल आणि हिंदी गाणी म्हणण्याची आवड होतीच. मूळचा तलम आवाज, गळ्याची उत्तम फिरत, शब्दांची जाण आणि त्याला सुरेलपणाचं कोंदण असणाऱ्या अरविंद दाते यांना पंडित कुमार गंधर्वांकडून गझल गायनाचे धडे मिळाले. आणि मुंबईमध्ये त्यांनी सुगम संगीतातील गुरु के महावीर यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली.

साधारण 1960 सुमारास आकाशवाणीसाठी हिंदी गझल आणि गीत ते गात होते. तिथंच त्यांची ओळख ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांच्याशी झाली. तेव्हा मुंबई आकाशवाणीमध्ये कार्यरत होते. दाते यांना मराठी बोलण्याची सवय तेव्हा नसल्यानं त्यांनी मराठी भावगीतं गाण्यासाठी पहिल्यांदा उत्साह दाखवला नाही. पण सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याबरोबर गायलेल्या गीतानं अक्षरशः इतिहास घडवला. आज जवळजवळ 63 वर्षांचं असलेलं हे गीत अजूनही तितकंच ताजतवानं आहे. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या या गीताचे अप्रतिम शब्द आहेत कवी मंगेश पाडगावकर यांचे आणि सुमधूर संगीत साज श्रीनिवास खळे यांचा. ऐकूया तू अशी जवळी राहा अशी प्रेमळ साथ देणारं तुमचं आमचं अत्यंत आवडतं गीत शुक्रतारा मंदवारा.

श्रोते हो, या गाण्याचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या भावसरगम या मासिक गीतासाठी गीत कार्यक्रमासाठी झालं होतं. तेव्हा ए आर दाते या नावानं अरविंद दाते हिंदी गीतं गात होते, त्यामुळे त्यांनी आपलं नाव तिथे ए आर दाते असं लिहिलं. या गाण्याचं प्रक्षेपण आकाशवाणीवर करण्याचा दिवस उजाडला तेव्हा निवेदिकेनं यशवंत देव यांना फोन केला आणि विचारलं की या मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये शक्यतो आपण इंग्रजी इनिशियल सांगत नाही, तर या गायकांचं नाव सांगाल का? तेव्हा यशवंत देव म्हणाले, त्यांच्या घरी मी गेलो होतो काल, तेव्हा त्यांचे वडील त्यांना अरू म्हणून हाक मारत होते. बहुतेक त्यांचं नाव अरुण असावं, तेव्हा तुम्ही गायकाचं नाव अरुण दाते असं सांगा. त्यामुळे गाणं प्रक्षेपित करताना त्यांनी ते तसं सांगितलं. आपल्या नावावरून झालेलं रामायण खुद्द अरविंद दाते यांना कळेपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत रसिक श्रोते अरुण दाते यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर मग त्यांनी याच नावाचा आनंदानं स्वीकार केला आणि अरविंद दातेंचे अरुण दाते झाले.

सुरेश भट यांच्या या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं आणि स्वर होता अर्थातच अरुण दाते यांचा. एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, अरुण दाते यांनी लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलेल्या एका गीताचाही असाच एक रंजक किस्सा आहे. त्याकाळी युगलगीत गाताना रेकॉर्डिंग करताना बऱ्याच वेळा दोन वेगवेगळे माईक नसायचे. माईकच्या एका बाजूला गायकानं तर दुसऱ्या बाजूला गायिकेनं उभं राहून गाणं म्हणायचं असं होतं. अरुणदाते हे साधारण 6 फूट उंचीचे. लता मंगेशकर यांची उंची त्या मानानं कमी असल्यामुळे त्या दिवशी लता मंगेशकर यांनी एक छोटंसं स्टूल घेतलं, त्यावर उभं राहून गाणं म्हणलं आणि रेकॉर्डिंग अतिशय उत्तम रीतीनं पार पडलं. हा किस्सा सांगताना अरुणदाते आदरपूर्वक नेहमी सांगायचे की त्या दिवशी माझ्या उंचीमुळे त्यांना स्टूल घ्यावं लागलं, पण त्यांच्या दैवी स्वरांच्या उंचीपर्यंत मात्र कुणीच पोहोचू शकत नाही. धन्य हे दोन्ही कलाकार, नाही का? ऐकूया हेच गीत, संधीकाली या अशा धुंधल्या दिशा दिशा.

लता मंगेशकर आणि अरुण दाते यांच्या स्वरात गंगाधर महामरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, अरुण दाते हे टेक्सटाईल इंजिनियर होते. 28 वर्षांच्या नोकरीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे संगीत क्षेत्रात वाहून घेतलं. शुक्रतारा या त्यांच्या भावगीतांच्या कार्यक्रमाचे जवळजवळ 2500 जास्त कार्यक्रम झाले. त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, अनुराधा मराठे, कविता कृष्णमूर्ती अशा अनेक गायिकांबरोबर द्वंद्वगीतं गायली. श्रीनिवास खळे रजनी या कार्यक्रमातही अरुण दाते यांचा विशेष सहभाग असायचा. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर त्यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं.

शतदा प्रेम करावे या नावानं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. 1993 अमेरिकेतल्या तुसा सिटीतर्फे मानद नागरिकत्व त्यांना सन्मान म्हणून देण्यात आलं. तसंच अरुण दाते हे गजाननराव वाटवे पुरस्काराचे तसंच महेंद्र कपूर पुरस्काराचे पहिले मानकरी होते. वयाला अनुसरून 2010 सालापासून त्यांनी गाण्याचे जाहीर कार्यक्रम बंद केले होते. कवी मंगेश पाडगावकर, शांता शेळके तसंच गीतकार संगीतकार यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर गाणी गाऊन भावसंगीताला झळाळी मिळवून देण्यामध्ये अरुण दाते यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या गीतांमधून त्यांच्या आठवणी ताज्या करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

0: शांता शेळके यांचं हे गीत होतं. यशवंत देव यांनी संगीत दिलं होतं आणि स्वर होता अरुण दाते यांचा. श्रोतेहो, भावसंगीतामधला हा शुक्रतारा भावसंगीताच्या आकाशात चिरकाल आढळ राहील हे नक्की. त्यांना त्यांच्या जन्मदिनी आज विनम्र अभिवादन करून मी नेहा देशपांडे या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे केंद्रावरून. रात्रीचे 8:45 वाजतात. समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आता आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो, फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार संजय सर, मी प्रज्ञा अवसरमोल बोलतीये. हा,
0: बोला.
1: तर मला ना माझ्या आवडीचं गाणं सुचवायचं होतं. आत्ताच नुकत्या आशाताई गेल्या ना,
0: हो हो
1: तर चुकी काळजाचा ठोका एकच धोका, किंवा हे जीवन सुंदर
0: सुंदर
1: आहे
0: आहे.
1: बघा, त्यांचं
0: चौकट
1: रवींद्र
0: राजा,
1: तांबे आणि त्यांचं,
0: चौकट राजा.
1: हा तर हा हा तर त्यांचं लावा. आणि सर त्यांना माझ्या परिवार म्हणजे आपल्या सगळ्यांकडूनच खूप भावपूर्ण आदरांजली.
0: अगदी पहिला शब्दही तुम्ही बरोबर वापरला, आपले परिवार. म्हणजे हा श्रोता आणि रेडिओ हा खूप मोठा एक
1: हो,
0: परिवार आहे, त्याचे आपण
1: सर
0: सगळे सदस्य
1: या
0: आहोत.
1: आकाशवाणी आकाशवाणीचं आणि माझं ना आता असं की उठता बसता खाता पिता आकाशवाणी, आकाशवाणी माझी मैत्रिणी आहे. राग नाही, आबोला नाही, काय नाही, म्हणजे दिलं गेलं काय नाही, फक्त ऐकत राहायचं बस.
0: मैत्रीण म्हणलं की आलं सगळं. राग लोभ
1: हो
0: असला तरी तो राग लोभ नाहीये.
1: नाही नाही नाही. आणि सर माझं म्हणजे मी मैत्रिणी जास्त वेळ घालत नाही, एवढा वेळ माझा आकाशवाणीवर जातो
0: वा, म्हणजे आणखी
1: अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत.
0: बेस्ट फ्रेंड,
1: ओके,
0: फक्त फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड.
1: हो बेस्ट फ्रेंड.
0: पण
1: चालेल,
0: आज
1: काळजी घ्या.
0: हो नक्की,
1: बाय बाय,
0: आज
1: टेक केअर.
0: महाराष्ट्र दिन 1 मे, त्यामुळे बेस्ट फ्रेंडला.
1: महाराष्ट्र दिन, सॉरी माफ करा, महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्व श्रोत्यांना, आपल्या आकाशवाणीच्या सर्व टीमला अगदी भरभरून शुभेच्छा.
0: अगदी, म्हणूनच आज जर बोलायचं म्हटलं तर आपण बेस्ट फ्रेंडलाही सर्वोत्तम मैत्रीण असं म्हणूया.
1: ओके सर्वोत्तम, चालेल.
0: ऐकूया.
1: अरे बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, त्याच्या पण
0: होय
1: अगणित
0: होय,
1: अगणित शुभेच्छा.
0: कामगार दिन पण आहे, त्याच्याही शुभेच्छा.
1: ओके, कामगार दिन त्याच्या पण शुभेच्छा. चालेल, काळजी घ्या, छान वाटलं. अहो सर, मी 4-5 महिन्यापासून फोन लावते पण लागतच नाही. हो
0: आज लागणार होता, मुहूर्त होता आज.
1: हो,
0: एक
1: आणि
0: मेच
1: ऐका ना सर, माझ्या आवडीचं अगदी मी दबा धरून ते आपण एखाद्या शत्रू कसा दबा धरून तर 11-18-10-58 म्हटलं आज जे होईल ते होईल. आज सुट्टी आहे, आज बँकेला सुट्टी, म्हटलं आज तर काही झालं तरी सोडायचंच नाही.
0: वा, चल, हे जिद्द असेल तर तुम्हाला कधीही यश मिळू शकतं, कुठेही मिळू शकतं. हा तर फक्त फोन इन कार्यक्रम आहे.
1: हो ते आहे सर, पण मला मला पण कधीतरी वाटतंय ना आपल्या आकाशवाणीला फोन
0: नक्की
1: लागावा.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच म्हटलं, ही चिकाटी असेल तर नक्कीच.
1: चालेल, काळजी घ्या सर, बाय बाय, टेक केअर.
0: नाही, काळजी घ्या, नमस्कार.

0: हॅलो,
1: हॅलो, आपली आवड पुणे.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: गीताराम बोरसे, करजगाव तालुका, बोकडधन जिल्हा, जालना. कसे आहेत सर आपण?
0: गीतारामजी, मला वाटलं तुम्ही एखादं गीतच सुरू करता आहात, असं एकदम तुम्ही टोन लावला. मला वाटलं गीत गाऊन दाखवताय आणि हे गीत मला ऐकायचं, असं काहीतरी म्हणताय की काय, की गीताराम. खूप छान. पण छान, तुमच्या नावातच गीत आहे, संगीत आहे. खर तर संगीत चराचरात भरलेलं आहे, तसं ते तुमच्या नावात पण आहे. बोला.
1: आजच्या पुणे आपल्या आवडमध्ये मला गाणं द्यायचंय. पिंजरामधलं
0: हा
1: गीताचे बोल आहे, दिसला ग बाई दिसला मला बघून निघाला ता असला, हे
0: हसला.
1: गाणं ऐकवा सर.
0: नक्की नक्की ऐकवणार. पिंजरा म्हटलं की सगळी ती स्टोरी आठवते, सगळं दिसतं. जसं यात दिसला ग बाई दिसला आहे, प्रत्येक गोष्ट दिसते.
1: खूप जुना पिक्चर पाहिलेला आहे सर मी, अगदी लहानपणचा पिक्चर पाहिलेला आहे सर मी.
0: अगदी म्हणायला पिंजरा आहे, पण हा कसा सोन्याचा पिंजरा आहे, आणि सोन्याचा असला तरी कसा पिंजरा आहे.
1: हो सर, हो
0: पण
1: सर, हो सर,
0: पण
1: बरोबर.
0: परवाच ह्या चित्रपटाचे लेखक शंकर पाटील यांची ती मुलाखत होती, ते खूप छान सांगत होते याच विषयी, या पिंजरा शब्दाविषयी. या पिंजरावर त्यांनी इतकं छान भाष्य केलेलं आहे चित्रपटातही. संध्याच्या तोंडी डायलॉग आहे की पिंजरा कुणाला चुकलाय. तुम्ही म्हणजे कितीही बाहेर तुम्ही कितीही भटका, शेवटी तुम्ही घरी येता संध्याकाळी, हा पण एक पिंजराच नाहीये का, असं तिचं तोंडी डायलॉग आहे. आणि ती मास्तराला समजावून सांगतीये. लेखकाचं खरंच यात खूप मोठं योगदान आहे पिंजरा चित्रपटाच्या. नक्की आपण ऐकूया दिसला ग बाई दिसला.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हाँ सर
0: हा
1: नमस्कार
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत
1: सर, मी विजय बायस बोलतो, गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं.
0: स्वागत आहे, बोला.
1: हो सर, आपलं खूप छान कार्यक्रम असतात, मोबाईल जबाबदारी मी त्याचा आनंद घेतो.
0: धन्यवाद. आज गाणं सांगायचं आपल्याला.
1: आणि आज बघा, अरे संसार संसार चित्रपट आहे,
0: हा हा
1: त्याच्यामध्ये राजा ललकारी अशी द्या, खूप
0: वा
1: छान गीत
0: वा,
1: सुरेश वाडकर यांनी गायलेलं.
0: नक्की नक्की ऐकता येईल.
1: या गीताची फरमाइश करतो सर आजच्या
0: दोन
1: कार्यक्रमात.
0: आवाजात आहे, डुएट आहे हे.
1: हो
0: म्हणजे आज एक मेला जास्तीत जास्त मराठी बोलायचं म्हणून हे युगुल गीत आहे असं म्हणूयात.
1: हो नक्की नक्की. हो सर, हे ऐकू दे.
0: ओके,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हेलो।
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात
1: हेलो
0: आपलं स्वागत आहे.
1: हेलो।
0: बोला
1: हाँ नमस्कार। मी
0: बोला.
1: मानसी कुलकर्णी बोलते, कोथरूड पुणे
0: हाँ हाँ बोला.
1: पुण्यातनं।
0: स्वागत स्वागत.
1: हाँ आणि मला ऍक्च्युली मागच्या सखी संदेशला जमलं नाही फोन करायला, आशाताईंच्या गाण्यांचा विषय होता।
0: बर.
1: हाँ तर आशाताईंचं म्हणजे माझ्या खूप फेवरेट लहानपणापासूनच्या, आणि
0: अर्थात
1: मला खूप त्यांची गाणी लहानपणापासून प्रचंड आवडायची, सगळीच म्हणजे कुठली पण अशी।
0: अगदी आपलं
1: आणि
0: कुणाचंच
1: त्यांनी
0: बालपण असं
1: प्रकार
0: गेलं नाही, आणि आत्ताच्या
1: हो
0: पिढीचंही बालपण म्हणूयात,
1: होय होय
0: एवढ्या त्या वर्सेटाईल आणि समयोचित असं त्यांनी स्वतः बदल घडवून आणले गायनामध्ये आणि एकूणच त्यांच्या सगळा त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये.
1: ऍक्च्युली तर आज गाणं ऐकायचं होतं मला, जके उपाध्यांचं गाणं आहे, विसरशील खास मला दृष्टी आड होता।
0: नक्की ऐकूयात.
1: हाँ आणि 2-2.5 महिन्यानंतर मी फोन केलेला आहे,
0: नाही,
1: बरं वाटलं।
0: घेतोय घेतोय तुमचा कॉल,
1: आणि
0: नक्की
1: तुमचे
0: घेतोय.
1: विशेष गीतगंगा वगैरे पण खूप चांगले असतात बरं का सर।
0: हो, तर त्यालाही गाण्यांचाच बेस आहे. विशेष
1: होय
0: गीतगंगा
1: होय
0: तर गाण्याचीच ती गंगा आहे, संगीताचीच गंगा आहे. आणि आम्ही
1: हो
0: कार्यक्रमातूनही आपण त्यांच्या आवडीची गाणी ऐकतो मान्यवरांच्या. आणि खरं विसरशील खास या बोलाचं हे गाणं आहे, आशाबाईंनीच गायलेलं आहे,
1: हो
0: पण
1: असं काही नाही गायलेलं आहे
0: विसरणं
1: मला,
0: कधीच
1: मी
0: शक्य
1: गावात
0: नाही आहे,
1: येत
0: एवढ्या त्या खास होत्या. तर न विसरता होतोय तुमचं हे गाणं.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो, नमस्कार. मी स्वाती हिरलेकर बोलते.
0: बोला.
1: मला एक गीत ऐकायला आवडेल,
0: हा,
1: देवरूप होऊ सगळे, तर
0: ओ छानच.
1: ते ऐकायला आवडेल. कारण माणसाच्या प्रेमळ भाषेत आणि आचरणामध्ये ईश्वराचा वास असतो, एकता, बंधुभाव आणि मानवी सामर्थ्य यावर हे गीत आहे, तर ते मला खूप आवडतं. तर मला ते ऐकायला आवडेल आज.
0: नक्की नक्की.
1: तर धन्यवाद. आणि माझा अखंड रेडिओ सुरू असतो, त्यामुळे आकाशवाणीचे आभार की छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत.
0: तुमचा अखंड
1: धन्यवाद.
0: प्रतिसाद आहे म्हणून आकाशवाणी अखंड सुरू आहे.
1: खरंय खरंय.
0: असं अशी ही
1: आणि
0: देवाणघेवाण
1: त्यामुळे
0: आहे.
1: उत्साही येतो कामं करताना, आवडीची गाणी लागतात.
0: प्रश्नच नाही.
1: आणि म्हणतात तसं की उन्हाळा खूप आहे, पण या गाण्यांचा जो गारवा आहे ना, त्यांनी तो उन्हाळा जाणवत नाही.
0: प्रश्नच नाही. हा जरी थोडासा भावनिक मुद्दा असला की रेडिओ ऐकल्यानंतर आम्हाला उन्हाळा जाणवत नाही, पण तरी देखील प्रत्यक्षात उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची या संदर्भातली निवेदनही आम्ही सध्या मुद्दा म्हणून वाचतो आहोत. आग्रह करतो आहोत
1: हो
0: लोकांना
1: हो
0: की या गोष्टींचं पालन करा. तर पुन्हा एकदा
1: हो
0: त्या गोष्टीची आठवण. आणि खरंच यावर्षी जे ऊन जास्त असणार आहे, तापमान जास्त असणार आहे, त्यात निश्चित काळजी घ्या. रेडिओ सोबत आहेच आहे घरात. दुपारच्या वेळी
1: ओके ओके
0: बसून राहा आणि रेडिओ एन्जॉय करा. हाच आग्रह
1: नक्की.
0: राहील.
1: धन्यवाद. खूप खूप
0: आभार.

0: हॅलो,
1: नमस्कार पुणे
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. किती दिवस झालेत?
1: महाराष्ट्र दिनाच्या बुद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: हो, बोरिवलीकर, किती दिवस झाले आपली आवड मध्ये फोन करून?
1: तुमच्याशी बोललो नोव्हेंबर महिन्यात.
0: नाही, माझ्याशी नाही, आपली आवड मध्ये किती दिवस झाले?
1: 2 महिने होऊन गेले.
0: चेक करतो आणि लावतो, बोला.
1: महाराष्ट्र दिन आहे आज.
0: होय,
1: तर
0: महाराष्ट्र दिन आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, कामगार दिन आहे.
1: हो, मग तर तुम्हाला शुभेच्छा दिल्या.
0: ट्रिपल शुभेच्छा तुम्हालाही.
1: मला गाणं ऐकायचंय.
0: हा सांगा.
1: महाराष्ट्र सुंदर संपन्न की महान,
0: वा वा वा,
1: श्रीमंत देश महाराष्ट्र देश.
0: नक्की नक्की ऐकवतो, अगदी औचित्यपूर्ण गाणं आहे.
1: जसला भोळे आणि जयंत जोशी.
0: होय होय,
1: अप्रतिम गाणं आहे.
0: नक्की नक्की.
1: बाकी काय म्हणताय?
0: बाकी एकदम मजेत.
1: या मुंबईला या.
0: नक्की. सध्या मुंबईत काय खूप गर्मी.
1: मुंबई पुण्याला खूप गर्मी आहे.
0: हो, मुंबईत पण आहे असं मला म्हणायला हवं होतं.
1: मुंबईत भयंकर आहे.
0: हो, पण मुंबईत तरी 37-38 असून हे हाल आहेत.
1: तुमच्या पुण्याला घाम येत नाही, पण मुंबईला आम्हाला घामांनी आयरन होतो.
0: हो, 37-38 मध्ये खूप घाम येतो,
1: भरपूर.
0: चला, तुमच्या आधीच्याच फोन मध्ये म्हणाल्याप्रमाणे गाण्यांचा गारवा अनुभवूया रेडिओवर.
1: नक्की नक्की. आणि हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलझुले, रामदास नेमाणी, मी स्वतः आनंद नाईक आणि माझे बंधू संजय भुजबळ
0: नक्की
1: या गाण्याचा लाभ घेतील.
0: ऐकूया, चला.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: हॅलो,
1: हॅलो
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: संजय जी, नमस्कार. मिलिंद शिरगणे बोलतोय. होय,
0: अरे क्या बात आहे, कितीतरी महिन्यांनी बोलणं होतं आपलं.
1: बऱ्याच बऱ्याच महिन्यांनी फोन लावतोय आणि
0: स्वागत आहे,
1: आपला
0: स्वागत
1: कार्यक्रम
0: आहे,
1: खरंच सुरेख असतो. आपल्या फोन इन आपली आवड
0: स्वागत आहे
1: म्हणजे
0: सर.
1: गप्पा आणि गाणी
0: होय होय, काय
1: म्हणजे
0: तुमचा
1: काय
0: कार्यक्रम
1: आपले
0: आहे,
1: श्रोते.
0: आम्ही नेहमी म्हणतो हा कार्यक्रम तुमचा आहे. खरं तर एकूणच
1: होय होय
0: रेडिओचं प्रसारणच हे तुमचं असतं, खूपदा
1: होय.
0: तुमचे
1: नाही आणि कसं
0: सजेशन्स
1: आहे
0: त्यात असतात किंवा
1: म्हणजे
0: तुम्हाला.
1: आपल्या आकाशवाणी पुणे आकाशवाणीला वेगवेगळ्या श्रोत्यांचे फोन येतात. म्हणजे

0: शेतकरी असतो, किराणा दुकानदार असतो,
1: अगदी,
0: किंवा मातीचे माठ बनवणारा कुंभार असतो, किंवा हेअर कटिंग सलूनवाला असतो,
1: अगदी,
0: म्हणजे अशा विविध श्रोत्यांचं दैनिक जीवनक्रमाचं दर्शन त्यांच्या आवडीचं गाणं होतं आपल्याला.
1: प्रश्नच नाही. आणि याला एक वेगळी विचारधारा असते त्याच्या मागे. आपण म्हणाला त्याप्रमाणे या व्यवसायामध्ये जर वैविध्य असलं तरी त्यांच्या विचारांमध्ये किंवा व्यवसायामुळे त्यांची जी जडणघडण, मानसिक जडणघडण झाली आहे, त्यातून त्यांना काय आवडतं, मग ते कार्यक्रम असतील, भाषणं असतील, गाणी असतील, काहीही असेल, पण एक वेगळंच मिश्रण तयार होतं लोभासावा सारख्या कार्यक्रमातून, आपल्या आवडत सारख्या कार्यक्रमातून. बोला.
0: अक्षय भोसले आणि अरुण डासे
1: हा
0: यांच्या युगलस्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकायचंय, श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात. आणि संजयजी, हे गाणं म्हणजे एक मनाची आर्त हाक आहे, ज्याला भूतकाळातील वेदनादायक आठवणींपासून जुन्या भावबंधातून कायमची सुटका हवी असं त्याच्यातून वर्णन केलंय. गाण्याचे बोल आहेत, सर्व सर्व विसरू दे,
1: अगदी
0: गुंतवू नको पुन्हा,
1: आलंच लक्षात.
0: आशा भोसले आणि अरुण डाके.
1: नक्की नक्की.
0: आणि मला असं सांगायचं की दोन पिढ्या मोठ्या झाल्या, मराठीसह हिंदी आणि इंग्रजी गाण्यांची गोडी मराठी माणसांना लागली.
1: बरोबर.
0: मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे आणि अरुण डाते या त्रिकोणांना निर्माण केलेली जी म्हणजे सुरावटी आहेत,
1: बरोबर आहे,
0: त्या आपल्याला म्हणजे या रसिकांना अद्यापही मंत्रमुग्ध करतात.
1: नक्की. आणि याला या तिघा या ती नावं जी तुम्ही घेतली त्या तिघाच्या त्रयीला एक परत तारुण्याचं एक जोडलं गेलेलं आहे. तरुणांसाठी जी गाडी असा जो छाप पडलेला आहे त्यालाही एक वेगळा आयाम आहे.
0: अगदी खरं.
1: मात्र हे मात्र गाणं थोडंसं वेगळं, आज आठवण विसरणं आणि आशा भोसले याची जोड घालणारी अनेक गाणी येत आहेत. विसरशील खास असेल, इतर गाणी असतील, तुमच्या पसंतीने मात्र सध्या ऐकवतोय सर्व सर्व विसरू दे. धन्यवाद.
0: ओके ओके ओके. मनःपूर्वक धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद सर, तुमच्याशीच मला फोन करायचा होता. मी बाळको पाटील, नाशिक अंधशाळा इथून बोलतोय, हॉस्टेल इथून,
0: बर.
1: आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद सर, तुम्हीच मला फोन करायचा होता. मी बाळको पाटील नाशिक अंधशाळा इथून बोलतोय, हॉस्टेल इथून. आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर.
0: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पण 2 महिने झालेत ना दादा.
1: आणि मला एक गाणं द्यायचं होतं, आशा भोसले यांचं, जरा ढंगाचं गाणं.
0: बर.
1: ते चित्रपट आहे थापाड्या.
0: हा.
1: आणि गायक बहुतेक आशा भोसले बरोबर
0: जयवंत कुलकर्णी.
1: आणि गाण्याचे बोल आहेत, मी जरा समजून सांगा या छोकरी पाटलाच्या वाड्यावर
0: चाकरीला.
1: मी ऐकलंय, परंतु रेडिओवर पण ऐकलंय. खरं बरेच दिवस झाले रेडिओवर ऐकायला मिळाले.
0: नक्की ऐकलं.
1: आणि ते जरी नसलं, त्यातलं जे आशा भोसलेंनी गायलेलं आहे लावणी आहे मस्त, थाप मारून थापाडे, या दोन्ही पैकी कुठलं तरी गाणं लावा.
0: नक्की नक्की लावणार.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: शर्टाला कलर
1: असती आहे
0: मांडवाला झालर
1: बरमत
0: शर्टाला कलर मांडवाला झालर पाणी वाजले धारा मोर तुझ हळदीन माखत्याल घाल गोर अग पिप्पाणी वाजले धारा मोर तुझ हळदीन माखत्याल घाल गोर
1: लई लुणी नगत चोरू

0: नाव कळेल आपलं?
1: माझं नाव दिगंबर काटे.
0: दिगंबर. मागे पण आपण बोललोय.
1: हो
0: तू आधी काय हॉस्टेलला राहत होतास? हो, हॉस्टेलला राहत होतो ना आधी.
1: हो,
0: एकटा बाहेर राहत होतो ना. मला
1: पिंपळे सौदागर.
0: पिंपळे सौदागरला राहतो. आणि मला वाटतं एक किराणा दुकान पण चालवत होतो.
1: हो, आता बंद आहे ते.
0: आता बंद झालं का? तुला ते पुढे चालवणं शक्य झालं नाही.
1: हो,
0: आता काय चाललंय नेमकं?
1: काय नाही, घरी.
0: हो, मागच्या वेळेस पण हाच शब्द वापरला तू, म्हणून मला तो त्यावेळेसही लागला होता शब्द, आताही तो लागलाय. पण आणखी काय करता येईल तुला? बाकी तुझा अभ्यासात पण तुझा चांगला इंटरेस्ट आहे, अभ्यासात पण रुची आहे तुला. शाळा शिकतोय की नाही?
1: नाही, शाळा 8 वाजता असताना.
0: हो, सांगितलंच तू.
1: बंद झालं.
0: तेच तेच ना. आणि तू एकदम शाळा पण सोडली, नंतर काम पण सोडलं.
1: पण आता तसं काही नाही, गरज नाही.
0: ओके, नाही खरं शिक्षणाची गरज नाही असं कधीच असू शकत नाही. काही ना काही त्यातून मिळणार आहे. पण तू म्हणतोयस काहीच करत नाही, म्हणून माझा आग्रह असेल की
1: कधी ना कधी तर माणूस शिकतच असतो.
0: अगदी अगदी. त्यासाठी चार भिंतीच्या शाळेत जाण्याची गरज नाही हे मलाही मान्य आहे. पण जे काही पारंपरिक शिक्षण आहे तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, नक्कीच फायदा होईल. आणि जरी वय नसलं, मागच्या वयावर पण बोललो असतो की शाळेत जायचं, आता वय राहिलं नाही वगैरे वगैरे.
1: बरोबर.
0: पण नक्की शाळा पूर्ण कर, कुठल्या तर माध्यमातून शिक्षण पूर्ण कर आणि काहीतरी कर. तू काही करत नाहीस हे जे बोलतो, नाही आता घरीच आहे ते नक्कीच तुलाही लागतंय असा मला भाव पोहोचतोय माझ्यापर्यंत. नक्की ऐकूया मराठी पाऊल पडते पुढे, तुझं पाऊल आणखी पुढे पडू दे.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हो,
0: बोला.
1: मला एक गीत द्यायचं आहे.
0: बोला द्या.
1: मराठा ते तुका मिळवा वावा
0: वा,
1: या
0: पुन्हा एक.
1: चित्रपटातून
0: ओके. आणि गाणं
1: मराठी पाऊल पडते पुढे.
0: वाटलंच, 1 मेच्या अनुषंगानं, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं.
1: हो, तुम्हाला पण कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या,
0: बुद्ध जयंतीच्या.
1: हो, बुद्ध जयंती पण.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं गाणं ऐकणार?
1: मला पोलीस वाल्या सायकल वाल्या ब्रेक लावून
0: बिरिक
1: थांब,
0: बिरिक लावून थांब. ब्रेक नाही.
1: बिरिक बिरिक बिरिक शब्द कसे आहेत ना आपल्या
0: तेच तेच
1: मराठीचे.
0: म्हणून ना, आणि कॅरेक्टर प्रमाणे पण शब्दांचा वापर केला जातो.
1: बरोबर बरोबर आहे.
0: नक्की.
1: माझ्या एका
0: हा
1: पुतण्याचा वाढदिवस आहे, त्याचं पण सांगायचं होतं. त्याचं
0: सांगा
1: नाव
0: ना.
1: सांगतो, अनिकेत नानेकर.
0: बर.
1: आणि मग एक बाकी काही नाही, एकच गाणं ऐकायचं होतं.
0: वा. आणि एकूणच हे गाणं जर तुम्ही पडद्यावरही बघितलं असेल तर तो
1: हा
0: पोलीसवाला, त्याची ती सायकल, ती हाफ पॅन्ट.
1: नाही बरोबर आहे ना, आता म्हणजे त्यावेळेचं चित्रीकरणच तसं केलं होतं ना महेश
0: अगदी
1: कोठारींनी, मला वाटतं.
0: अगदी अगदी हो, महेश कोठारेंचंच आहे. आता आपल्याला लक्ष
1: बरोबर बरोबर.
0: आणि लक्षात दिसतो आपल्याला यात
1: हा लक्ष्मीकांत बेर्डे. बरोबर.
0: बेर्डे. बघा, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हटलं तरी, म्हणजे आठवायचं म्हटलं तरी आधी लक्ष आठवतो.
1: हो, आता म्हणजे नावाचं उच्चारणच तसं होतं ना
0: नक्की.
1: सुरुवातीला.
0: नाही, त्याही पेक्षा त्यांनी भूमिका काय केल्या, पडद्यावर काय केलं, आणि पडद्याच्या बाहेर समाजातही त्यांची काय प्रतिमा होती, किती
1: बरोबर.
0: जवळीक होती, किती आपलेसे, आपल्या अगदी बाजूला राहणारे, आपल्या घरातले असे वाटायचे, हे सगळे नाही.
1: बरोबर बरोबर.
0: म्हणून आधी लक्षा असंच आपण सहज म्हणून टाकतो.
1: बरोबर
0: अशोक सराफ
1: बरोबर
0: म्हणलं की
1: बरोबर
0: मामा,
1: बरोबर.
0: आहे की नाही? लता मंगेशकर म्हणलं की दीदी.
1: दीदी.
0: हे सगळे कलाकारांचं वैशिष्ट्य आहे, त्या त्या समाजातलं त्यांच्या वावरचं आणि त्यांच्या
1: बरोबर. जसं पहिल्यापासून संबोधलं तसंच ते पुढे चालत गेले.
0: प्रश्नच नाही. चला,
1: बरोबर.
0: नक्की ऐकवतोय. पोलीस
1: ठीक
0: वाल,
1: आहे, धन्यवाद.
0: सायकल वाल, विदाऊट ब्रेक.
1: ठीक आहे, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा सर, मी ज्ञानी सर पाकळ बोलतोय. 2 महिन्यांनी फोन इन आपल्यावरसाठी.
0: मला आवडलंय. आधी सुबीत काय परवाना दाखवून दिला की 2 महिन्यानंतर माझ्याकडे पास आहे.
1: मला एक अभंग ऐकायला सर, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
0: नक्की ऐकूया.
1: हो, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातला आहे.
0: नक्की नक्की ऐकता येईल.
1: हो, आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर तुम्हाला.
0: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. संतांनी जी गाणी निर्माण करून ठेवली आहेत
1: हो, बरोबर आहे सर.
0: आणि त्या आधारे

0: चित्रपटात गाणी आली आहेत,
1: हा बरोबर आहे.
0: या सगळ्यांचा मेळ घालत भजनी मंडळ
1: हो
0: असतील वेगवेगळ्या गावातली, या सगळ्यांनी ही गाणी जिवंत ठेवली. त्यातला जो भाव आहे, जो आर्त आहे, तो समाजापर्यंत पोहोचवला. आणि मुळात हे समाजातूनच उठलेलं आहे, कलाकारही समाजातूनच आलेले आणि ते बोलतातही समाजाशी, म्हणून थेट संवाद साधला जातो
1: अगं
0: गीतांमधून.
1: खरं ना सर, कोणतंही काम आपण परमेश्वराला समोर ठेवूनच केलं ना, तरी परमेश्वर आपल्याला काम करण्यास हे होतं असं माझं मत आहे.
0: निश्चित निश्चित, हे सगळ्यांचंच मत आहे, संतांनी पण हेच सांगितलंय आणि त्यावर आधारित गीत
1: धन्यवाद सर.
0: लिहिणारे गीतकारही तेच सांगतात. नक्की ऐकूया आपण,
1: बरोबर आहे,
0: जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
1: सांगाती. हा
0: रेडिओच्या बाबतीत
1: बरोबर.
0: हे 100% खरं आहे की रेडिओ तुमच्या सोबत कुठेही संगत करतो. ऐकूया,
1: आपल्या संतांची शिकवणच आहे की ना. हो
0: प्रश्नच नाही, ऐकूया.
1: हो धन्यवाद सर.

0: हॅलो,
1: हेलो, नमस्कार सर।
0: नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हो सर, कृपया साहेब, मी मुक्काम पोस्ट चौका चालू संबंधावर चंद्रकांत गोमटे बोलतो सर।
0: बर, 2 महिने झालेत का? पण
1: काय साहेब,
0: 2 महिने झालेत का आपली आवडला फोन करून?
1: नाही, माझा फोनच नाही या कार्यक्रमामध्ये
0: बर,
1: सध्या।
0: चला तपासून लावतो
1: हो
0: फोन, बोला.
1: मंगळवारी अंगर चतुर्थी झाली, मंगळवार चतुर्थी आली, मला किती सांगायचं होतं
0: सांगा.
1: तर अष्टविनायक मला कोणते लावा चालेल साहेब तुमची?
0: अष्टविनायकचं कुठलंही चालेल. बर,
1: हो, चालेल साहेब, चालेल।
0: फक्त अडचण ही असणार आहे की अष्टविनायक आणि तुम्ही.
1: प्रथम तुम्ही आहे
0: हा
1: शिवाजी पटेल सुरत जातोय आणि सर्व आपले सगळे मंडळी
0: बरोबर आहे. आता अष्टविनायक आणि त्यातूनही तुम्ही चतुर्थीचा उल्लेख करताय. तुमची अपेक्षा असेल की अष्टविनायका तुझा महिमा कसा, पण या कार्यक्रमात देणं शक्य होणार नाही, तुम्हालाही माहिती आहे. 18 मिनिटांचं ते गाणं आहे. नक्की तेच म्हणणार होतो. नक्की नक्की, प्रथम तुझं तो निश्चित आपण ऐकूया. खरं तर कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशाचं नमन आपण करतो, गणेश स्तुती करूनच कार्यक्रमाला सुरुवात करतो, पण नेमकं योगायोगानं तुमचा शेवटचा कॉल लागलाय आणि त्यात तुम्ही हे गाणं निवडलंय. आणि जरी कार्यक्रमाच्या शेवटी हे गाणं जात असलं तरीही शेवटातच आरंभ आहे या न्यायानं हे भक्तिगीत ऐकूया.

फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आत्ताचा आपण ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी आणि इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ये हमारी रगों में दौड़ता हुआ संस्कार है और आज सिर्फ भारत का लोकतंत्र ही नहीं जीता है, आज भारत का संविधान भी जीता है।
1: एंड विद दैट वी एंड दिस न्यूज बुलेटिन। श्रोते हो, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे। रात्रीचे 11:10 झाली आहेत। ऐकूया हवामानाचा अंदाज। येत्या 24 तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता, तसंच कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। रात्रीचे 11:10:24 झाली आहेत। आमची ही प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत। आपली पुन्हा भेट आपल्या आमच्या प्रातकालीन सभेत उद्या 5:45। मी नेहा देशपांडे आता आपला निरोप घेते। शुभरात्री। जय हिंद।